FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर हे आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 4 श्रावण शके 1948 अर्थात 26 जुलै 2026। नमस्कार, सुप्रभा श्रोते हो। 5:58 होत आहेत। आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे।

सूर्यदेव आला, सूर्यदेव आला। भोपाळी आत्ताच आपण ऐकलीत, आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून। यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची ही भक्तिरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि गायक अजित कडकडे आणि सहकलाकार।

श्रोते हो, अजित कडकडे आणि सहकलाकार यांनी गायलेली आणि नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:18:25 झालेत. 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर जयश्री बेलसरे आणि सहकलाकार यांचा आवाज. हे आहे बुद्धगीत, शांताराम नांदगावकर यांचं.

श्रुती हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे महावीर गीत ऐकलं. आणि आता कार्यक्रमात शेवटी मंगेश पाडगावकर यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीतकार आहेत श्रीनिवास कळे आणि स्वर उत्तरा केळकर आणि सहकारी.

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत. श्रुती हो, आता वेळ झाली आहे रूपरेक्षेची. आज सकाळी 11 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर मन की बातचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. थोड्याच वेळात 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात शेळीपालन याविषयी माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये IVF समजून घेऊया याविषयी गायनेकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसरमध्ये धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन या विषयावर विजय विराज आटले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. 7 IC अक्षरी रसिके अंतर्गत हेमा गंगातीरकर यांचा वैचारिक बंध धोरण. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8 समाचार प्रभात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करू. दरम्यान 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी. गीत बहार प्रसारित केला जाईल 9:00.

श्रुती हो, सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात घरमालक आणि भाडेकरू करार याविषयी ऍडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. त्यानंतर 10:00 प्रसारित करू फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. विषय कॅच द रेन या संकल्पनेतून रेन वॉटर हार्वेस्टिंग याद्वारे तसंच इतर कोणत्या पर्यायाने पाणी साठे समृद्ध करता येतील, पावसाच्या या पाण्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल, हा आहे आजचा विषय. संवादक आदित्य मैंदर्गीकर. सकाळी 11:00 मघाशी सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात आणि त्यानंतर मन की बातचा मराठी अनुवाद सहक्षेपित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांची प्रतिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. 1:00 विविध भारती. श्रुती हो, सायंकाळी 5:30 युवाणी.

6:35 गम्मत जम्मत या कार्यक्रमात भरतनाट्यम मध्ये पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद, तसंच बालमित्र रुद्र कोंडावर याचं कथा सादरीकरण सादर करते सतीश रेवे. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. 8:00 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद, मन की बातचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।
4: शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता यामध्ये ऐकूया शेळीपालन या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग।
5: गोठ्याच्या मुख्य दरवाजापाशी चुन्याची पावडर टाकावी, यामुळे जैव सुरक्षा जपली जाईल। एक वेळ गोठ्यामध्ये फिरून प्रत्येक कप्प्यातल्या शेळ्यांचं बारीक निरीक्षण करावं। त्यांच्या हालचालींमध्ये काही अनैसर्गिक बदल झालाय का आणि तो कोणत्या कारणामुळे झाला असेल याची तपासणी करावी। आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात, जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये भविष्यात येणारं संकट अगोदरच टाळता येऊ शकतं। शेळ्यांचं वेळापत्रकानुसार लसीकरण जंतनिर्मूलन करून घ्यावं। गोठ्यातल्या कामकाजाच्या दैनंदिन गोष्टी नोंदवहीमध्ये ठेवाव्यात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुमानानुसार आवश्यक बदल करून शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। त्यांचं खाणं, व्यवस्थापन आणि विविध आजारांच्या नियंत्रणामध्ये योग्य खबरदारी घेता येऊ शकते। उपचारांवरचा खर्च सुद्धा टाळता येऊ शकतो। शेळ्यांचा गोठा लाकडी खांब किंवा लाकडी गव्हाणीचा नसेल तर निर्जंतुकीकरण करणं सोपं जातं। गोचर निर्मूलनासाठी गोठ्याची स्वच्छता करता येते। पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत। आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी नियंत्रणाचे उपाय योजावेत, यामुळे नुकसान टाळून आर्थिक बचत होते। याबरोबरच शेळी पालकांना चुकीचं मार्गदर्शन करू नये। पैदाशीचे नर मादी किमान 4 किंवा 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी ठेवले जातात, त्यामुळे त्यांचा विमा काढावा जेणेकरून भविष्यातल्या त्यांच्या मर्तुकीचा तोटा होणार नाही, मर्तूक झाली तर योग्य भरपाई मिळू शकते। गोठ्याच्या एकूण संख्येच्या वार्षिक 20% विनाउपयोगी शेळ्या काढून टाकाव्यात। त्यांची जागा आपल्याच गोठ्यामधल्या दुसऱ्या माद्यांनी भरावी, जेणेकरून गोठ्याचं सरासरी उत्पादन हे कमी न होता ते वाढेल। मंडळी, चाऱ्यावरचा खर्च हा 70% असतो, त्यामुळे शेळ्यांना वर्षभर चारा उपलब्ध राहील या पद्धतीनं स्वतःच्या शेतीमध्ये विविध चारा पिकांची लागवड करावी। दिवसभर शेळ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध असावं। शेळ्यांना चारा गव्हाणीतून द्यावा, त्यामुळे चारा वाया जाणार नाही। वाया जाणाऱ्या चाऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावं। शेळ्यांना शारीरिक अवस्थेनुसार ओला चारा, वाळलेला चारा योग्य प्रमाणात द्यावा, जेणेकरून गाभण शेळी आणि पैदाशीचे बोकड भाकड शेळीला त्यांच्या शरीराच्या स्थितीनुसार चारा मिळेल। त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन हे उत्कृष्ट प्रतीचं असेल। गाभण काळाच्या शेवटच्या 50 दिवसांमध्ये गर्भाच्या पोषणासाठी आणि शेळ्यांना शरीरासाठी लागणारा वाढीव चारा दिला तर पुढं जन्माला येणारं करडू सशक्त असेल। शेळ्यांना आवश्यकतेनुसार आणि शारीरिक स्थितीनुसार वाळलेला चारा, ओला चारा, खुराक आणि खनिज मिश्रण या गोष्टी योग्य वेळी दिल्या तर त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि नुकसानही कमी होतं।

0: शेळीपालन याविषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या आमच्या कृषी विषयक कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: श्रुतीहो, कृषी वार्ता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:45 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण आयव्हीएफ समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा नेमका वापर करताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, ही उपचार पद्धती जेव्हा वापरली जाते तेव्हा जे मूल जन्माला घालायचं आहे ते व्यवस्थित जन्माला यावं या दृष्टीनं त्या दाम्पत्यानं नेमकी कशी काळजी घ्यावी, काही नियम पाळावेत का त्याबद्दल आज सांगा.
2: बरोबर आहे. सगळ्यात पहिला महत्वाचं आहे की कपल काउन्सिलिंग गरजेची आहे. सो ज्या कपलचा लेट मॅरेज आहे किंवा त्यांना बरेच वर्ष मूल नाही राहिलं तर त्यांनी हा सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेणे. आणि जेव्हा एकदा डिसिजन झालं की आयव्हीएफ आपल्याला करायचं आहे तर त्याच्यामध्ये पण डॉक्टर तुम्हाला एक ब्रीदिंग पिरियड 1 किंवा 2 महिन्याचा देतात ज्याच्यामध्ये दोघांनी आपला डाएट मॉडिफिकेशन करायला हवंय. जसं काय बेसिक काय आहे की घरगुती जेवण घ्या, ताजे फळ भाज्या घ्या, म्हणजे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रोसेस्ड फूड बंद करा, बेकरी फूड बंद करा, हायड्रेशन नीट ठेवा, शरीरमध्ये कोणतं इन्फेक्शन होऊ देऊ नका, वेट जास्ती असलं तर वेट लॉस कडे लक्ष देणं, आपलं BMI कमी करणं, एक्सरसाइज करणं, थोडं योगा मेडिटेशन टू रिलीव्ह द स्ट्रेस हे खूप महत्वाचं आहे. दुसरं अल्कोहोल स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी बंद करायला लागतात का ते शरीराला टॉक्सिक असतात.
1: बरं, ही जेव्हा उपचार पद्धती वापरायची असं दाम्पत्य एखादं ठरवतं तेव्हा शारीरिक मानसिक आणि आर्थिक ताण हा येतोच, तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर या उपचार प्रक्रियेच्या यशाचं प्रमाण कितपत आहे आणि या संपूर्ण प्रोसिजरला किती वेळ लागतो, एकूण साधारण खर्च किती येतो याबद्दलही सांगा.
2: हा जे कपल असतो ते ऑलरेडी खूप मेंटली स्ट्रेस्ड असतं, इमोशनली स्ट्रेस्ड असतं, बरेच वर्ष झालेले आहे आणि एक सोशल टॅबू खूप आहे या गोष्टीला, तर तो ताण त्या दोन्ही कपलवर भरपूर असतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 37 एजच्या अगोदर जर तुम्ही IVF केलं तर तुम्हाला सक्सेस रेट जास्ती आहे. आणि ह्याच्या अगोदरचे किती ट्रीटमेंट तुम्ही घेऊन झाले आहे, तुमचे फील्ड IUI किती आहे त्याच्यावर तुमची सक्सेस रेट डिपेंड करते. तुमचा एंडोमेट्रिओसिसचा ग्रेड काय आहे आणि तुमचं ब्लड लेवल्समध्ये AMH लेवल्स म्हणतो आपण, म्हणजे शरीरामध्ये ओव्हरीची एज किती आहे, AFC काउंट सोनोग्राफीने किती फॉलिकल्स आहेत त्याच्यावर सक्सेस रेट डिपेंड करतं. तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे, तुमचं वेट किती आहे, सो हे थोडंसं सक्सेस रेट वेरी होतं. सक्सेस रेट युजली 70% असतो प्रेग्नन्सी राहण्याचा, पण टेक होम बेबी रेट 50% असतो. असं नसतं की IVF केलं तर नक्की बेबी होणारच, ही गॅरंटी तुम्हाला कुठे पण कोणी पण देऊ शकत नाही. आता जर खर्चाचा पार्ट बघितलं सो इंजेक्शनचा खर्च मोठा असतो, काही सोनोग्राफी केले जातात, ब्लड टेस्ट रिपीटेडली केले जातात, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज 1.5 ते 2 लाख खर्च येतच अख्खे प्रोसेसचा आणि 2.5 ते 3 महिने अख्खे प्रोसेसला लागतं. आणि हे प्लॅन प्रोसिजर आहे म्हणून आम्ही कपलना सांगतो की जेव्हा तुम्ही वर्किंग असलं, जेव्हा तुम्हाला रेस्ट पिरियड मिळू शकतं, वेदर चांगलं आहे, तेव्हाच हे IVF प्लॅन केलं जायला पाहिजे.
1: श्रोते हो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण घेतली. या संदर्भातच

0: आयव्हीएफ समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
1: श्रुते हो, आजचे आमचे प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका. रुचिरा मसाले खवय्ये गिरी सकाळी 8:15 अभिजात मराठी आपली मराठी 7:25 आयुर्विश्व हेल्थ केअर 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची 7:50 आणि चिंतन हाच चिंतामणी 8:40 या सर्व प्रायोजित कार्यक्रमासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: सर।
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद।
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विराज आठले। सर, आता सांगा की सह्याद्री संकल्प सोसायटी ही तुमची जी संस्था आहे ती धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कसं काम करते?
3: सह्याद्री संकल्प सोसायटी ही संस्था 2021 स्थापन झालेली एक संस्था आहे। त्याचे CEO हे प्रतीक मोरे आहेत आणि अध्यक्ष श्री शार्दूल केळकर हे आहेत। 2017 पासून हे दोघं हे धनेश पक्ष्यांचा अभ्यास आणि फोटोग्राफी देवरुख आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये करत होते आणि हीच फोटोग्राफी करत असताना त्यांना जाणवलं की ह्या पक्ष्यांचं जे संख्या आहे तर ही कुठेतरी कमी होताना दिसते आणि मग ती नेमकी कशामुळे कमी होते त्याची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली। तेव्हा त्यांच्या काही कारणं लक्षात आली। त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे वृक्षतोड किंवा जंगलतोड। या पक्ष्यांचा जो मुख्य अधिवास आहे तर तो ही सदाहरित जंगलं आहेत किंवा देवराय आहेत, जिथे मोठमोठी चांगली झाडं असतील तिथे त्यांना मुबलक प्रमाणात फळं उपलब्ध होतील। अशा प्रकारची जंगलं आपण रोज आता तुटताना बघतोय आणि अधिवास नष्ट होणं हे या पक्ष्यांच्या मुळावर आपल्याला उठलेलं बघायला मिळतं। दुसरं कारण असं लक्षात आलं की या पक्ष्यांचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल क्लायमेट चेंजमुळे बदल झालेला दिसून येतोय। तर ह्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे हा पण कुठेतरी डिस्टर्ब झालेला आपल्याला दिसतो। तिसरं कारण सांगायचं झालं तर त्यांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, त्याची उपलब्धता कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांचा जो विणीचा हंगाम आहे किंवा एकंदर म्हणजे पिल्लाची वाढ असेल हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी झालेलं दिसून येतंय। तर या तीन घटकांमुळेच आपल्याला असं दिसून येतं की या प्रजातीची जी संख्या आहे ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे।
2: पण मग या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि त्यांची जसं तुम्ही म्हणालात की संख्या कमी होत चालली ती वाढवण्यासाठी काय करता येईल?
3: सर्वप्रथम आम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं। तर याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा पण आधार घेतला। आज आपल्याकडे सोलार बेस्ड CCTV कॅमेरा सिस्टीम्स पण आहेत की ज्याच्यामार्फत आम्ही त्यांच्या घरट्यांचा अभ्यास करतो। याच्यातनं आपल्याला वेगवेगळे त्यांचे पैलू टिपता येतात, जसं की ते नेमकी कुठल्या प्रकारची फळं खातायत किंवा कुठल्या प्रकारचा आहार त्यांचा आहे किंवा कुठल्या झाडांमध्ये त्यांच्या ढोल्या आहेत। या सगळ्याचा आम्ही अभ्यास या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून असेल तो करतो। दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं की धनेशांना आपण जंगलाचे शेतकरी

0: असं जे म्हणतो, तर त्यांच्या विष्ठेमधनं ज्या काही बिया गोळा होतात त्याचा पण आम्ही एक डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्याचा पण आपण अभ्यास करतोय, नेमकी कुठल्या प्रकारची फळं आहेत किंवा ती आपल्या भागात किती प्रमाणात अवेलेबल आहेत या सगळ्याचं पण आपल्याला हे कळतं. आणि हे सगळं अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ज्या ढोल्या आहेत किंवा काही अशा जागा आहेत की तिथे त्यांना खूप कमी प्रमाणात फळांची उपलब्धता आहे. ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या प्रजाती आहेत, ह्या प्रजाती जर का निसर्गामध्ये परत लावल्या तर त्याच्याद्वारे भविष्यात त्यांना कुठेतरी खाद्य निर्मिती आणि ज्या काही ढोली आहेत या निर्माण होतील आणि त्याद्वारे मग त्यांच्या संवर्धनात आपण हातभार लावू शकतो.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
3: श्रुती हो ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: श्रुती हो आपण एक तहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज आहे कारगिल विजय दिवस. 1999 मधलं पाकिस्तान बरोबरचं युद्ध आपण जिंकलं, ऑपरेशन विजय. या युद्धात देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते, त्यांच्या शौर्य आणि देशभक्तीचं स्मरण केलं जातं.

0: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
3: श्रुते हो, अजून काही दिनविशेषता ऐकूया। कवी वासुदेव गोविंद मायदेव यांचा आज जन्मदिन। संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा आज स्मृतिदिन। दिग्दर्शक राजा गोसावी यांचाही आज स्मृतिदिन। आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित कृष्णराव पंडित यांचा आज जन्मदिन। हे होते आजचे काही दिनविशेष।

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजता आहेत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज ऐकूया हेमा गंगातीरकर लिखित वैचारिक बंध धोरण.

धोरण म्हणजे जनतेच्या कल्याणार्थ निश्चित केलेल्या अपेक्षापूर्तीसाठी केलेलं नियोजन होय. व्यक्ती, कुटुंब, समाज यासाठी देशपातळीवर अपेक्षित सकारात्मक बदलासाठी केलेलं नियोजन. त्याचा आराखडा तयार करून काम करण्याची, नियोजनाची, खर्चाची, वितरणाची पद्धती निश्चित केली जाते. व्यक्ती, समाजाचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक स्तर बदलायचा असेल, तसंच जीवनमान सुधारायचं असेल, तर शासन स्तरावर काही योजना, त्यांचा आराखडा तयार केला जातो. या आराखड्याला त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीला धोरण असं म्हणतात. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत देशपातळीवर विकास घडवून आणायचा असेल तर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर सकारात्मक बदल घडवणं, कोणत्या प्रकारचा बदल घडवायचा याचा नियोजन आराखडा तयार करणं, त्यासाठीची नियमावली, अभ्यासक्रम, गरजा लक्षात घेऊन आर्थिक तरतूद करणं हे धोरणामध्ये अपेक्षित असतं. शैक्षणिक बदलाच्या अनुषंगानं मांडायचं झाल्यास गाव तिथं शाळा असेल, मुलींच्या शिक्षणाची सोय असेल, शाळेसाठी लागणाऱ्या साधन सुविधा म्हणजे इमारत, गुरुजन, विद्यार्थी बैठक व्यवस्था, पाणी, स्वच्छतागृह अशा संबंधित गरजांची पूर्तता करणं होय. शिवाय स्त्री शिक्षकांची नेमणूक करणं, या सगळ्याचा विचार शासकीय पातळीवर करून मगच धोरण राबवलं जातं. उदाहरणच द्यायचं झाल्यास करवीर छत्रपती शाहू महाराज त्यांनी आपल्या संस्थानात सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठी वसतीगृहाची सोय केली. खेड्यापाड्यातील, डोंगरदऱ्यातील मुलांना शिक्षणासाठी कोल्हापूरला आणून त्यांच्या भोजन, निवास आणि शिक्षणाची सोय केली. हे राजांचं आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयीचं धोरण होतं. व्यक्तीच्या आणि समाजाच्या बदलासाठी, सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी, आधुनिकीकरणासाठी, सुखी जीवन पद्धतीसाठी धोरणांची आखणी करावी लागते. धोरण ठरवण्याचं काम राज्यकर्ते शासन पातळीवर करत असतात. आज सुद्धा देशातील, राज्यातील मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात म्हणून त्यासाठी बसचा पास देणं, गणवेश देणं, पुस्तकं देणं अशा सुविधा पुरवल्या जातात. हे शासकीय धोरणच आहे. व्यक्ती आणि समाजाचा स्तर उंचवण्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. जनतेच्या गरजा लक्षात घेऊन धोरण आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. समाज आणि देशाच्या विकासात धोरण आणि त्याची अंमलबजावणी हा महत्वाचा टप्पा आहे. भारताची राज्यघटना तयार करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी बोर्डिंगची अर्थात हॉस्टेलची व्यवस्था करणारे शाहू महाराज असतील, पुण्यामध्ये मुलींची शाळा काढणारे आणि पत्नी सावित्रीबाईंना पहिली महिला शिक्षिका बनवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पण एक निश्चित मसुदा धोरण तयार केलं होतं. छत्रपती शिवरायांनी परकीय सत्तेला विरोध करत स्वराज्य निर्मितीचं कंकण हाती बांधलं, जनतेमध्ये स्वराज्य निर्मितीचं बीज पेरलं, प्रेरणा दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक इत्यादींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढून स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली. पारतंत्र्यापासून, इंग्रजी सत्तेपासून देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी असहकार चळवळ उभारली. मिठाचा सत्याग्रह, तुरुंगात जाणं या मार्गांचा अवलंब केला. देशाला गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ, असहकाराची चळवळ हा मंत्र दिला. लोकमान्य टिळक, आगरकर, पंडित नेहरू यांच्या समवेत सामान्य जनतेनं सुद्धा या धोरणाला पाठिंबा दिला, प्रसंगी तुरुंगवास भोगला. देश काय, समाज काय, बदलाची प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते. आधुनिक पद्धतीनं शेती करणं असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा अशी पद्धत असेल, शासन

0: यावर अनेक निर्णय घेतले जातात. तसंच व्यक्तिगत जीवनात सुद्धा एक निश्चित धोरण ठरवणं, त्याची आखणी करणं हे सुद्धा गरजेचं आहे.
1: श्रुती हो, आत्ताच आपण वैचारिक बंध ऐकला. धोरण, लेखन हेमा गंगातीरकर, वाचक स्वर होता ऐश्वर्या बेहरे यांचा, आणि हा कार्यक्रम होता ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे 7:05 झाली आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची. शिवसमर्थ, गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स.
7: विक्रांत शिलाई मशीन
8: तुमचा जीवनभरचा साथी.
9: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
10: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
9: कणीस आणि हत्ती
11: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.

0: श्रोते हो अवश्य ऐका, घर मालक आणि भाडेकरू करार या विषयाच्या माहितीचा भाग दुसरा येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात।
1: ज्यांना काही ठराविक काळासाठी फक्त आपलं घर किंवा आपली वास्तू ही टेम्पररी पिरियड साठी कुणाला तरी ऑक्युपाय करायला द्यायची आहे, लीव अँड लायसन्स करणंच अपेक्षित आहे।
0: तर अवश्य ऐका ऍडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी दिलेली माहिती। कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रुते हो सकाळचे 7:07 झालेत, यानंतर 7:10 प्रादेशिक।
3: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा। आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल।

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या।
2: का रे शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना बघ, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडू आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातलं रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल।
2: हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी निपटायचं।
2: मजाय बो,
3: म्हणजे अक्षी रेडिओ गत।
2: हा म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रे मला

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. गेल्या 10 दिवसात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतरमंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी पहिल्या दिवसापासून घेतली, तसंच पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन, विश्वास आणि पाठिंब्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही, असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागं घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता आणि इंद्रजित विनयकुमार सिंग यांना बिहारमधील समस्तीपूर इथून अटक केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे. भिवंडी न्यायालयानं त्यांना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात याआधी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136वा भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. 27वा कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या

हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

0: नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यात आजघडीला 95% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा 100% होईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली आहे. जिल्ह्यात 4,54,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. त्याखालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 26% पाऊस झाला आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर आहे. पिके तरली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. आतापासून पाणी टंचाईच्या उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर आगामी काळात नांदेड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवू शकते हे मात्र निश्चित. आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
0: आषाढी एकादशीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्येही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात निवडुंग्या विठोबा तसंच विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरात, मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात, तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील पळशी इथल्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. बीड, भंडारा आणि सांगलीत शालेय विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या गजरात दिंडी काढली. रत्नागिरी शहरात एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रमाअंतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या कामगार सुरक्षा निवारा या लोकोपयोगी उपक्रमाचं काल लोकार्पण करण्यात आलं. शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात काल राज्यासह शेजारच्या राज्यातूनही हजारो वारकरी आणि भाविक दाखल झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार आणि कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांचं माझी चित्रवारी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नागपूरमधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी युगांत वंजारी यानं वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी एकाग्रता, स्मरणशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर एक विक्रम केला आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत काल वेगवेगळ्या रंगाच्या 60 गोट्या युगांतनं अवघ्या 48 सेकंदात रंगानुसार 5 स्वतंत्र पात्रांमध्ये अचूकपणे ठेवत हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड फेडरेशन LLP युगांतला जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं. त्याचबरोबर वंडर किड्स ऑफ द वर्ल्ड या चषकानं त्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते युगांतचा विशेष सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं काल भूकंपाचे 4 धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्येही काल सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. ईशान किशननं 44 चेंडूत 81 धावा केल्या तर तिलक वर्मानं 29 चेंडूत नाबाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18व्या षटकापर्यंत 119 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी काल मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2

पंतप्रधानांना बिहारमधून अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. राज्यात आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एक जगीत राहता आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस श्रद्धेचा कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा. पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश. आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगीत राहता.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: श्रुते हो अवश्य ऐका ऐसे असे प्रायोजित कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्यगिरी सकाळी 7:15 अभिजात मराठी आपली मराठी 7:25 आयुर्विश्व हेल्थ केअर 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची 7:50 आणि चिंतन हाच चिंतामणी 8:40. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
5: काय
6: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: श्रोते हो सोमवारी 27 जुलैला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका सावित्री पाटील यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

MBBS शिका 20 वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.

आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा हा विभाग विश्वकोश आणि ज्ञानकोश याबाबत काम करत असतो, परंतु याचबरोबर ज्ञान मंडळावर देखील ते कार्य करत असतात. तर ही ज्ञान मंडळ संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून आज आपल्याला घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅम.
0: सर, विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यात अनेक नोंदी आहेत, तरी सुद्धा ज्ञान मंडळ स्थापन करण्याची गरज का भासली, आणि ज्ञान मंडळ म्हणजे नेमकं काय किंवा विश्वकोशाच्या नोंदींपासून ते वेगळं कसं आहे याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोश निर्मिती प्रक्रिया 60 सालापासून सुरू झाली हे सर्वश्रुत आहे, बरोबर. आणि त्याचा पहिला खंड हा 1976 साली प्रकाशित झाला. त्यानंतर जवळपास 39 वर्षानंतर 2015 साली 20वा खंड आला. पर्यायाने काय झालंय तर 20वा खंड 2015 साली आणि पहिला खंड 76 साली आला, त्यामुळे कालावधी हा खूप मोठा गेलाय. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यातली माहिती ही काळाच्या ओघात अद्ययावत करणं गरजेचं ठरलं. 2015 साली नवीन मंडळ स्थापन झालं, त्याचे अध्यक्ष तत्कालीन अध्यक्ष त्या काळचे आणि ते मंडळ यांनी असं ठरवलं की आता ही माहिती अद्ययावत करणं गरजेचं आहे जी आपली 21 खंडाच्या अंतर्गत आलेली आहे. शिवाय काही गोष्टी नव्याने पण त्याच्यात लेखन करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्यांनी ज्ञान मंडळ ही संकल्पना कार्यान्वित करण्याचं ठरवलेलं. म्हणजे काय करायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या त्या विषयाचे ज्ञान मंडळ, त्या त्या विषयात कार्य करणारे आपल्या महाराष्ट्रातली शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना त्याचं पालकत्व द्यायचं आणि त्या त्या विषयांचं तिथे निर्मितीचं काम करून घ्यायचं. असा तर तो सर्वसामान्य ज्ञान मंडळाचा विषय आहे. आता प्रत्येक विषयाची व्याप्ती ही कालाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या युगात, जागतिकरणाच्या युगात ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या प्रत्येक विषयाच्या. आता मला सांगायचं म्हणजे मानव विद्या कक्षेमध्ये आपल्या धर्म, तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्व विद्या किंवा सामाजिक शास्त्र ज्याच्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र
0: म्हणजे मानवाशी संबंध,
1: हा इतर सगळे विषय येतात. जवळपास आपण त्या काळी 60 विषय स्थापन करण्याचं संकल्पित होतं, पण त्यापैकी 45 आपण विषय स्थापले त्या त्या विद्यापीठात. आता उदाहरण घ्यायचं, धर्मतत्वज्ञान हे 2 विषय आहे, पण त्याचे काय केलंय, आपण मुंबई विद्यापीठाला भारतीय धर्म आणि तत्वज्ञान असा एक विषय दिला, जागतिक धर्म आणि तत्वज्ञान आणि आधुनिक तत्वज्ञान, म्हणजे 2 विषयाचे 3 विषय, म्हणजे व्याप्ती वाढली त्या अनुषंगाने.

0: आणि आपण ज्ञानमंडळ स्थापन केली. बरोबर, हा तो सगळा विषय आहे. आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयात जे महत्वाचे कार्य करणारे अभ्यासक प्राध्यापक आहेत त्यांना त्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवलेली. असा जो कार्य ज्ञानमंडळ
1: म्हणजे विश्वकोशामध्ये जसं मानवीय विद्या आणि विज्ञान तंत्रज्ञान असे दोन भाग होते तसंच ज्ञानमंडळामध्ये पण आहेत. आणि ज्ञानमंडळाच्या नोंदी ज्या आहेत त्या आधुनिक आहेत.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, मग असा हा जो विचार प्रवाह, नवीन संकल्पना आणि या सगळ्यांचा उहापोह या मानवीय विद्यामध्ये आलेला आहे का?
0: हो, नक्कीच. आपण बघितलं तर इतिहास हा आपल्याला असा सर्वसाधारण एक नजरेतून बघितलं तर तो असा साधारण आपल्या एका टप्प्यात दिसतो इतिहास. पण आपण ज्ञानमंडळाच्या अनुषंगाने त्याचं जे वर्गीकरण केलं चार उपविषयामध्ये, ह्याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल सखोलता आणि माहिती किती मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यावी लागेल. पहिले आपल्याला 1 ते 20 खंडाचं जेव्हा आपण काम करायचं तेव्हा छपाईच्या माध्यमातून चालायचं आणि आपल्याला तिथे प्रत्येक खंड हा सर्वसाधारणपणे 1000 पृष्ठांचा असायचा, त्यामुळे आपल्याला शब्दसंख्येची मर्यादा होती. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सर्व हे काम ज्ञानमंडळाच्या सहाय्याने संकेतस्थळावर प्रकाशित करणार आहोत, त्यामुळे आपली व्याप्ती मोठी आहे आणि आपण त्या अनुषंगाने पावले पण उचललेली आहे. प्रत्येक विद्यापीठाला की शैक्षणिक संस्थेला त्या त्या विषयाचं काम सोपवलेलं आहे.
1: सर, ज्ञानमंडळांची जेव्हा स्थापना झाली तर त्यांची संरचना कशा प्रकारची असावं असं काहीतरी ठरवलं असेल ना, तर ती कशी रचना असेल किंवा त्याच्यामध्ये मग कोणते घटक असतात आणि ह्या घटकांची सुद्धा काही भूमिका असेल तर त्याविषयी जरा सांगा.
0: हो, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा हा. आधुनिक तंत्रज्ञानाचा आता उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्या मदतीने आपण हे सगळं करतोय. याच्या अनुषंगाने या प्रक्रियेत आमूलाग्र बदल आपण इथे करत आहोत. कामाचे विकेंद्रीकरण करत आहोत. आता विकेंद्रीकरण का हा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल. छपाईचं काम चालायचं तेव्हा वाई हे मुख्य केंद्र होतं, तिथे निर्मितीचं काम चालायचं. पण आता आपण विकेंद्रीकरण करतो म्हणजे आपण सर्व शैक्षणिक संस्था किंवा त्या त्या विद्यापीठाशी आपण करार करून त्या त्या विषयाचं त्यांना काम सोपवलंय. म्हणजे फक्त आता हे वाई पुरतं नाही, संबंध महाराष्ट्र पुरतं हे काम चालेल. आता याची संरचना कशी आहे तर दोन स्तरावरची आहे, एक आपल्या विद्यापीठीय किंवा शैक्षणिक संस्थाच्या स्तरावरची आणि एक आपल्या विश्वकोश कार्यकारी मंडळ जे असतं त्याच्या स्तरावरची. आता त्याचं शैक्षणिक आणि विद्यापीठीय स्तरावरची संरचना अशी आहे, प्रमुख संपादक म्हणजे मंडळाचे अध्यक्ष, माननीय अध्यक्ष, विषयपालक हे मंडळाचे सदस्य असतात, त्याच्यानंतर पालक संस्था ज्याच्याशी आपण करार करतो त्या ज्ञान मंडळाच्या स्थापनेच्या बाबतीत, नंतर समन्वयक आणि तज्ज्ञ सल्लागार, नंतर लेखक, समीक्षक, वाचक, हे विद्यापीठीय स्तरावरचं आणि विश्वकोश कार्यालय स्तरावरचं माननीय अध्यक्ष, प्रमुख संपादक, नंतर विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक आणि संपादकीय सहायक, असं ती संरचना आहे. आता यांचे प्रत्येकाची कामं वेगवेगळ्या टप्प्यावर वाटलेले आहे. विषयपालक काय करतात तर ते ज्ञान मंडळाला मार्गदर्शन करतात, कार्यशाळा, लेखक समीक्षकांची कार्यशाळा तिथे मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी समन्वयकांना जिथे अडचणी आली त्याला सल्ला देतात. नंतर पालक संस्थेचं काय काम, तर आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध करून देणे, म्हणजे काय तर एक खोली, संगणक, इंटरनेट, एक टेबल वगैरे असं या. आणि लेखक समीक्षकांची जेव्हा कार्यशाळा घ्यायची असेल तेव्हा सेमिनार हॉल किंवा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध करून दिले आणि शिवाय जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे. नंतर आले समन्वयक. हे समन्वयक फार महत्वाचे घटक, यांच्यावर आपल्या सगळ्या कार्याची जबाबदारी ठेवलेली. म्हणजे काय तर समन्वयक हे विषयाची व्याप्ती ठरवण्यापासून, नोंद यादी ठरवण्यापासून, लेखक समीक्षकांची यादी ठरवण्यापासून, तर लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, स्वतः तपासणे आणि नंतर शेवटी विश्वकोश कार्यालयाकडे पाठवणे प्रकाशित करण्यासाठी. त्यानंतर तज्ज्ञ सल्लागार आहे. हे तज्ज्ञ सल्लागारांचं मुख्य कार्य समन्वयकांना वेळोवेळी सल्ला देणे. नंतर लेखकांचं काम काय आहे तर लेखन करणे, समीक्षकांचं समीक्षण करणे, भाषांतरकारांचं काम आहे भाषांतर करणे, करत असताना मात्र काही पथ्ये पाळली पाहिजे.
1: म्हणजे विविध नोंदींचं लेखन, भाषांतर करणे असं हे कामाचं स्वरूप आहे. मग ह्या ज्या नोंदी आहेत ह्या सगळ्यांचा समन्वयक हा मुख्य कणा असतो.
0: बरोबर.
1: आणि त्यांच्यातर्फे ते काम केलं जातं.
0: हो.
1: आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचा घटक वाचक.
0: हो.
1: ज्ञानमंडळाचा वाचक हा जो घटक आहे तो आधुनिक नोंदींचा उपयोग आपल्या वाचताना करून घेत असतो.
0: हो.
1: आता ही ज्ञानमंडळांची

0: कार्यपद्धती ठरवण्यात आली असेल तर ती कशा प्रकारची असते?
1: ही कार्यपद्धती प्रामुख्याने आपण बघितलं तर तिथे लक्षात येईल की जवळपास समन्वय हा मुख्य घटक आहे. त्यातील बऱ्याच गोष्टी त्यांना स्वतःला करायच्या आहे इतरांच्या मदतीने. सल्लागार असतील, तज्ज्ञ मंडळ असतील, विषय पालक असतील, किंवा आता विश्वकोशातली जी संरचना होती, विभाग संपादक, सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक, संपादकी सहायक यांच्या मदतीने सुद्धा त्यांनी आपलं नोंद यादी तयार करणे, व्याप्ती ठरवणे, नोंद लेखन सोपवणे, त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे, समीक्षण सोपवणे, प्राप्त करून घेणे, या बऱ्याचशा टप्प्यावर त्यांना काम करायचं असतं. नवीन लेखक यादी जोडली, नवीन लेखक समीक्षक तयार झाले तर त्यांची कार्यशाळा घेणे, नोंद लेखन कसं केलं गेलं पाहिजे या संदर्भातली कार्यशाळा घेणे, बैठका घेणे आणि इतर आनुषंगिक कामे ह्या समन्वय गटाला करायचं असतं.
0: गेडम सर, ज्ञान मंडळ स्थापन झाली तर त्याच्या मागे नक्की काहीतरी उद्दिष्ट असेल, तर त्यांना जे कामाचं उद्दिष्ट नेमून दिलं आणि त्याचा उपयोग असा तो समन्वय साधण्यात आला त्यावेळेला, तर ह्या ज्ञान मंडळांची उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत?
1: उद्दिष्टे बघा, 1 ते 20 खंड आपले प्रकाशित झाले
0: विश्वकोशाचे.
1: अर्थातच पहिलं उद्दिष्ट हेच होतं, हे जे छापील झालेले खंड त्यातली आलेली माहिती ही अद्ययावत करणे आणि जी माहिती नव्याने टाकायची आहे ती नव्याने भर घालणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरे उद्दिष्ट आहे, आपण आता आंतरजाळाचं किंवा इंटरनेटचं युग आहे, आपण इथं बसून आपण अमेरिकेची माहिती वगैरे घेतो, त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वाचकाला त्यांच्या निगडीनुसार अत्यंत जलद गतीने ती अद्ययावत माहिती देणे गरजेचं आहे.
0: बरोबर,
1: त्यासाठी आपण हे ज्ञान मंडळ स्थापन केलंय. नंतर आहे, या कामामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी, विषय पालक, पालक संस्था, समन्वयक, लेखक, समीक्षक, वाचक या सगळ्या घटकांचा एक वर्तुळ तयार झालेला आहे आणि यांना आपल्याला सोबत घेऊन हे काम करायचं आहे. त्यामुळे की नाही, ह्या व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग अर्थातच वाढवणे, नंतर त्यांच्या निमित्ताने आपण नोंद प्रक्रिया किंवा ज्ञान निर्मितीचं काम करून घेणे, मराठी भाषेचा, मराठी विश्वकोशाचा अगदी पाड्यापर्यंत, दुर्गम भागापर्यंत प्रचार प्रसार करणे, नंतर जे अध्ययन अध्यापन करणारे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहेत, त्यांना संबंधित माहिती पोहोचवणे, नंतर स्पर्धा परीक्षा करण्यावाले अभ्यास करणारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे,
0: हा फार त्यांना
1: उपयोग होणार, कारण हा फार महत्वाचा विषय आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो की त्यांना ह्या आपल्या अमूल्य ठेवांचा वापर कसा करावा किंवा त्याच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षेच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या संदर्भात काही फायदा होत असेल तर तो त्यांच्यासाठी लाभदायक. नंतर आहे, ज्यांना ज्यांना या एकाच विषयामध्ये रुची असेल त्या सर्वांचं एकच व्यापक पातळीवर एक प्लॅटफॉर्म निर्माण करणे, आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या तत्कालीन मंडळाने त्यांच्या अपेक्षेनुसार असा आहे की ही जर समजा वर्तुळ पूर्ण झालं आणि त्या वर्तुळाच्या माध्यमातून कामं अधिक जलद गतीने झाली तर भविष्यात त्या विषयाच्या संदर्भात मुक्त विद्यापीठ होईल अशी ती अपेक्षा, आणि हे फार महत्वाचं उद्दिष्ट तत्कालीन मंडळाने बघितलेलं. ज्ञान मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक विषयाच्या ज्या ज्या नोंदी प्रकाशित केलेल्या आहेत त्या www.marathiwishwakosh.org या संकेतस्थळावर त्या सगळ्या प्रकाशित झालेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी तिथे अवश्य भेट देऊन त्याचा उपयोग करून घ्यावा.
0: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून विद्या व्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सर आज आपल्याकडे आले होते आणि त्यांनी ज्ञान मंडळ मानव्य विद्या या विषयावर आपल्याशी संवाद साधला. सर, आपण आज इथं आलात आणि खूप छान माहिती दिली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आमच्याशी नक्की संपर्क साधून आपली मतं, सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व आयुर्विश्व
6: आयुर्विश्व हेल्थ केअर.
7: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा.
8: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
9: नमस्कार.
8: सर, यावेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो?
9: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलात तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला ऍलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला ऍलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे ऍलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
8: अच्छा, श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे.
10: डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन ऍलर्जीज बद्दल.
9: ऍलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो. त्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग ऍलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर ऍलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा ऍलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त ऍलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार ऍलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या ऍलर्जी कंडिशन कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
8: अच्छा, श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध

0: असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844-844-9260 844-844-9260 8448449260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 29 जुलै बुधवार रोजी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.

0: ग. दि. माडगुळकर यांचे हे बोल संगीतबद्ध केले होते सुधीर फडके यांनी आणि स्वर होता माणिक वर्मा यांचा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:50 झाली आहेत.
2: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
4: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
5: विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं आपण कॉलेज कोर्सेस आणि त्यासाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी पाहत होतो. त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाच्या शब्दावर आपण चर्चा केली होती की करिअर हे आता स्कोर आणि स्किल ह्या दोन शब्दांशी जास्त संलग्न आहे. स्कोर निश्चित उत्तम पाहिजे, पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं स्कोर बरोबर स्किल इम्पॉर्टंट आहेत. आणि हेही आपण चर्चा केली होती की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी येत असेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र 100% स्किलवर काम करायला पाहिजे. स्किल हे तुम्हाला पुढच्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मध्ये मदतीला राहतील किंवा तुमच्या सगळ्या अकॅडमिक जो काही शॉर्टफॉल आहे तो स्किलच्या माध्यमातून कम्प्लीट व्हायला नक्की मदत होणार आहे. स्किलमध्ये आपण काही गोष्टी बोललो की सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल अशा दोन्ही गोष्टींवर आपण विचार करू शकतो. एस्पेशली हार्ड स्किलमध्ये काही टेक्निकल गोष्टी शिकणं असेल, जसं कोडिंग सारखा पार्ट आहे, अकाउंटिंग सारखा पार्ट आहे, हार्ड स्किलमध्ये येईल. पण कोर सॉफ्ट स्किल ह्या तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. 11वी 12वीच्या अभ्यासाच्या सोबतच उद्याच्या डिग्रीच्या कुठल्याही कोर्ससाठी या सॉफ्ट स्किल तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. आणि आता अभ्यास करत असताना पण तुम्ही त्या सगळ्या ज्या प्रोसेसमध्ये आणाल त्याच्यामध्ये थोड्याशा 3-4 गोष्टी आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो. त्याच्यामध्ये स्पेशली सगळ्यात महत्वाची एक सॉफ्ट स्किल येते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तुमच्या आत्ताच्या सगळ्या अभ्यासामध्ये सगळ्यात कोर रोल हा टाइम मॅनेजमेंटचा आहे. कित्येक विद्यार्थ्यांना आपल्याला अभ्यासाच्या वेळेचं नियोजन लावणं किंवा त्या नियोजनाप्रमाणे काम करणं हे ते करून शक्य होत नाही. म्हणजे मी कायम विद्यार्थ्यांना एक वाक्य सांगतो आणि ते नक्की त्यांनी लक्षात ठेवावं की फर्स्ट प्लॅन युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन. पहिल्यांदा तुमच्या कामाचं नियोजन करा आणि मग नियोजनानुसार काम करा, हा सगळ्यात मेन पॉइंट आहे. दुसरा त्यातला मेन पॉइंट आहे टाइम मॅनेजमेंट मधला की तुम्ही कुठलीही गोष्ट कधी सुरू करताय हे महत्वाचं. कदाचित थोडं कमी असेल पण ती गोष्ट सुरू करताना ती कधी संपवायची हे तुमचं अगोदर डिसाईड झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही डेडलाईन सेट करायला लागला, टार्गेट सेट करायला लागलात आणि त्या वेळेच्या आवाक्यामध्ये प्रत्येक काम कम्प्लीट करायला लागलात की मग तुमचा वेळेवर किंवा टाइम मॅनेजमेंटचा भाग हा नक्की व्हायला लागेल. बहुतेक मुलांना हा विषय थांबवायचा म्हणजे कधी गोष्ट सुरू केली तरी ती क्लोज कधी करायची याचा अंदाज नसतो आणि त्याच्यामुळे वेळेचं गणित बिघडतं. सो स्टुडंटच्या सगळ्याच अकॅडमिक नॉन अकॅडमिक आणि ओव्हरऑल सगळ्या पर्सनॅलिटीच्या भागामध्ये महत्वाची गोष्ट येते ती टाइम मॅनेजमेंटची. आणि वेळेचं बंधन एकदा पाळता आलं, त्याची शिस्त लागली गेली की ओव्हरऑल डिसिप्लिन हा नक्की लागतो. म्हणजे ओव्हरऑल वागण्याची शिस्त ही नक्की तयार होते कारण तुमच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दिवसभरातल्या कोर ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे आपण जर दिवसाचे 24 तासातले 3 भाग केले तर 1 8 तासाचा असा भाग आहे की ज्याच्यामध्ये तुमचं आवरणं झोपणं म्हणजे पर्सनल ऍक्टिव्हिटीसाठी उरलेले जे 16 तास आहेत त्या 16 तासांमधले 8 तास हे तुमच्या अकॅडमिक डेव्हलपमेंट म्हणजे लर्निंगसाठी आहेत की जे तुमचे शाळा कॉलेज अकॅडमी काही जे काय असेल ते त्याच्यामधले 8 तास आहेत. आणि उरलेले तिसरे जे 8 तास आहेत हे मात्र तुमच्या पूर्णपणे सेल्फ प्रोसेससाठी आहे, डेव्हलपमेंटसाठी तिथं. मग त्या उरलेल्या 8 तासामध्ये

0: तुमचा सेल्फ स्टडी आहे, तुमचा सोशल मीडिया आहे, इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या 8 तासात तुम्ही बसवता. त्या 8 तासाचं कॅल्क्युलेशन प्रत्येक स्टुडंटला प्रॉपर वेनी जर करता यायला लागलं तर 100% मुलांचा प्रोसेस व्यवस्थित होत राहतील आणि मुलं टार्गेटेड काम करतील. त्याच्यामुळे स्टुडंटसाठी टाईम मॅनेजमेंट हे सॉफ्ट स्किल फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर दुसरं आहे ते महत्वाचं असणारं क्रिटिकल थिंकिंगचं स्किल आहे. क्रिटिकल थिंकिंगमध्ये वर्क करताना मुलांना ह्या गोष्टींची जाणीव पाहिजे. जसं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोर पार्ट आहे तो क्रिटिकल थिंकिंगसाठी. म्हणजे तुमच्याकडे क्वेश्चन समोर एक असतो, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शन्सकडे जात असताना क्वेश्चनचं टार्गेट असे असतं की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये अचूक उत्तरापर्यंत जावा आणि तो निर्णय घ्यावा असंच अपेक्षित करा असतं. मग इथं तुमच्या क्रिटिकल थिंकिंगमध्ये अनालायझिंग जे काही भाग असेल, म्हणजे कुठलीही गोष्ट शिकताना आपण त्याचं पृथक्करण करता आलं पाहिजे, अनालाइज करता आलं पाहिजे, ही सवय ज्याला व्यवस्थित लागेल आणि त्या टाईपनं विद्यार्थी जसे शिकायला लागतील तिथं तुमचं एक चांगली ग्रोथ भाग मिळू शकेल तसं. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट आणि क्रिटिकल थिंकिंग हे 2 सॉफ्ट स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. पुढील भागात आपण पुढच्या मुद्द्यांवर पाहूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तो त्यो दाढ लई दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
2: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
3: वय दातासाठी 1 नंबर.
4: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
1: छोटे हो अवश्य ऐका घर मालक आणि भाडेकरू करार या विषयाच्या माहितीचा भाग दुसरा येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात.
5: ज्यांना काही ठराविक काळासाठी फक्त आपलं घर किंवा आपली वास्तू ही टेम्पररी पिरियड साठी कुणाला तरी ऑक्युपाय करायला द्यायची आहे, लीव अँड लायसन्स करणंच अपेक्षित आहे.
1: तर अवशायिका ऍडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी दिलेली माहिती कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आकाशवाणीचं हे

0: ऐकूया खवय्यांसाठीचा चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्येगिरी.
1: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: रुचिराची एवन चटणी
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: नमस्कार श्रोते हो रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो कालच आषाढी एकादशी झाली. आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशींचं महत्व खूप आहे. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा असते. ठिकठिकाणच्या गावातून वाऱ्या पंढरपुरात आलेल्या असतात. वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. दर्शन झालं की तृप्त मनानं हे वारकरी पुन्हा आपल्या गावाकडे जायला निघतात. आज द्वादशी आहे. एकादशीचं आज पारणं केलं जातं त्यामुळे गोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तुम्हाला मी गोड पदार्थ सांगणार आहे जे पटकन होणारे आहेत आणि आजच्या पारण्यासाठी सुद्धा तुम्ही ते करू शकता. पहिली रेसिपी आहे खव्याच्या पोळ्यांची. यासाठी आपल्याला साधारण 1 कप खवा लागणार आहे. 1/2 ते 1.5 कप पिठी साखर लागणार आहे. 2 टीस्पून तूप लागणार आहे. तसंच 1/2 वाटी बेसन लागणार आहे. त्यानंतर 1 टीस्पून वेलचीची पावडर लागणार आहे. हे झालं सारणाचं साहित्य. आता बघूया वरच्या कव्हरचं साहित्य. यासाठी 1/2 कप मैदा लागणार आहे आणि 1/2 कप आणि वरती थोडीशी गव्हाची कणिक लागणार आहे. 3 टेबलस्पून तेल लागणार आहे. 1/2 टीस्पून मीठ लागणार आहे आणि 1/2 कप मैदा आपल्याला पोळी लाटण्यासाठी लागणार आहे. यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. सर्वप्रथम पोळीची कणिक भिजवून घेऊया. यासाठी आपण 1/2 कप मैदा आणि 1/2 कप आणि थोडीशी जास्त घेतलेली कणिक एकत्र करायची आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. त्यात 3 टेबलस्पून तेलाचं कडकडीत मोहन घालायचंय आणि सगळं सारखं कालवून घ्यायचंय आणि मग थोडं थोडं पाणी घालून ही कणिक घट्टसर भिजवून घ्यायची आहे. आपलं सारण तयार होईपर्यंत ही कणिक भिजू शकते. आपण जनरली गुळाच्या पोळ्यांसाठी कशी कणिक करतो तशी कणिक यासाठी भिजवायची. आता सारण कसं करायचं ते बघूया. आपण जो खवा आणलेला आहे तो गुलाबीसर छान भाजून घ्यायचा आहे आणि तो एका बाजूला काढून ठेवायचा. खव्यात गाठी झाल्या असतील तर त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आहेत. नंतर त्याच कढईत 2 टेबलस्पून तूप गरम करायचं आणि त्यात 1/2 कप बेसन मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचं. आपण बेसनाच्या लाडवाला जसं भाजतो त्या पद्धतीनं. तेही एका बाजूला काढून ठेवायचं. दोन्ही म्हणजे खवा आणि बेसन हे सगळं पूर्णपणे गार व्हायला हवं. ते गार झाल्यानंतर खवा बेसन आणि 1/2 कप साखर आणि वेलचीपूड हे सगळं एकत्र करून मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर खूप चिकट वाटलं तर थोडंसं तूप हाताला लावून मग मळायचंय. मिश्रणात गुठळ्या नसाव्यात. हे झालं आपलं सारण तयार. बेसनामुळं त्या खव्याला छान बाइंडिंग येतं. त्यानंतर आपण जी कणिक भिजवून ठेवलेली आहे त्याचे 2 गोळे घ्यायचे. आपण ज्या पद्धतीनं गुळाच्या पोळीसाठी 2 लाट्या लाटतो त्या पद्धतीनं या 2 लाट्या लाटायच्या आहेत आणि या 2 लाट्यांच्या मध्ये आपण जे सारण केलं आहे त्याची 1 लाटी घेऊन ती लाटायची आहे. नंतर 2 पोळ्यांच्या मध्ये हे सारणाची आपण लाटलेली पुरी ठेवायची आणि मग ही पोळी लाटायची आणि खमंग अशी ही तव्यावर तेल सोडून पोळी भाजून घ्यायची. अशी मस्तपैकी खव्याची पोळी तयार झाली. तुपाबरोबर ही पोळी सर्व्ह करा. तुम्हाला जर अगदीच गडबड असेल तर तयार पेढे सुद्धा आणले आणि ते सगळे कुस्करून घेतले तर त्याचं सारण सुद्धा खूप छान होतं. त्याच्या सुद्धा पोळ्या तुम्ही करू शकता. तर आजच्या पारण्याच्या दिवशी या खव्याच्या पोळ्या नक्की करून बघा. आता एक खीर सांगते. पनीरची खीर. यासाठी आपल्याला 1 लिटर दूध लागणार आहे. तसंच 1 कप किसलेलं पनीर लागणार आहे. 1/2 कप साखर लागणार आहे. साधारण 1/2 वाटी आपल्याला सुकामेवा याच्यात घालणार

करण्यासाठी लागणार आहे हा आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून वेलचीची पूड घ्यायची आणि केशर असेल तर तेही घ्या. दूध छान उकळवून घ्यायचं, थोडंसं ते दूध आटेपर्यंत आपल्याला ते उकळवायचं आहे. नंतर त्यात साखर, केशर, वेलची पूड आणि सुका मेवा घालून 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. गॅस बंद करून आपण किसलेलं पनीर या दुधामध्ये घालायचंय आणि चांगलं मिसळून काही मिनिटांसाठी ते झाकून ठेवायचंय. ही खीर आपल्याला गरम सुद्धा खाता येते किंवा गार सुद्धा खाता येते. पनीरनं त्याला एक छान जाडसरपणा येतो आणि थोडीशी रबडीसारखी टेस्ट या पनीरच्या खीरला येते. याच्यात अजून एक कॉम्बिनेशन आपण करू शकतो, ते म्हणजे जर आपण जिलब्या आणल्या, छोट्या आणायच्या, फार मोठ्या जिलब्या आणायच्या नाहीत, या जिलबी बरोबर सुद्धा ही पनीरची खीर किंवा रबडी सारखी छान लागते. हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान लागतं. तेव्हा पटकन होणारी अशी ही पनीरची खीर आजच्या दिवसासाठी नक्कीच खास आहे, तेव्हा नक्की करून बघा. रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता हे गोड पदार्थ तर मी तुम्हाला सांगितलेच, त्याच्याबरोबर एक मस्तपैकी भाताचा प्रकार तुम्हाला सांगते. मिक्स व्हेज पालक बिर्याणी कशी करायची ते आता बघूयात. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: बासमती तांदूळ साधारण 2 मोठ्या वाट्या, मटार 1 वाटी, गाजर 1, पालक 2 वाट्या चिरलेला लागणार आहे, भोपळी मिरची, बटाटा लागणार आहे, आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, दही, हिरवी मिरची 1-2 लागतील, कांदे 2 लागणार आहेत, हळद, बिर्याणी पुलाव मसाला लागणार आहे, लवंग 1-2 लागणार आहेत, दालचिनीचा 1 छोटासा तुकडा, त्याचबरोबर तमालपत्र 1-2 लागणार आहेत, जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ. सर्वप्रथम तांदूळ धुवून पाण्यात 1/2 ते 1.5 तास ते तसेच भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यात थोडं जास्तीचं पाणी घेऊन ते उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यात भिजवलेले तांदूळ घालायचे आणि 1/2 कच्चा भात शिजवून घ्यायचा आहे. आपण नेहमी बिर्याणीला शिजवून घेतो त्या पद्धतीनं. त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये तेल घालायचं. तेलात लवंग, दालचिनी, जिरं, मोहरी तसंच तमालपत्र घालायचं. थोडंसं तडतडू द्यायचं. 2 कांदे लांब छान चिरून घ्यायचेत. ते चिरलेले कांदे या तेलात घालायचेत. नंतर कांदा लालसर झाल्यानंतर त्यावर मटार, फ्लॉवर, गाजर, आपण जो पालक चिरून घेतलेला आहे तो, भोपळी मिरची, बटाटा घालून या सगळ्या भाज्या साधारण 1-2 मिनिटं परतून घ्यायच्यात. त्यातच आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालायची आणि टोमॅटो सुद्धा लांब चिरून आपण त्याच्यात घालायचा आहे. त्यात नंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि 1 साधारण 10 मिनिटं या भाज्या या तेलामध्येच शिजवून घ्यायच्या आहेत. 1/2 पेक्षा जास्त या भाज्या तेलावरती शिजवून घेतल्या की त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे बिर्याणीला जसे लेअर करतो त्या पद्धतीनं एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये आपण जो बासमतीचा भात अर्धवट शिजवून घेतलेला आहे त्या भाताचा 1 लेअर आणि नंतर ह्या ज्या भाज्या एकत्रित शिजवून घेतलेल्या आहेत त्याचा 1 लेअर, या पद्धतीनं आपण बिर्याणीचे लेअर तयार करायचे आहेत. त्याच्यावर घट्ट झाकण ठेवून छान दणकून वाफ आणायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बिर्याणी तयार होऊ शकते. एक काळजी घ्या, ही बिर्याणी करताना पातेलं मात्र तुम्हाला जाड घ्यावं लागेल, कारण हे असंच आपण ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या पद्धतीनं जर तुम्हाला लेअर घालायचे नसतील तर आपण जेव्हा भाज्या परततो त्या भाज्या परतल्यानंतर त्याच्यामध्येच तो शिजवलेला भात एकत्र करून देखील तुम्ही छान वाफ आणू शकता आणि मस्तपैकी मिक्स व्हेज पालक पुलाव सुद्धा तुम्ही बनवू शकता. तेव्हा ज्या पद्धतीनं तुम्हाला सोपं वाटेल, जेवढा तुमच्याकडे वेळ असेल, त्या पद्धतीनं ही रेसिपी नक्की करून बघा. याच्याबरोबर तुम्ही एखादं छानसं रायतं सुद्धा करू शकता. तर आपण आज गोड पदार्थ करणारच आहोत, तर हा भाताचा एक प्रकार जर तुम्ही केलात तर परत काही वेगळं करायची गरज भासणार नाही. सुरुवातीला आपण खव्याची पोळी बघितली, त्याचबरोबर पनीरची खीरही बघितली. एक मस्तपैकी भाताचा प्रकार मिक्स व्हेज पालक बिर्याणी हा सुद्धा बघितला. तर आजचा हा मेनू आता तुमच्यासाठी तयार आहे, तेव्हा नक्की हे सगळे पदार्थ

0: अर्थ करून बघा, तुम्हाला ते कसे वाटले ते मला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच काही नवीन पदार्थांसह रुचिरा मसाले खवे इगरी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुढच्या रविवारी याच वेळी. तोपर्यंत ऐश्वर्याचा नमस्कार. रुचिरा मसाले खवे इगरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हंटल म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी पुलाव मसाले भात प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवयेगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले बाजार गेट कोल्हापूर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
6: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो थोडंसं इकडे लक्ष द्या. अनोळखी पुरुष जातीचं प्रेत, अंदाजे वय 40 ते 45, अंगाने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा गोल, अंगात खाकी रंगाची पॅन्ट, पांढरा लायनिंगचा हाफ शर्ट, पायात पांढऱ्या रंगाचे सॉक्स, कमरेला बेल्ट, पायात काळ्या रंगाचे सँडल, गळ्यात काळ्या दोरात बांधलेला काळ्या रंगाचा चष्मा, अशा वर्णनाचं पुरुष जातीचं प्रेत सापडलेलं आहे. यातील मयत 15 जून 2026 रोजी सकाळी पूर्वी औरवाड या गावच्या हद्दीतील कृष्णा नदीच्या पात्राच्या कडेला औरवाड गावी शिरोळ येथे आढळून आलं आहे. यातील बेवारस पुरुष मयताचे नातेवाईकांबाबत आपल्याकडे माहिती उपलब्ध असल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास कुरुंदवाड पोलीस ठाणं इथं संपर्क साधावा. फोन नंबर आहे 023-22-244-233. फोन नंबर पुन्हा एकदा 023-22-244-233.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
0: आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, सकाळचे 8:30. यानंतर मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीचं आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतल्या गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय. आणि आशियाई युवा हॉकी फाईव्ह अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. आता सविस्तर बातम्या. सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सीजेपीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांनी काल सीजेपीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल केला जाणार नाही असं नड्डा यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. नीट UGC प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरही नियमानुसार जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकार तयार असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सर्व आंदोलकांना त्वरित आंदोलन मागे घेण्याचं आणि शांततेनं आपापल्या घरी परतण्याचं आवाहन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला दुःख झालं असून हा आपल्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न नाही असं प्रधान यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हा आपला उद्देश असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्री परिषदेचा राजीनामा स्वीकारला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सरकार उद्या लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहे. सोमवारच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य कृती किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी 2024 केलेल्या कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणलं जात आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतील. प्रश्नपत्रिका फुटणं आणि परीक्षांमधील गैरप्रकार यासारख्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसंच या प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षेची तरतूद करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश परदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 136 भाग असेल. आकाशवाणी, दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदीतल्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. विकसित व्हायब्रंट विलेज उपक्रमामधील सहभागींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे 400 अधिक तरुण यामध्ये सहभागी होणार आहेत. 4 ते 30 जून दरम्यान 2 आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील 74 गावांचा समावेश होता. 27 कारगिल विजय दिवस आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त काल द्रास इथं कारगिल युद्ध स्मारकावर शौर्य संध्या हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षण दलांचे आणि प्रशासनाचे अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, हुतात्मा जवानांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज कारगिल युद्ध स्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या शूरसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 कारगिलच्या शिखरांवर असाधारण शौर्य गाजवणाऱ्या वीर सैनिकांबद्दल देश सदैव कृतज्ञ राहील. त्यांचं अदम्य धैर्य, सर्वोच्च बलिदान, कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्र

0: करून ऐकत आहात. तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी मायदेशी परतले आहेत. मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपतींनी भारताची धोरणात्मक भागीदारी मजबूत करणं आणि परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं या उद्देशानं उच्चस्तरीय बैठक घेतली, तसंच भारतीय समुदायाशी देखील संवाद साधला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात सुरू असलेली निदर्शनं आता अधिक तीव्र झाली आहेत. जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ऍक्शन कमिटीनं आजपासून दोन दिवसांच्या आंदोलनाचा इशारा दिला असून याची सांगता मुझफ्फराबादकडे काढल्या जाणाऱ्या पदयात्रेनं होणार आहे. मानवाधिकार कार्यकर्ते उमर नझीर काश्मीरी आणि अॅडव्होकेट ख्वाजा मेहरान यांनी दालद्यालमध्ये संपूर्ण बंदची हाक दिली आहे आणि मिरपूर विभागातल्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. वाढती महागाई, विजेचे चढे दर आणि मानवी हक्कांवरील निर्बंधांमुळे लोकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्यानं हे आंदोलन तीव्र झालं आहे. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यासाठीच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय गटातील प्रवेशिका सादर करण्याची मुदत ऑगस्टच्या मध्यापर्यंत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. सिक्कीममध्ये नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली पाचवी तुकडी कैलास पर्वत आणि मानसरोवरची पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण करून गंगटोकला सुरक्षितरित्या परतली आहे. यानिमित्त सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं एका सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. यात्रेकरूंनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव सांगितले आणि ही पवित्र यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल असीम समाधान व्यक्त केलं. यावर्षी नथुला मार्गावरून कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आलेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. इशान किशननं 44 चेंडूत 81 धावा तर तिलक वर्मानं 29 चेंडूत 9 बाद 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18 षटकापर्यंत 129 धावाच करू शकला. भारताकडून अभिषेक शर्मानं 3 तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतीय T20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच मालिका विजय आहे. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये भारताच्या अनहत सिंगनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात नायगरा ऑन द लेक इथं झालेल्या अंतिम सामन्यात अव्वलमानांकित अनहत सिंग हिनं इजिप्तच्या रुकया सालेमचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी अनहत ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 18 वर्षीय अनहतनं दुसऱ्या मानांकित सालेमचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. इजिप्तच्या खेळाडूंची गेल्या 16 वर्षांची मक्तेदारी मोडत एकही गेम न गमावता अनाहतनं हा ऐतिहासिक विजय मिळवला. ओमानमध्ये पार पडलेल्या युवा हॉकी फायूज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारतीय युवा संघानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. रोमित पाल, कर्णधार केतन कुशवाह आणि शाहरुख अली यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. पहिल्यांच्या स्पर्धेत चीनविरुद्धच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. दोन्ही संघांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियानं खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपये आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत छत्तीसगड, गुजरात आणि गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर CJP आंदोलन मागे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार. सार्वजनिक परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत सादर केलं जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनहत सिंगचा ऐतिहासिक विजय आणि आशियाई युवा हॉकी फॉईज अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत भारताची विजयी कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी।

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवन जगत असताना आपण जे काही करतो त्या करण्याला क्रियमाण असं म्हणतात। क्रियमाणाच्या ठिकाणी विचार, इच्छा, उच्चार आणि आचार या सर्व गोष्टी येत असतात आणि म्हणून क्रियमाणाच्या ठिकाणी आपण नित्य सावध राहिलं पाहिजे। लग्नाच्या वेळी सावधान असं म्हणतात, याचा अर्थ काय तर संसार करत असताना आपण सावध राहिलं पाहिजे, जीवन जगत असताना आपण सावध राहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं असतं। आपण काय विचार करतो ते आपल्याला कळत नाही, आपण काय इच्छा करतो तेही आपल्या लक्षात येत नाही। उच्चार आचार लक्षात येतात पण आपण विचार करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि चिंता करतो हेही आपल्याला कळत नाही। आपण भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टींचं चिंतन आणि भविष्यकाळाची चिंता या दोन्ही गोष्टी करत असतो। देवाचं चिंतन करताना कुणी दिसत नाही आणि चांगले विचार पोषण्याचाही कुणी प्रयत्न करत नाही। आपण झाडं लावतो तेव्हा त्या झाडांच्या सभोवती कुंपण घालतो, त्यांना खतपाणी देतो, सिंचन करतो म्हणजे आपण त्यांना पोसतो, मुलांना जन्म देतो आणि आपण त्यांना अन्न पाणी कपडे लत्ते देतो, त्यांना योग्य शिक्षण देतो म्हणजे आपण त्या मुलांना पोसतो। त्याचप्रमाणे विचार ही सुद्धा आपली मुलं आहेत। जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे, जीवनविद्या सांगते सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय आणि म्हणून सुंदर विचारांना आपण पोचलं पाहिजे, सुंदर विचारांची आपण जोपासना केली पाहिजे आणि हे आपोआप होणारं नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं। एकदा का तुम्हाला ती सवय जडली की ते होईल। विश्वप्रार्थना म्हणण्याची, नामस्मरण करण्याची एकदा का तुम्हाला सवय जडली की तुम्ही जिंकलात म्हणून समजा। सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, ही जी उपासना आहे ही उपासना आम्ही लोकांना करायला शिकवतो। तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात

करावी पूजा मनेची उत्तम, यासाठी फुलं अक्षदा हे सर्व कशाला हवं? जीवनविद्या देखील तेच सांगते. जीवनविद्या सांगते की मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ, तिथं वास्तविक काहीही लागत नाही, तिथं तुम्ही आणि तुमचं मन, दुसरं काहीही लागत नाही. ज्याला आपण सुंदर विचार असं म्हणतो, ते सुंदर विचार किंवा ज्याला आपण चिंतन म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे. जीवनविद्या सांगते की कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देत असतो, त्याप्रमाणे विचार आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम सातत्यानं करत असतात. या विचारचक्रात जे अडकतात ते अक्षरशः चक्रावून जाऊन अखेर नेस्तनाबूत होतात. याच्या उलट जे हे विचारचक्र आपल्या बुद्धीच्या बोटावर धारण करून चक्रधर होऊन राहतात, त्यांनाच विचारांच्या चक्राला इष्ट कलाटणी देऊन जीवनाचं शिल्पकार होण्याचं भाग्य लाभतं. यू कॅन चेंज युअर डेस्टिनी बाय द थॉट्स दॅट यू थिंक, द आयडियाज दॅट यू हार्बर, द बिलीफ्स दॅट यू ऍक्सेप्ट अँड द सीन्स दॅट यू रिहर्स इन द हिडन स्टुडिओ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड थ्रू द कॉन्शियस माइंड. यू थिंक करेक्टली अँड सायंटिफिकली, यू मस्ट नो द ट्रूथ. When the thoughts deposited in your subconscious mind are constructive, harmonious and peaceful, the magic working power of your subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything. When you begin to control your thought processes, you can apply the power of your subconscious mind एनी प्रॉब्लेम ऑर डिफिकल्टी. विचारांचं सामर्थ्य किती आहे बघा. विचारांचं किंवा चिंतनाचं सामर्थ्य किंवा क्रियमानाचं सामर्थ्य ध्यानात घेतलं तर विचारांच्या ठिकाणी आपण नित्य सावध असलं पाहिजे असं जे जीवनविद्या सांगते ते का सांगते ते आपल्या ध्यानात येईल. विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी, क्रियमानाच्या ठिकाणी जर तुम्ही सावध राहिलात तर यू कॅन चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. कल्पना, भावना, धारणा हे सर्व वास्तविक विचार आहेत आणि हे विचार तुम्ही, जीवनविद्या सांगते त्याप्रमाणे जर कराल तर तुम्हाला तुमचं नशीब बदलता येईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. या संदर्भात डॉक्टर मर्फी काय सांगतात पहा. ते सांगतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. ज्याप्रमाणे पाणी हे नळी किंवा नळातून वाहतं त्यावेळी ते त्या नळीप्रमाणे किंवा नळाप्रमाणे आकार घेतं. नळी लहान असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं, नळा मोठा असेल तर पाणी त्याप्रमाणे आकार घेतं. इट टेक्स द शेप ऑफ द पाईप, त्याप्रमाणे म्हणजेच सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. जीवनविद्या सांगते की तुमच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे ही जाणीव वाहते आहे. ही जाणीव म्हणजेच चंद्रभागा आहे, भीमा आहे, गंगा आहे. तुमच्या विचारांप्रमाणे ती आकार घेत असते हे आपण लक्षात ठेवायला हवं. हे जे लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जी जाणीव आहे ती तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये आकार घेत असते. तुमच्या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारात आहे आणि जाणीव जी आहे ती वाहते आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण अनिष्ट विचार करतो, अनिष्ट चिंतन करतो आणि जाणीव जी वाहते आहे ती त्या विचारांप्रमाणे आकार घेते. म्हणून तुम्ही सुंदर विचारांची जोपासना करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. तुकाराम महाराज सांगतात, थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे.

0: आता हे जे थोडे आहे ते श्री सद्गुरूंकडून समजलं पाहिजे, आणि सद्गुरूंनी दिलेलं मार्गदर्शन उमजलं तर मात्र ते सोपं आहे, नाहीतर पूर्वी होतं तेच ठीक आहे असं म्हटलं तर चालेल का? पूर्वी खटाऱ्यानं जात होता, आता जाता का? पूर्वी शेंडी ठेवत होते, आता ठेवता का? जीवनविद्या सांगते की पूर्वीच्या काळी जे काही चांगलं होतं ते तुम्ही अवश्य घ्या, मात्र जे अनावश्यक आहे ते सोडून द्या, आणि ते सोडून दिलं पाहिजे. पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी अवश्य घ्या, पण भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी असतील तर त्याचा स्वीकार मात्र कदापि होता कामा नये. आता काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे हे तू ठरवायचंयस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: नुटेलाची एवन चटणी,
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, हजारो अवीट गोडींच्या गाण्यांपैकी आपल्या मनात कोणतं गाणं घर करून आहे, कोणतं गाणं आपल्याला आवडतं, ते गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. तर आज रविवार आहे, सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. फोन नंबर आमचा नेहमीचाच 02131 2 65 26

0: 24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24 या नंबरवर जरूर फोन करा. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता प्रसारित करू फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. विषय असेल कॅच द रेन या संकल्पनेतून रेन वॉटर हार्वेस्टिंग याद्वारे तसंच इतर कोणत्या पर्यायांनी पाणीसाठे समृद्ध करता येतील असं आपल्याला वाटतं. याशिवाय पावसाच्या या पाण्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल, तर आज सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम गप्पा गाणी. संवादक असतील आदित्य मैनर्गीकर.
8: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
6: खरीप हंगाम 2026.
7: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
7: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9 वाजत आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्यासोबत सीमा मागोटे. आपण सर्वांचं स्वागत.

श्रोते हो, किनारा चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि भूपिंदर यांनी गायलं होतं. गुलजार यांचे हे बोल राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते.

0: श्रोते हो, आत्ता जे गीत आपण ऐकलं ते होतं शकील बदायनी यांचं कोहिनूर या चित्रपटासाठी. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि संगीत धून नौशाद यांची. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: थांब, खऱ्या नोटेशी का खेळतोयस?
2: ब्रो, ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: श्रुती हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 9:14:20 झालेत. यावेळेस आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आनंद घेत आहात गीत बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात यानंतर

0: श्रोते हो, मेरे हुजूरसाठी हसरत जयपुरी यांची ही काव्यरचना मन्नाडे यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. घर मालक आणि भाडेकरू करार या विषयाच्या माहितीचा भाग दुसरा येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात.
2: ज्यांना काही ठराविक काळासाठी फक्त आपलं घर किंवा आपली वास्तू ही टेम्पररी पिरियड साठी कुणाला तरी ऑक्युपाय करायला द्यायची आहे, लीव अँड लायसन्स करणंच अपेक्षित आहे.
1: तर अवश्य ऐका ऍडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी दिलेली माहिती. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवर जगभरात कुठेही.
0: श्रुती हो, जरूर ऐका. उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आणि आता पुन्हा वळूया गीत बहार कडे.

0: तर श्रोते हो, ही होती हसरत जयपुरी यांची शब्दरचना. संगीतकार होते शंकर जगीशन, युगलस्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा. चित्रपटाचं नाव होतं सूरज. आणि यासोबतच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात मी सीमा माकोटे आपली रजा घेते. आणि हो, पुन्हा भेटूच. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आपल्या अतिशय आवडीचं गाणं आम्हाला सुचवा. गाणं मनातलं या फोन इन कार्यक्रमासाठी आम्ही आपल्याला ते गाणं नक्की ऐकू. आणि हो, पण त्या गाण्याविषयी जरूर बोला. कार्यक्रम गाणं मनातलं फोनलाईन सुरू होतील 10:30 वाजता. तर आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा. फोन नंबर आहे 02-231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-231-2-65-26-24. आपण ट्यून केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:30 वाजत आहेत.
2: कायद्याविषयी बोलू काही.

0: नमस्कार श्रोते हो, कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जे कायदे आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यावश्यक आहेत अशा कायद्यांची किंवा आपल्या हक्कांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमातून आपण या कायद्यांची माहिती घेत असतो. तर श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण घर मालक आणि भाडेकरू यांच्यातला जो करार आहे याची माहिती घेत होतो. यामध्ये भाडेकरू जर वेळेवर भाडं देत नसेल तर घर मालकांनी कोणती काळजी घ्यावी, घर मालक घराची तपासणी कशा प्रकारे करू शकतो, त्याचबरोबर घरामध्ये जर एखादा दुरुस्तीचा खर्च उद्भवला तर तो कोणी करायचा आणि पोलीस व्हेरिफिकेशन करणं किती आवश्यक आहे हे आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलंय. तर घर मालक आणि भाडेकरू करार हा अत्यंत महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलंय. त्याचबरोबर या करारामध्ये आणखी कोणते असे हक्क किंवा कायदे आहेत जे घर मालक आणि भाडेकरू या दोघांनाही माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट व्योमा देशपांडे आणि त्यांच्याशी बातचीत केलीये दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत, चला ऐकूया. श्रोते हो नमस्कार. घर मालक आणि भाडेकरू यांच्यातला जो करार आहे तो किती महत्वाचा आहे या विषयाची माहिती आपण घेत आहोत आणि या विषयाची बरीचशी माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतलेली आहे. वेळेअभावी आपण थांबलो होतो, राहिलेली माहिती आज आपण घेणार आहोत ऍडव्होकेट व्योमा देशपांडे यांच्याकडून. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: मागच्या भागामध्ये आपण बरीचशी माहिती घेतली आहे की भाडेकरू ठेवताना बेसिकली कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा पोलीस व्हेरिफिकेशनचं जे महत्व आहे ते तुम्ही सांगितलं, भाडे करार का करावा किंवा मग भाडेकरू जर वेळेवर भाडं देत नसेल तर अशा वेळेला आपण काय करावं, तर या सगळ्या प्रश्नांबरोबरच आणखी बरेचसे प्रश्न आपल्या श्रोत्यांना पडतात. त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि याचं महत्वाचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं?
1: घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद का निर्माण होतात ना, याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लेखी करार नसणं. हेच मी म्हणेन, कारण वादाला कुठे तोंड फुटतं की बाबा आपलं नेमकं काय ठरलं होतं. मग आपण ज्यावेळी भाड्याने जागा दिली त्यावेळी मग मला तुम्ही ही आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं दिली होती, किंवा मग घरमालक भाडेकरूला म्हणतात की नाही इथे अमुक एक होतं ती गोष्ट आता दिसतच नाहीये, किंवा ह्याच्यामध्ये 5 पंखे होते इथे आता 4 पंखे दिसत आहेत. या सगळ्या गोष्टींना वादाला तोंड ह्यासाठीच फुटतं की आपण लेखी करार केलेला नसतो. तर मुळात हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा केव्हा तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने देताय त्यावेळी त्याचा लेखी करार होणं आणि तो रजिस्टर होणं ह्या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत, त्याशिवाय तुम्ही पुढे जायचंच नाहीये. नाहीतर मग परत काय होतं, परत काही वादाला तोंड फुटल्यानंतर मग असं होतं की नेमकं आपल्यात काय ठरलं होतं याचा कोणताच पुरावा नसल्यामुळे अशा बाबतीत हे सगळे प्रश्न कोर्टात गेल्यानंतर न्यायालय पहिल्यांदा घरमालकाला हाच प्रश्न विचारतं की तुम्ही जागा भाड्याने देताना मुळात करार केला होता. सो अशा वेळी घरमालकाची परिस्थिती अशी होते की त्याच्याकडे कोणतंच उत्तर नसल्यामुळे तिथे त्याची पंचायत होऊ शकते आणि मागच्या एपिसोडमध्ये पण आपण हे घेतलं होतं क्लिअरली की ते अनिवार्यच आहे. तर ते नाही केलं तर घरमालकावरती कायदेशीर कारवाई पण होऊ शकते. सो भाडे करार करणं, रजिस्टर करणं ही घरमालकाची जबाबदारीच आहे, त्यांना ते करणं गरजेचंच आहे.
0: तुम्ही म्हणताय तसं भाडे करार हा अत्यंत महत्वाचा आहे, तो जर आपण व्यवस्थित केला म्हणजे काय केलं पाहिजे आपण आणि काय अपेक्षा आहे भाडेकरूंकडून हे आपण करारात नमूद केलं पाहिजे जेणेकरून आपली त्यावरनं नंतर भांडणं होणार नाही.
1: बरोबर
0: मॅडम, जेव्हा अग्रीमेंट करायची वेळ येते ना तेव्हा लीव अँड लायसन्स अग्रीमेंट आणि टेनन्सी हे दोन शब्द ऐकले जातात, तर या दोघांमधला नेमका फरक काय आहे?
1: या दोघांमध्ये ना जरी सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही गोष्टी कदाचित समानार्थीच असल्या तरी कायद्यामध्ये याच्यामध्ये खूपच फरक आहे. आता लीव अँड लायसन्स अग्रीमेंट आपण ज्यावेळी असा शब्द उच्चारतो त्यावेळी त्यामध्ये अशी संकल्पना आहे किंवा त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की घरमालकाने भाडेकरूला ही फक्त जागा वापरण्याची परवानगी दिलेली आहे, एक लायसन दिलेला आहे, एक परमिशन दिलेली आहे की ज्या बेसिसवर तो ती जागा वापरतो.

0: टेनन्सीमध्ये कसं होतं, टेनन्सीमध्ये टेनंटला बरेचसे राईट्स कायद्यामध्ये दिलेले आहेत टेनंट म्हणून. सो उद्या ज्यावेळी भाडेकरूला कोणत्याही कारणास्तव आपल्याला काढून टाकायचंय, त्यावेळी लीव अँड लायसन्स अग्रीमेंट असेल तर तिथे घरमालकाला जास्त चांगल्या पद्धतीनं राईट्स प्राप्त आहेत. तेच जर तो एखादा टेनंट म्हणून त्याला व्यक्ती ठेवला असेल तर त्याला तिथून घरातून बाहेर काढण्यामध्ये थोड्याशा मर्यादा आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही केसेसमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय भाडेकरूला काढताच येत नाही. ज्यावेळी हे आपण आता बोलतोय, जेव्हा वाद होतात आणि भाडेकरू किंवा लायसन्सी तुमचा निघायलाच तयार नाहीये, त्यावेळी काय केलं गेलं पाहिजे. पण जे आपले रेग्युलर शहरांमध्ये आपण भाड्याने घर देतो, तिथे आपण लीव अँड लायसन्स करणंच अपेक्षित आहे. तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारची टेनन्सी क्रिएट नाही करायची, कारण एकदा तो टेनंट झाला की कायद्यामध्ये त्याला काही जास्तीचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे त्या बेसिसवरती उद्या तो एखादी प्रॉपर्टी सोडायसाठी बऱ्याचशा कटकटी निर्माण करू शकतो. त्यामुळे ज्यांना काही ठराविक काळासाठी फक्त आपलं घर किंवा आपली वास्तू ही टेम्पररी पिरियडसाठी कुणाला तरी ऑक्युपाय करायला द्यायची आहे, लीव अँड लायसन्स करणंच अपेक्षित आहे.
1: आता टेनन्सी कधी करायची?
0: टेनन्सी ज्यावेळी तुम्हाला लॉंग टेन्युअरच्या संदर्भात काही करायचं असेल, आता पूर्वीच्या काळी असे टेनंट असायचे, म्हणजे पूर्वी ज्यावेळी बॉम्बे रेंट ऍक्टच्या बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्यावेळी अग्रीमेंट पण झालेलं नाहीये, काहीच नाही झालेलं आहे, त्यावेळी मग तो जो कायदा त्यावेळी अस्तित्वात आला त्यावेळी परिस्थिती अशी होती, घरं भरपूर होती आणि भाडेकरूंना कुठेही जागा मिळायची नाही. बऱ्याचदा घरमालक, म्हणजे मी हा पिरियड बोलती अगदी 60-70 वर्षांपूर्वीचा, की भाडेकरूंना त्यावेळी फारसे कायद्यामध्ये काही अधिकार नव्हते आणि घरांची संख्या जास्त असल्यामुळं भाडेकरूंच्या बाजूने बनवलेला तो कायदा होता. आता जो कायदा आलाय महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, तो जरासा बॅलन्स्ड कायदा आहे आणि आता जे हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जे निकाल आहेत ते तर सगळे घरमालकांच्या बाजूनेच बनवले गेलेले निकाल आहेत. सो त्याच्यामध्ये सुद्धा आता हळूहळू असं होतं की पूर्वी असं असायचं की एखाद्या टेनंटला मला काढायचं असेल जागेतून तर मला साबित करायला लागायचं की का बरं मी त्या टेनंटला काढतीये, तर तशी काही बोनाफेड रिक्वायरमेंटची केस आहे का, किंवा त्यानं त्या जागेमध्ये काही परमनंट कन्स्ट्रक्शन केलेलं आहे का, त्यानं करारातल्या अटी शर्तींचा कसा भंग केलेला आहे. सो यामध्ये पूर्वीच्या काळी भाडेकरूच्या बाजूने थोडासा विचार करण्याचा प्रघात होता, पण आता न्यायालयांचे निर्णय आता थोडेसे बदलत आहेत, कारण मुळात ज्याची जागा आहे त्याच्याही बाजूने कुठेतरी हा विचार होणं गरजेचं आहे. त्याने काही ठराविक काळासाठी एखादी जागा भाड्याने दिली असेल तर याचा अर्थ असा नाहीये की उद्या ज्याला दिली आहे जागा भाड्याने त्यानं त्याचा कसाही अमर्याद वापर करावा, आणि घरमालकाच्याच म्हणजे ज्याच्याकडे मालकी हक्क आहे त्याच्याच मालकी हक्कावर प्रश्न उपस्थित निर्माण व्हावा की बाबा अरे मी कशाहूनच दिली भाड्याने जागा. सो आता खूप कायदा चेंज झालेला आहे आणि आता असे अगदी ठोस निर्णय आलेले आहेत की ज्यामध्ये घरमालकांच्या बाजूनेच बऱ्यापैकी निर्णय होतात.
1: मॅडम, बऱ्याचदा असे काही प्रसंग येतात की घरमालकाला भाडेकरूंना काढावं लागतं किंवा मग काही अपरिहार्य कारणामुळे जर गरज भासली तर घर मालक भाडेकरूला अचानक घर रिकाम करायला सांगू शकतो का?
0: अचानक घर रिकाम करायला सांगणं जे आहे ते झालं लोकांचं होणारं, म्हणजे भांडण झाल्यानंतरची होणारी एक रिस्पॉन्स असतो, पण आपण कायद्याने विचार केला तर प्रत्येक करारामध्ये एक पिरियड नमूद केलेला असतो की तुम्हाला 30 दिवसांची आधी नोटीस द्यायला पाहिजे, 60 दिवसांची आधी नोटीस द्यायला पाहिजे. सो तुमच्या करारामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. तो करार किती वर्षांचा असला पाहिजे हे जसं नमूद केलेलं असतं किंवा किती भाडं असलं पाहिजे हे नमूद केलेलं असतं, तसंच जर हा करार संपुष्टात आणायचा असेल तर त्याची पूर्वसूचना किती दिवसांची दिली पाहिजे हेही नमूद केलेलं असतं. आणि मागच्या पण आपण एपिसोडमध्ये जे सांगितलं की ही सूचना लेखी स्वरूपात जाणं गरजेचं आहे, म्हणजे तोंडी जे काही सांगितलं गेलं त्याचा काही पुरावाच राहत नाही. त्यामुळे जर आपल्या करारामध्ये असं लिहिलं असेल की किमान 30 दिवसांची आधी पूर्वसूचना द्यायची आहे भाडेकरूला काढण्यासाठी, तर तशी लेखी स्वरूपात पूर्वसूचना भाडेकरूला जाणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून उद्या आपण करारातल्या अटी आणि शर्तींचं पालन करून आपण त्याला काढू शकतो. सो असं नाहीये की बाबा आज मला वाटलं की मी रात्री अचानक गेलो आणि भाडेकरूला म्हटलं की बाबा चल तुझं आवर सगळं कर आणि तू इथून निघून जा, असं इतकंही ते इझी नाहीये.
1: म्हणजे करारामध्ये ज्या गोष्टी नमूद आहेत त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आतापर्यंत आपण जे काही बोललो ते जो घर भाड्यानं देणार आहे त्याच्या

0: विचारांना बोललोत, पण एखादी व्यक्ती घर भाड्यानं घेणार असेल तर त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?
1: हा, आता भाडेकरू म्हणून पण तुम्हाला काही हक्क आणि अधिकार निश्चितच असतात. आता मी ज्यावेळी

0: होती, इलेक्ट्रिक कनेक्शन्स बरोबर होते का, तुम्ही चालू करून बघा, त्या गोष्टी थोड्याशा वापरून बघा जायच्या आधी तिथे, की ते सगळं व्यवस्थित वर्किंग कंडिशन मध्ये आहे का. आणि ह्या सगळ्याचा व्हिडिओ काढून ठेवला, याचे फोटो काढून ठेवले, की ज्यावेळी उद्या तुमचा करार संपतो आणि तुम्ही निघून जाणार असता, त्यावेळी जर घरमालकाने काही प्रश्न उपस्थित केले की बाबा इथे तुम्हीच काहीतरी केल्यामुळे ही भिंत खराब झालीये, तर आपल्याला अशा पद्धतीनं काढलेला व्हिडिओ किंवा असे फोटोग्राफ्स हे आपण दाखवून ती खातरजमा करू शकतो की नाही, हे पहिल्यापासूनच होतं, आम्ही इथे काही आमच्या कृतींमुळे इथे कुठलंही आपलं नुकसान झालेलं नाहीये.
1: बरोबर. आता भाडेकरूनी कोणती काळजी घ्यायची हे तुम्ही सांगितलं, त्याचबरोबर घर मालकाने घर भाड्यानं देताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: घरमालकालाही तोच नियम सांगेन मी की लेखी करार करताना नेमक्या काय काय वस्तू आहेत तुम्ही भाड्याने देता. म्हणजे घर जरी दिलं तरी आता लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंटचं जे ऑनलाईन अग्रीमेंट रजिस्टर होतं त्यात तुम्ही डिटेल लिहू शकता. आता तुम्ही विथ फर्निचर देत असाल, तुम्ही फर्निचरचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहा. जसं भाडेकरूला आपण मगाशी एक दिलं होतं की तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा, तसंच घरमालकाला पण हे लागू आहे. आता बऱ्याचदा काय होतं, घर भाड्याने देतो आणि लहान मुलं वगैरे असली तर ती भिंतीवर रेघोट्या वगैरे मारून ठेवतात, मग नंतर भाडेकरू म्हणतात नाही हे अगोदरच असं होतं. तर तुम्ही पण जर व्हिडिओ काढून ठेवला, तुमच्याकडे जर तसा काही पुरावा असला तर तुम्ही दाखवू शकता की ज्यावेळी मी घर दिलं होतं त्यावेळी ते घर व्यवस्थित होतं, पण आता इथला पेंट जो आहे तो तुम्ही तिथे काहीतरी लहान मुलांनी केल्यामुळे तो खराब झालेला आहे, किंवा बाकी काही कंडिशन्समुळे जर खराब झालं असेल. तर काही काही वेळा एखाद्या
1: घराचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं जर लहान मुलं असेल तर.
0: डेफिनेटली होऊ शकतं. तर या गोष्टींचा पुरावा घर मालकाकडे पण राहतो, त्यामुळे लेखी करार करणं, त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद करणं, अगदी पंखे किती आहेत, लाईट्स किती आहेत, बल्ब काय आहेत, हे सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. आणि त्याचा व्हिडिओ काढून फोटोग्राफ्स काढून ठेवले की मग घर मालकाकडे पण तसा पुरावा राहतो.
1: एकंदर घर मालक आणि भाडेकरू यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न म्हणजे एखादा करार एक्सटेंड झाला तर तिथे भाडेवाढ करायची का, किंवा डिपॉझिटच्या संदर्भात असे काही नियम आहेत का, किंवा जर सामान्य काही वाद झाले तर आपण तेव्हा नक्की काय केलं पाहिजे?
0: आता एखाद्या व्यक्तीने ज्यावेळी तो घर भाड्याने देतो त्यावेळी त्याचं आदर्श भाडं किती घेतलं पाहिजे असं काही कायदा सांगत नाही. जोपर्यंत घरमालक भाडं सांगतो ते द्यायला भाडेकरू तयार होतो आणि ते दोघं मिळून करार करतात, त्यावेळी न्यायालय याच्यामध्ये पडत नाही की हे भाडं जास्त होतं का कमी होतं. आणि हाच नियम रिन्युअलला पण लागतो, म्हणजे असा काही कुठला ठोकता नाही की. सो रिन्युअल करताना पण कसं आहे की जोपर्यंत हे संगनमताने होतंय, दोघांच्याही एकत्रित कन्सेंटनं होतंय, तोपर्यंत काही प्रश्न नाहीये. अशा वेळी काही गोष्टी, काही टर्म्स घरमालक वाढवू पण शकतो, आणि जर त्या वाढल्या आणि त्या टेनंटला त्यावेळी एक्सेप्ट असल्या तर तो नंतर उठून कुरकूर करू शकत नाही. नंतर उठून तो त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करू शकत नाही, कारण करार करताना जर त्याने रिन्यू करताना सही केली असेल तर त्यातल्या ज्या काही अटी शर्ती असतील तर त्या त्याच्यावर बंधनकारक राहतील. त्यामध्ये असं त्यावेळी उठून तो असं नाही म्हणू शकत की इथे माझ्यावरती अन्याय झाला इथे मला. सो तुम्ही मुळात करार करतानाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनं सही करणं गरजेचं आहे.
1: म्हणजे भाडेवाढ आणि डिपॉझिट या संदर्भात नियम असे काहीही नाहीयेत, भाडेकरू आणि घरमालक यांच्या कम्फर्ट प्रमाणे ते असणारे.
0: येस.
1: आता भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये वाद होतात आणि ते टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सल्ला तुम्ही काय द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, कायदे आहेत, आपण करार केलाय, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा एक तारतम्य नावाचा एक प्रकार निश्चित असतो. म्हणजे कुठल्या गोष्टीचं भांडण किती मोठं केलं पाहिजे, किंवा आता एखादी इलेक्ट्रिक सिस्टीम खराब झालीये किंवा एखादा नळ गळतोय, आता मग काय होतं, ह्याचे पैसे नेमके कोण भरणार, ह्याच्यावरनं भांडणं. सो आपल्याकडे कसं आहे माहितीये, भांडणं करण्याची 1,00,001 कारण आहेत. आणि जिथे आपण म्हणजे त्यावेळी आपण अगदी आपला जेव्हा पैसा खर्च होतो ना त्यावेळी आपल्याला नक्कीच वाईट वाटतं की बाबा मी का खर्च करायचा, मी तर भाडे करू आहे. बरं, घरमालकाला असं वाटत असतं की हा वापरतोय, हा वापरतोय तर ह्यानं नॉर्मल वेअर अँड टेअरचा खर्च ह्यानंच केला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर म्हणजे आपण असं उदाहरण घेऊन याचं उत्तर नाही देऊ शकत. जसं मी म्हटलं की थोडस तारतम्य बाळगलं पाहिजे, दोघांनी पण कुठेतरी हा एक समतोल साधनं की बाबा आपण काय पद्धतीनं आपण इथं राहिलं पाहिजे, ही भाडेकरूनही काळजी घेतली पाहिजे. आणि घरमालकांनीही पण हे लक्षात ठेवलं

0: पाहिजे की तो भाडेकरू आहे, घरातल्या काही महत्वाच्या गोष्टींचं काही नुकसान झालं तर अगदी काय तो पूर्णच कानाडोळा तोही नाही करू शकत. दोघांनीही जर अशा पद्धतीनं व्यवस्थित विचार केला तर मला वाटतं की न्यायालयात जायचे प्रसंग फार कमी येतात. आणि मुळात काय मी तुम्हाला सांगते की न्यायालयीन प्रक्रिया इतकी मोठी असते आणि आपण ऐकलंच आहे की तिथे विलंब होतो, तिथे कशा पद्धतीनं तारखांवर तारखा पडतात, त्यामुळं हे सगळं करून वकिलांचा पैसा, त्याच्यात श्रम, कष्ट, वेळ, सगळ्या गोष्टींचं आपण जर म्हणजे मूल्यांकन केलं तर मला असं वाटतं की सामोपचारानं जर प्रश्न मिटवता आले तर ते निश्चितच बरे असतात. आणि आजकाल तर अशा एजन्सीज पण आहेत की जिथे आपण बाहेरच्या व्यक्तीला असं म्हणू शकतो की बाबा काय आमच्यात आहे ते ठरवून, छोट्या प्रमाणातली गोष्ट असेल तर एखादा त्रयस्थ व्यक्ती तुमच्यामध्ये मध्यस्थी करू शकतो, ठरवू शकतो की बाबा एखादा छोटासाच मुद्दा आहे, किरकोळ गोष्टींवरनं भांडणं आहे, तर ती तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता निश्चितच.
1: अगदी खरंय, म्हणजे एकंदर म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच, पण त्याचबरोबर जेव्हा आपण करार करतो त्यामध्ये अनेक गोष्टी नमूद करणं आणि तिथे स्पष्टता ठेवणं हे गरजेचं आहे.
0: खरे म्हणजे मूळ सगळ्यात जे आहे ना, जसं म्हटलं की भाडेकरू आणि घरमालकाच्या नातेसंबंधांचा पाया हाच करार असल्यामुळे करारातल्या गोष्टींवरती सगळं पूर्ण त्यांचं जे रिलेशन आहे ते गव्हर्न होत असल्यामुळं मुळात करार करतानाच आपण योग्य गोष्टी टाकून घेतल्या तर तिथे काही फारसा वादाला स्कोपच उरत नाही.
1: अगदी खरंय मॅडम. एकंदर आपल्या हे लक्षात येते की भाडेकरूंनी आणि घरमालकांनी योग्य ती खबरदारी घेऊन करार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा वेळेला भाडेकरूंनी कोणती काळजी घ्यायची आहे आणि घरमालकांनी कोणती काळजी घ्यायची आहे हे आजच्या आपल्या या भागातून स्पष्ट झालेलं आहे. आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि ही माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: मंडळी, आत्ताच आपण घरमालक भाडेकरू करार या विषयाची माहिती घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली ॲडव्होकेट व्योमा देशपांडे यांनी. त्यांच्याशी बातचीत केली दिव्या अष्टपुत्रे यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकला. तर मंडळी, सामान्यत घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये कशा प्रकारे वाद निर्माण होऊ शकतात आणि त्याचबरोबर लीव अँड लायसन्स अग्रीमेंट आणि टेनन्सी यामधला जो फरक आहे तो आज आपल्याला लक्षात आलाय. घरमालक भाडेकरूला अचानक घर रिकामं करायला सांगू शकतो का आणि भाडेकरूनं कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, घरमालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, भाडेवाढ आणि डिपॉझिट या संदर्भात सामान्यत कोणत्या प्रकारचे वाद होतात आणि ते वाद निर्माण होऊ नयेत म्हणून आपण कोणती खबरदारी घ्यावी, घरमालक आणि टेनंट यांच्यामधला जो वाद आहे तो टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सल्ला कोणता, याविषयीची माहिती आज आपण घेतलेली आहे. श्रोते हो, याच विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे पण वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत. उर्वरित माहिती पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही.

0: कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ठेवून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या एफवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो ठीक 10 वाजता प्रसारित करू फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. श्रोत्यांशी बातचीत करतील आदित्य मैंदर्गीकर आज सकाळी 10 वाजता.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.

0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: श्रुतहो, हजारो अवीट कोडीच्या गाण्यांपैकी आपल्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीमध्ये. तर आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा. फोन नंबर आहे 02-231-2562-26. अवश्य फोन करा.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
6: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
5: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
6: कशी मिळू शकते?
5: उद्गम ने RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
6: हो,
5: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
6: आजच सर्च करतो.
5: मग आजचा चहा तुझ्याकडून.
6: हो हो.
7: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गप्पा गाणी. संवादक आदित्य मैनर्गीकर.

0: श्रोते हो, पावसाचा प्रत्येक थेंब अन थेंब महत्वाचा आहे. कॅच द रेन या अभियानातून रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे तसंच अन्य कोणत्या पर्यायांनी पाणीसाठे समृद्ध करता येतील आणि पावसाच्या या पाण्याचा पुरेपूर वापर कसा बरं करता येईल, हा आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय आहे. तेव्हा जाणून घेऊया श्रोत्यांच्या प्रतिक्रिया. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो नमस्कार, गप्पा गाणी बोला.
1: हा नमस्कार, मी निपाणी तालुक्यातून राजू जाधव मांगूर मधून बोलतोय.
0: बोला बोला.
1: आजचा विषय छान निवडला आहे, त्याबद्दल आपले आभार आहे.
0: हा थँक्यू.
1: सर, रेन हार्वेस्टिंग हा पडणाऱ्या पावसाला एकदम अत्यंत चांगला मार्ग आहे. ते पाणी जे असते साठलेले, ते मऊ असते, जर आपण त्याचा वापर

0: पर भांडी धुणे म्हणा, स्वच्छता गृह म्हणा किंवा वाहने धुण्यासाठी, घरगुती वापरासाठी वापरतो. पाण्याची बचत आज मोलाची होऊन बसलेली आहे ना.
1: होय,
0: पण त्याचं पाणी साठवू शकतोय. विविध तळे असू द्या किंवा विविध टेरेसवर पडणारे पाणी असू दे, ते पाणी साठवणूक केलं तर त्याचा आपण भविष्यात वापर करू शकतोय. आज पाण्याची टंचाई विविध ठिकाणी जाणवत आहे, दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होत आहे वरचेवर. आणि ह्या सगळ्या प्रकारावर जर नद्या जोड प्रकल्प सुद्धा राबविला तर चांगला आहे. सुजलाम सुफलाम आपला भारत देश होईल असं मला वाटतंय.
1: अच्छा,
0: अनेक ठिकाणी पूर येतो तर काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती दिसते आपल्याला. आज अल निनोमुळे पाऊस कमीच आहे यंदा, परंतु भविष्यात पण कमीच होण्याची शक्यता वाटत आहे. कारण सर्व झाडे झुडपे आम्ही तोडून टाकत आहे विकासाच्या नावाखाली, त्यामुळे सुद्धा पाऊस कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1: मग उपाय काय त्याला?
0: त्याला उपाय म्हणजे आपण झाडे लावली पाहिजे. त्यात झाडे नुसता लावून उपयोग नाही, त्याचे संगोपन केलं पाहिजे आपण मनावर घेऊन. आज वारेमाप इतर गोष्टीवर सरकार झाडं लावण्यासाठी भरपूर प्रमाणात कोट्यावधी रुपये खर्च करतं, परंतु लावल्यानंतर त्याच्यावर ढुंकूनही पाहत नाही, नुसताच ती झाडं लावली जातात. मग त्यासाठी झाडं म्हणा किंवा ज्या ज्या शक्य आहेत गोष्टी आपल्याला आपल्यापासूनच म्हणा, सर्वच गोष्टी सरकार चालणार नाहीत. आपण पण तितकेच जबाबदार आहोत ना या सर्व गोष्टीची.
1: होय होय,
0: त्यासाठी आपल्या प्राथमिक स्तरापासून सहिवा संघटना असू दे, कुठलंही मंडळ असू दे, सर्वजण या मोठ्या प्रमाणात या. आणि परत एकदा पुन्हा या निसर्ग जो बदल आहे आलटून पालटून फेरपालट व्हायला आहे, आता नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतंय.
1: नक्कीच नक्कीच,
0: आणि त्यासाठी आपण ठोस पावलं उचलून निर्णय घेतले पाहिजेत. पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे, पाणी आहे तर जीवन आहे नाही.
1: होय,
0: जवळजवळ सर्वच नद्या गटारगंगा होऊन बसलेल्या आहेत, दूषित पाणी होत आहे, पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे सगळं अडचणी निर्माण होत आहेत नाही ग्रामीण भागात देखील. ग्रामीण भागापासून शहरी भागाला सुद्धा फटका बसलेला आहे. जा आजही अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे, त्याच्यानंतर महिलांना दिवसभर पाण्यासाठी ताटकळत उभा राहावं लागत आहे. मग याचा विचार होणार का नाही असं वाटतंय.
1: म्हणजे आपणच बदलायला सुरुवात करायला पाहिजे.
0: हा, आपल्यापासूनच सर्व काही यंत्रणा ही बदलू शकेल असं मला वाटायला लागलं. मला शुअर मधलं बानेरी पाणी तेरा रंग यायचा.
1: बरं बरं बरं, जरूर ऐकूया.
0: थँक्यू.
1: हा, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
0: मी नेरलीहून शंकर बापू मोरे बोलतोय.
1: बोला बोला.
0: हा हा, तर मला असं सांगायचं की सर, पाणी बचत करायला झालं तर सगळ्या नागरिकांना लक्षात आलं पाहिजे की पाणी कमी पडते आपल्याला. आणि पाणी बचत करायचं झालं तर आपल्या घराजवळ बोर असेल किंवा रानामध्ये बोर असेल तर ते पावणीचं जे पाणी आपण वाया घालवतो, तर पायपरच्या मादेतून त्याला पाईप जरी करून तर ते पाणी आपण बोरमध्ये सोडलं

0: तर जमिनीमध्ये पाणी जास्त मुरून राहील ना आपल्याला आणि साठपा राहील पाण्याचा बरोबर. आणि जर शेतामध्ये जर आपल्याला जर काही पाणी बचत करायचं असेल जिथे पाणी खड्डा साठून राहतं जास्त पाणी साठून राहतं तिथं आपण बोरवेल किंवा हे मारली तर ते पाणी तिथं मुरून राहील पाण्यामध्ये आमच्याला पाणी जास्त खर्चाला मिळेल. आणि आता कसं आहे गावामध्ये आपल्या पत्ती नावांची बोर आहे तर पुढच्या दिवशी कारण आपल्याला जे पुढचा जे औंढा पाऊस तर कमी आहे आणि पाणी कमी पडण्याची संधी आहे आपल्याकडे. आता एक महिना पाऊस नव्हता तर आताच पाऊस चालू झालेला आहे अजून पुढचं भविष्य त्या पावसावर आपल्या राहिलेलं आहे. जर आज पाऊस कमी पडला तर पुढे आपल्याला पाणी कमी पडणार आहे. आता हेच पाणी आपण सगळ्यांनी काट कशाने वापरायला पाहिजे आणि पाणी कसं जिरवायचं हे प्रत्येकांच्या लक्षात आलं पाहिजे. जसं पाणी आपण उपसतो किती उपसतो तसंच लक्षात
1: हे
0: आलं पाहिजे की पाणी कसं जिरवायचं आपल्याकडे आणि त्याचा वापर कसा करायचा.
1: त्यासाठी काय टेक्निक वापरायला पाहिजे.
0: टेक्निक म्हणजे आता सर मी हे तुम्हाला सांगितलं की नाही जर आपण जर शेतामध्ये जर राहत असेल समजा मळ्यामध्ये एकत्र आता लोक बरीच मळ्यात राहिलेले आणि मग ते लोक काय करतात आपल्याकडे पाणी कमी पडलं की टंचाई आली म्हणून हे करतात हो नाराज होतात. मग आता कसं होतं एक महिना पाणी नव्हतं सर बरोबर आहे पाऊस आता पाणी एवढं कमी झालं होतं हिरीला आणि बोरला की पिकं सगळी आमची सोकून गेली.
1: बर
0: तर जे लोक रानामध्ये राहतात त्यांना सुद्धा एक चान्स आहे की ट्रॅक्टरच्या सहाय्याने बीसीबाई यांना जागे जागे बांध घालायचे आणि पावसाचं पाणी त्यामध्ये मुरवायचे. आणि जर तुमच्या रानात राहायला असेल तुम्ही जर तुमचा बंगला आहे लोक बरीच रानात राहिले त्याच्या पाण्यासाठी तुम्ही बोरवेल बांधलेले आहेत तर ते पाणी जे वाया जाते ते सगळ्या बोरच्या साईडला खड्डा काढून पाईप साईडने त्यामध्ये जर मुरवलं तर ते आपल्या आयुष्यभर पाणी पुरलं जाईल असं मला वाटतं.
1: अच्छा अच्छा तुमच्या सगळ्यांनी विचार केला तर किती चांगलं होईल.
0: मला हेच म्हणायचं मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा शेती मागण्यांनी असं सांगतो की सगळ्यांनी पाणी खाली जमिनीत कशी मुरवायची हे प्रत्येक लक्षात आलं पाहिजे.
1: खरंय खरंय
0: आज पाणी आपण उपसतोय त्यावर आपण लक्ष देत नाही. लॉकडाऊन नंतर परत चालू झाली सगळी एमआयडीसी तेव्हा जिथे बोर आहे तिथंच लागून मी पाणी साठणाऱ्या जागेलाच मी हिर खोदली.
1: बर
0: बोरचं पाणी मी हिरीत टाकलं हा साठपा करण्यासाठी आणि हिरीला परत पाणी लागले माझ्या. मग आता मी काय करतोय सर माझी सगळी शेती पाईपलाईन करून पाण्याखाली घेतलेली आहे. शेतीमध्ये आता सोयाबीन भात सगळं ऊस आहे आणि मी माझं पाणी आता मी भाड्यानं एक तासानं भाड्यानं देतोय. हा माझ्याजवळ एक 25 शेतकरी आहेत त्यांची कोणाचं पाणी नाही मग त्यांना मी उन्हाळभर पाणी देतोय.
1: बरोबर आहे बरोबर आहे
0: आणि सगळे टिबक केलेलं आहे. मग मी त्या अनुषंगानं मला ते सगळ्यांना हे सांगायचं की बाबा पाणी कसं वापरायचं किती वापरायचं सगळ्यांनी घरी असो रानात असो त्यांनी ते प्रतिबंध केला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि मला गाणं सांगू सर मी
1: सांगा की
0: मला ते दादा कोणत्यांचं गाणं ऐकायचं म्हणजे कसं आहे मी सांगतो ढगाला लागली कळ पाणी थेंबथेंब गळ हे गाणं काय ऐकायचं की जेव्हापर्यंत ढगाला कळ लागते तेव्हा पाणी गळतं बरोबर आहे माणसाला सुद्धा कळ लागली पाहिजे आणि ती झळ कवा बसते माणसाला जेव्हा पाणी नसतं
1: त्यावेळेला बसते. बरोबर
0: त्यावेळेला माणसाच्या पाणी येते म्हणजे पाणी म्हणजे जीवन आहे माणसाचं.
1: जरूर ऐकतो.
0: नमस्कार सर. नमस्कार.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ हगन हे बघून दुश्मन जळ

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर पी डी राऊत, माजी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आता सध्या परिस्थितीमध्ये अल निनोचा परिणाम जगभरात दिसायला लागलाय. आपला आशिया खंड आहे, त्यामध्ये यंदाच्या वर्षी हा अल निनो हा सक्रिय झालेला आहे. अल निनो म्हणजे आपल्या प्रशांत महासागरामध्ये हीट तयार होऊन त्या दुसऱ्या अमेरिकेच्या बाजूला अशा कॅव्हिटीज तयार होतात, जे कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि आपल्याकडचे जे ढग आहेत ते त्या बाजूला जातात आणि आपल्याकडे कमी येतात, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं. आता पावसाचं प्रमाण कमी होण्याचं हे जे आहे सायकल आहे ते 4-5 वर्षांना आपल्या भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये आता दिसून यायला लागलेली आहे. त्याकरता आपल्याला एक आपण जसं म्हणतो कॅच द रेन, ती संकल्पना आता आपल्याला राबवावी लागणार आहे. कारण पाऊस हा पडेलच अशी गॅरंटी नाही, पण तो जेव्हा पडतो त्यावेळी तो आपल्याला साठवावा लागणार आहे. तर त्याकरता आपल्याला वेगवेगळे उपाय आपल्या स्वतःपासून सुरुवात करावी लागणार आहे. बऱ्याचशा वेळी काय होतं, आपण आपलं घर बांधतो, रस्ते आपण तयार करतो किंवा आपली गार्डन असते. पूर्वी काय होतं की हे जे जमिनीचा भाग आहे तो ओपन होता आणि त्यामध्ये पाणी भरायचं आणि ते जमिनीमध्ये साठवलं जायचं. तर सध्या काय व्हायला लागलंय, आपण पेवमेंट म्हणतो, फुटपाथ म्हणतो किंवा घर बांधलं तर तिथे टाईल्स घालून टाकतो, गार्डन असेल तर अगदी झाडाला म्हणजे एक साईन्स त्याच्या बाजूला गोल करतो आणि तिथं पाणी घालतो, किंवा रस्त्यावर आपण झाडं लावली तर तिथं पण आपण काही हे ठेवत नाही. तर हे जे आपले जमिनीचे एरिया आहेत तिथून पाणी मुरत असतं आतमध्ये आणि ते पाणी साठवलं जात असतं. तर आपण अशा गोष्टी करताना काय करावं लागेल की तिथं पाणी मुरेल जमिनीमध्ये ही एक आपण सोय बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं पुनर्भरण आहे. बऱ्याचशा ठिकाणी आता बोर्स आहेत, त्या बोर्स मध्ये आपल्या टेरेसवरचं आहे किंवा आपल्या छपरावरून येणारं पाणी आहे ते गाळून त्या बोर मध्ये भरायला पाहिजे, जेणेकरून जमिनीतलं जे पाणी आहे त्याची जी पातळी आहे ती वरती येईल आणि ते पाणी आपल्याला इतर वेळी वापरता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे जे मोठे हे भाग आहेत, उदाहरणार्थ डोंगर आहेत, ह्याच्यावर एक चर मारले, असे समतल चर मारले तर चरामध्ये पाणी साठेल आणि ते मुरेल तिथं आणि त्यामुळे पण जमिनीतल्या पाण्याचा संचय वाढू शकेल. आता जर शिवाजी विद्यापीठाचं उदाहरण घेतलं तर शिवाजी विद्यापीठामध्ये जिथे जिथे असे हे वॉटरशेड म्हणतो आपण किंवा घळे आहेत तिथं तिथं पाणी साठवलेलं आहे. आता तर चर मारलेले आहेत आणि त्यामुळे काय व्हायला लागलंय की बराचसा पाण्याचा संचय व्हायला लागलेला आहे. आता जे शिवाजी विद्यापीठाच्या खालच्या बाजूला बोर आहेत, आड आहेत, विहिरी आहेत, त्या विहिरीत पाण्याची पातळी त्यामुळे वाढलेली आहे. असे जर आपण उपाय करत गेलो तर मला वाटतंय की जी संकल्पना आहे कॅच द रेन, ही संकल्पना अत्यंत चांगल्या प्रकारे राबवली जाईल आणि पाऊस पडतो त्या पावसामध्ये जे पाणी वाहून जातं ते पाणी आपण जिरवलं तर मला वाटतंय की ते पाणी आपल्याला परत उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरता येईल.
0: बरोबर बरोबर. धन्यवाद. येस सर, खूप चांगली माहिती दिली सर. धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू.

0: हेलो। हाँ
1: हेलो। हाँ, आकाशवाणी
0: हेलो, नमस्कार। बोला।
1: मनीषा राव सो बसते मुक्काम पोस्ट राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर।
0: बोला बोला।
1: पावसाळा खूप चांगला आहे। पावसाळ्यामुळे पाणी मिळते प्यायला। पाणी म्हणजे अमृत आहे। पावसाळ्यामुळे शेती पिकते। थोडा पाऊस जास्त झाला तर महापुराचं जरास एक महिनाभर तेवढं सहन करावं लागतं। 11 महिने आपण सुखात राहू शकतो। पाण्यामुळे आपल्या सगळ्या जनावरांना ते पाणी शेतीला। इथं आम्ही कर्नाटक बाउंड्रीला आहे, शेवटच्या टोकाला राजापूर धरण आहे आमच्या। इथं
0: हाँ।
1: कायम फुल भरलेलं असते।
0: पावसाचं
1: 12 महिने पाणी आहे आमच्या धरणाला।
0: पाणी साठवायचं कसं किंवा त्याचा वापर कसा केला पाहिजे?
1: वापर हा व्यवस्थित मुबलकच केला पाहिजे। पाण्या एका थेंबा थेंबाची बचत करावी लागेल त्या पावसाच्या पाण्याची।
0: तेच, त्यासाठीच आपल्याला काय काय करता येईल ते सांगायचंय आज।
1: पाणी काय तर साठवून ठेवूनच की हे करा पाहिजे पाणी।
0: पाण्याचा वापर काटकसरीने करायला
1: आणि
0: पाहिजे।
1: पाणी जास्त वापर काय असं म्हणजे वाया घालवायला नसा पाहिजे। मोजकच पाणी वापरायचं।
0: बरोबर बरोबर।
1: पावसाचं पाणी आम्ही साठवते की मोठा पाऊस पाणी करते की टाकीत पण सोडते। टाकीत टोपण त्यांनी काढून पन्हाळ्याचं पाणी पण आम्ही हे करतो असं साठवून ठेवतोय। पावसाचं पाणी स्वच्छ असते नाही ते।
0: होय होय।
1: पावसाळ्यात एक गाणं पण लावा
0: सांगा की कुठलं?
1: सरजा मधलं चिंब पावसानं राणं झालं।
0: बर बर बर, ऐकवतो ऐकवतो।
1: थँक्यू।
0: हा, धन्यवाद।
2: चिंब

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गप्पा गाणी हा कार्यक्रम. कॅच द रेन या अभियानातून रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा अन्य पर्यायांनी पाणीसाठे समृद्ध कसे करता येतील याविषयी श्रोत्यांनी मांडलेले विचार आपण ऐकतो आहोत.
1: हॅलो आकाशवाणी.
0: हा नमस्कार. बोला.
1: नमस्कार. माझं नाव गुरुनाथ भातुकडे.
0: बोला.
1: आज आपल्याला पाऊसमान जे आहे ते पाऊसमान कमी होण्याची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं पावसात पाण्यात साठवण करणं हा एक क्रमप्राप्त भाग होणार आहे आपल्याला. यापूर्वीपासूनच त्याची तयारी करायला पाहिजे होती पण आता थोडासा पाऊस कमी आहे म्हणून आणि परत सजग होऊया आपण. पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची अशी की वृक्ष लागवड जी आहे वडपिंपळासारखी ही जर आपण लावली असती किंवा तयार असतील ती झाडं पाण्याचं आकर्षण करून ठेवतात साठवून ठेवतात एक भाग. दुसरा भाग असा की आपल्या घरावर पडणारं जे पाणी आहे ते पाणी पावसाचं ते वाया न जाता आपल्या घराच्या परिसरामध्ये कसं साठवता येईल याच साधारणपणे अभ्यास करणाऱ्या लोकांच्याकडनं तज्ञांच्याकडनं माहिती घेऊन आपण ते पाणी साठवून घेऊया एक भाग. दुसरा भाग असा की जिथं जिथं जमेल तिथं तळी खोदताय त्या शेततळी खोदायला पाहिजेत आणि शेततळी खोदल्यामुळं पाण्याचं साधारणपणे साठवण होऊ शकते आणि पिकाला सुद्धा पूरक ठरतंय. दुसरी गोष्ट अशी शेतातला सगळा आजूबाजूचा परिसर ओला राहतोय ओल टिकवून धरतोय. त्या पद्धतीनं आपण जर कार्यक्रम घेतला तर तो उपयुक्त ठरणार आहे. आणखीन दुसरी गोष्ट अशी की घरापासून जर सुरुवात करायची झाली तर मी म्हणेन की घरातलं भांड्याचं पाणी जे वाया जातंय ते सुद्धा आपल्या घरातल्या परसातल्या झाडांना वगैरे ते वापरता येतंय काय बघावं हा प्रश्न आहे. तोही भाग करायला पाहिजे. नंतर ओढे नाले वगैरे हे जे असतात ते तुंबलेले तातलेले वगैरे असतात ते सगळं साफ स्वच्छ करून त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल हेही बघावं लागेल. आणि या सारख्या विधायक पद्धतीनं आपण जर कार्यक्रम घेतला तर भविष्य काळात आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. आणि धोक्याची सूचना अशी की पुढचा काळ जर आम्ही निसर्गाशी मैत्री केली तर आम्ही जगणार आहोत लक्षात ठेवा. निसर्गाशी मैत्री याचा अर्थ वृक्ष लागवड पहिल्यांदा झाली पाहिजे. केवळ नुसती दिखाऊ वृक्ष लागवड असता कामा नये तर ते पूर्णपणे टिकतील अशा पद्धतीनं करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मी एक अभिनव एक उपक्रम चालू केलेला. परवा माझा भाचा आला होता त्याला मी सांगितलं अरे तुझा वाढदिवस केव्हा आहे तर अमुक अमुक मामा ह्या आहे मला. मग म्हटलं त्या दिवशी तुझ्या शेतामध्ये तू एक रामफळाचं झाड लाव बघू फर्स्ट क्लास पैकी. ते झाडाचं जे काही मूल्य ते मी देणार म्हटलं आणि मामाचं झाड रामफळाचं भाच्याच्या रानात येऊ दे अशा पद्धतीचं मी सुरुवात केलेली आहे तुम्हाला सांगतो.
0: गोष्ट आहे
1: उत्तम फळ आहे आणि नावातच त्याच्यात राम आहे अशा दृष्टीनं ते आहे म्हणताना अधिक कौतुकान मामा म्हटलं उत्तम चांगलं. मी म्हटलं हे करतो आणि चार जणांनी सांगतो आणि वृक्ष लागवड करायला होत. मला अत्यंत आनंद वाटतो आता अशा पद्धतीनं आपण ते कामकाज केलं तर पाण्याची होण्याची शक्यता आहे. मला गोपी या चित्रपटातलं सब के साथी
0: सुख के सब साथी
1: दुख में न कोई है हे गाणं तेवढं ऐकवा. ओके थँक्यू.
0: जरूर ऐकूया.

0: हॅलो
1: हॅलो आकाशवाणी कोल्हापूर.
0: हा नमस्कार, बोला.
1: हा नमस्कार भाऊ, मी संभाजी रंजना चेडे बोलते.
0: बोला बोला.
1: हा आता मी माझं काय म्हणणं भाऊ, झाडं लावायला पाहिजे आपण, म्हणजे त्यामुळे पाणी गिरलं, झाडांमध्ये पाणी गिरतं आणि बोरला वगैरे पाणी येतो त्यामुळे चांगलं. आणि आम्ही खूप झाडं लावली, आमचं बोरलं इतकं पाणी आहे, ते आमचं पाणी आम्ही दुसऱ्यांच्या शेतात देतो, म्हणजे नेतात ते लोक शेतामध्ये, इथे पाण्याची थोडी टंचाई आहे ना.
0: बरोबर.
1: तर देवाच्या कृपेने आमच्या बोरला खूप छान पाणी आहे.
0: अच्छा.
1: हा तर माझं आम्ही म्हणजे जलसिंचन सुद्धा केलेलं, गावोगावी जाऊन आम्ही स्वाद द्यायचं असल्यामुळे, तर असे तळे करणं त्यात पाणी साचतो, ते आमच्या इथे खूप लोकांनी तळे केलेले, शेतकरी लोकांनी पाण्याचे साठवणुकीची. हॅलो. आम्ही खूप झाडं वगैरे लावलेले, मला वाटतं की आपण प्रत्येक झाडामध्ये देव पाहायला पाहिजे.
0: हो हो, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हां नमस्कार.
0: हां नमस्कार, बोला.
1: मी डॉक्टर सुनील भोसले, दत्ताजीराव कदम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी सध्या कार्यरत आहे.
0: बोला.
1: आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी जलयुक्त शिवार अभियान योजना जी आहे त्या योजनेला अनुसरून आम्ही आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा शिवाजी विद्यापीठाशी संलग्न जो आहे त्या अंतर्गत दरवर्षी 7 दिवसाचा निवासी शिबिर संपन्न होतात आणि या निवासी शिबिरा अंतर्गत 2024-25 आणि 25-26 या सलग 2 वर्षामध्ये तरुणाईचा निर्धार आणि जलयुक्त शिवार ही जी योजना आहे ही योजना आम्ही हातकलंगले माले या ठिकाणी आम्ही ती राबवलेली होती आणि या 7 दिवसाच्या या शिबिराअंतर्गत आम्ही माल्याच्या सिद्धोबाच्या डोंगरावर 24-25 मध्ये साधारणतः 2 हेक्टर एरियावर समतल

0: सरी ज्या आहेत ज्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे थेंब रोखून आणि जमिनीची धूप कमी करतात आणि या दोन हेक्टर एरियामध्ये मारलेल्या सरीच्या माध्यमातून साधारणतः 3,56,00,000 लिटर पाणी साठेल 20 दिवस पाऊस पडला तर एवढी क्षमता निर्माण केलेली आहे. त्यानंतर गेल्या वर्षी 25-26 या कालावधीमध्ये त्याच गावामध्ये पुन्हा परत आम्ही शिबिर घेतलं आणि या शिबिराच्या माध्यमातून गेल्या वर्षी काम जे केलं होतं 24-25 मध्ये त्यापेक्षा दुप्पट काम आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलं. यामध्ये साधारणतः 4 हेक्टर एरियावर समतल सरी मारल्या आणि त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी नवीन काम म्हणजे समतल सरींच्या बरोबरीनं वनराई बंधारे आणि दगडी अनगड जवळपास दगडी अनगड 27 आणि एक वनराई बंधारा म्हणजे आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचं हे एक मोठं काम हे सातत्यानं सुरू आहे. याही वर्षी आम्ही त्या पद्धतीचं आम्ही काम करणार आहोत. तर माझं या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच इच्छितो की राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा शिवाजी विद्यापीठाअंतर्गत असणारी सर्व महाविद्यालय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विद्यापीठ आणि त्या वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी वेगवेगळी महाविद्यालय यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आहे आणि या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत अशी ही तरुणाई जशी माझ्याकडे आहे तशी ती कार्यरत असते. तर त्या तरुणाईच्या हाताला जर अशा प्रकारच्या जर जलसंधारणाची कामं जर दिली आणि त्यांच्या श्रमशक्तीला जर श्रमशक्तीचा जोड जर जलव्यवस्थापनासाठी आपण जर दिला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये एक मोठी जलक्रांती होऊ शकते. ज्या प्रकारची जलक्रांतीचं काम नाम फाउंडेशन असेल किंवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं तेच काम हे वेगवेगळ्या विद्यापीठांच्या आणि विद्यापीठांतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. अशा प्रकारचं जे जर जलसंधारण काम करायचं असेल तर हे एकट्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग किंवा त्या निवास शिबिरांतर्गत चालत नाही तर गावचा सहभाग तितका सुद्धा त्यामध्ये महत्वाचा आहे आणि यामध्ये ग्रामपंचायत मालिनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला आणि गावामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे कारण त्यांच्या शिवारामध्ये पडणारं जे पाणी आहे म्हणजे एव्हरी रेन ड्रॉप इज ओन बाय मी इट इज पर्क्युलेटेड इन माय ओन लँड म्हणजे शिवारामध्ये प्रत्येक पडणारा पावसाचा थेंब हा माझा आहे आणि तो माझ्या शिवारात मुरला पाहिजे ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला जर मूर्त रूप द्यायचं असेल तर गावकऱ्यांचा सहभाग हा तितकाच महत्वाचा आहे आणि हा सहभागच्या माध्यमातून वर्षभर ही कामं उन्हाळ्यामध्ये होणं गरजेचे आहे तर त्या संदर्भात गावांनी सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे.
1: प्रत्येक नागरिकांना या बाबतीत पावलं उचलताना छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या करणं शक्य आहे.
0: या प्रत्येक नागरिकांनी पावलं उचलत असताना आपल्याकडे आता जलसंधारण आपण हे शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं आपण करतोच परंतु त्याचबरोबरीने आपण घरामधून पाऊल उचलत असताना आपल्याकडे एक पुराणापासून संकल्पना आहे ताजं पाणी आणि शिळं पाणी तर अशा काही संकल्पना नसतात. पाणी हे चांगलंच असतं तर नळाला पाणी आल्यानंतर आपण हे पाणी तसंच गटरीमध्ये फेकून त्याचं सांडपाण्यामध्ये निर्मिती न करता त्याचा सातत्यानं वापर केला पाहिजे किंवा 2-3 दिवसाचं जे शिळं पाणी जे असतं त्याचा वापर आपल्याला इतर धुणी भांडी किंवा बाकी घराच्या परसबागेला त्याचा वापर करता आला पाहिजे. एक छोटीशी कृती जरी आपण केली आणि येणारं जे काही शुद्ध पाणी जे आहे ते पाणी आपल्याला कमीत कमी कसं वापरता येईल याचा विचार जर केला तर पाण्याचं संधारण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं.
1: नक्कीच नक्कीच ठीक आहे.
0: पावसावरच असलेलं जर लगानमधलं जरी लावलं तर छान चालेल सर ते गाणं गणगण आहे रे गणगौर बदनिया ते गाणं
1: जरूर जरूर ऐकूया. थँक्यू सर. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार. गप्पा गाणी बोला.
1: नमस्कार, मी अक्षय बोरसे. आता आपचा टॉपिक आहे की पाणी साठवायचं कसं. सगळ्या लोकांना नॉर्मल सगळी गोष्ट माहिती आहे, मला एक नवीन गोष्ट सांगायची आहे. आपण जितके पण रोपं आजकाल बघतो आहे त्यांच्या शेजारी सिमेंट लावतो आहे आपण, ते खूप चुकीची गोष्ट आहे. जे जागा तुम्हाला पाहिजे होती पाणी आतमध्ये जायला, आता ते नाही आहे. तर माझं एकच रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की ते सिमेंट फोडा, कमीत कमी 2 ते 3 फीट जागा ठेवा वृक्षाच्या साईडमध्ये, ताकि पाणी आतमध्ये शिरणार. हे एक खूप चांगली गोष्ट आहे. जे आपण केली तर आपले जे वृक्ष लावलेले आहे ते वाचणार. त्याच्याऐवजी आपण अजून एक कार्यक्रम करू शकतात की जे छतानी पाणी येत आहे खाली, ते जिथे पण ड्रेनेज आहे आपली, तिथे आपण एक मोठं खड्डा खोदायचं, तिथे पत्थर टाकायचे, ज्याच्याकडून तिथे पाणी साठणार आणि खाली उतरणार. ते जमिनीमध्ये चिरलं की तुमची ग्राउंड वॉटर लेवल जे असते, पातळी जे असते, ते वाढणार. तर त्याच्याने आपण साठवू शकतो पाणी, हे आपल्याला भविष्यामध्ये यूज करू शकतो. या गोष्टीनंतर माझं आवडीचं गाणं आहे रहना है तेरे दिल में, मला आवडेल ऐकायला.
0: जरूर ऐकूया. धन्यवाद. मुझे

0: हॅलो, नमस्कार. गप्पा गाणी बोला.
1: नमस्कार, मी प्रियांका येळगे. तर आजच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर ट्रॅडिशनल किंवा जे पारंपरिक पद्धती ज्या पद्धती आहेत पाणी साठवण्याच्या, त्या तर आपण करतोच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, हा प्रश्न उद्भवतो आहे कशासाठी, तो मुद्दा मेन आपण अड्रेस केला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते ती वृक्षारोपण आपण जे काढून टाकतो आहे त्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले आपण काढून टाकले पाहिजेत, किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे ती आपण कमी केली पाहिजे. छोट्या आपल्या घराच्या आजूबाजूला आपण आपल्या लेवलवरती छोट्या छोट्या वृक्षांची किंवा झुडपांची लागवड करू शकतो, जेणेकरून आपण जे पाणी साठवतोय ते आपल्या मातीत राहिलं पाहिजे आणि ते रुजलं पाहिजे आणि ते वाहून नाही गेलं पाहिजे. कारण की आपण जे वॉटर कन्झर्वेशन किंवा पाणी संवर्धनासाठी ज्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करतो आहोत, त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग त्या मातीला तेव्हाच होईल जेव्हा ते पाणी तिथे साचून राहील किंवा ते तिथे व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट होईल. त्याच्यासाठी वृक्षांची लागवड आणि त्यांची मुळांचं जी पसरण्याची जी जागा आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ते जर झालं तरच त्या पाण्याच्या कन्झर्वेशनचा किंवा त्या पाण्याच्या साठवणीचा आपल्याला आणि आजूबाजूच्या परिसर

0: परिसराला उपयोग होईल. तर मग ते करणं महत्वाचं आहे.
1: होय.
0: वैयक्तिक पातळीवर सगळ्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला कुंड्यांमध्ये रोपं लावण्याच्याऐवजी जी जागा आहे त्याच्यामध्ये जर रोपं लावली तर त्या संवर्धनाचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर माझ्या आवडीचं गाणं आहे अभी न जाओ छोडकर, तर ते लावल्यास मला खूप आनंद होईल.
1: नक्कीच.

श्रोते हो, गप्पा घाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रोते तसंच काही पर्यावरण तज्ज्ञ सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आणि एकूणच कॅच द रेन या अभियानातून रेन वॉटर हार्वेस्टिंग तसंच अन्य मार्गांनी पाणी साठे समृद्ध करत असताना पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अन थेंब हा आपल्याला कशा पद्धतीनं उपयोगात आणता येईल याविषयी संवाद साधला. बदलतं वातावरण, त्यात निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यामुळं पावसाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होत आहे. पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी किंवा पूर्ववत होण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन होणं, संवर्धन होणं अतिशय महत्वाचं आहे. देशी झाडांचा वापर हा वृक्षारोपणासाठी करणं आणि त्यातून जमिनीची धूप थांबवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. या माध्यमातून पावसाचं प्रमाण थोड्या प्रमाणात वाढवता येईल. त्याचबरोबर विंधन विहिरी असतील किंवा पाझर तलाव किंवा डोंगर दऱ्यामध्ये चर काढून पाण्याचा साठपा करणं असे वेगवेगळे पर्याय सुद्धा निवडता येतील. घराच्या टेरेसवर पडणारं पावसाचं पाणी पावणीच्या माध्यमातून पाईपद्वारे सुद्धा आपण टाक्यांमध्ये साठवू शकतो आणि त्याचा योग्य वापर करता येऊ शकतो. पाणी म्हणजे जीवन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि उद्या जर पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको असेल तर आपण प्रत्येकानंच पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर केला पाहिजे. पाणी हे शिळं किंवा ताजं असं नसून पाणी हे महत्वाचं आहे, त्याचा योग्य आणि हवा तितकाच वापर आपण करणं आवश्यक आहे, तरच आपण भविष्यात पाण्याचं संकट टाळू शकू. नैसर्गिक जलस्रोतांच्या माध्यमातून पाण्याचा वापर आपण करत असताना पावसाचं पाणी साठवून त्याचा पुरेपूर वापर घरकामासाठी खर्च

साठी परसबागेसाठी करू शकतो. अशा प्रतिक्रिया श्रोत्यांनी तसंच पर्यावरण तज्ज्ञांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. गप्पा गाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संवादक आदित्य मैंदर्गीकर, तंत्रसहाय्य ध्वनिमुद्रण कक्षातून प्रशांत चव्हाण आणि प्रक्षेपक केंद्रातून संजय कुराढे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रात.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: पाहुणे जरा थांबा, हा गुरु का म्हणतात ते बघतो।
4: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
3: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: श्रुती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रत्येक धागा सुखाचा,
2: समाधानाच्या वस्त्रांचा,
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणे.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
6: गतकाळाची स्मृती जपणारी,
5: तुमच्यासाठी तुमच्या घरी
6: रोज भेटणारी
5: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
6: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।
1: बाबा आणा 3,000।
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी।
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा। है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोप आहे।
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा।
1: तुमचा मोबाईल द्या,
2: घे घे। भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र। सकाळचे 10:55 होत आहेत। ठीक 11 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर मन की बातचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

सेनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDO पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी
पहिली

भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघाने 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळमधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी

अंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडज परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे
की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष

संधी जंगलासोबत जोडायला हवी, आईच्या नावाने एखादं झाड लावायला हवं। आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं। माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे। एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते, त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे। इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत। एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो। ही बाक मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत। या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे, त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे। या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत। प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे। सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे। मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो। मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी। याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत, त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं। घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी। अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल। विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हेरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी। नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात। आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते। तुम्हाला जाणून घ्यायचंय त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं। लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे। या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत। विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात। हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे। आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो। हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते। माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत। त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत। पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात। त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक

पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं हे एक सुमधूर वाद्य आहे, जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत. आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात, आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी

0: आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार माय गव्हवर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रुतेहो, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं मन की बातचा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
2: बाबा, आणा 3000.
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी.
3: अरे, आता फक्त 2000 कॅश आहेत.
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
3: है
2: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
2: तुमचा मोबाईल द्या.
3: घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. दुपारचे 12 वाजत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्यानीचे 12 वाजलेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे चढ उतार, सुख दुःख, हार जीत असं दोन्ही स्वरूपाचं असतं. आणि म्हणूनच दुःखात असताना निराश व्हायचं नसतं. मी जिंकणार आहे, मी स्वतः सक्षम आहे असं सतत मनाला सांगून मनाला खंबीर बनवायचं असतं. आणि एकदा का असं मन खंबीर झालं की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं जमतं, किंबहुना ते जमवता येतं. मैत्रिणींनो, आपण म्हणतो पण हे फार सोपं नसतं. यासाठी प्रचंड जिद्द, मनाची कणखरता अतिशय आवश्यक असते. आणि अशाच वेळी मनात असं एखादं गाणं येतं,

0: मैत्रिणींनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत खरंच एक सुंदर वाट जिला दिसली आणि त्या वाटेवर जाऊन परिस्थितीशी झुंज देऊन यशाचा किनारा गाठलाय. मैत्रिणींनो, काही वर्षापूर्वी या मैत्रिणीचे पती अमित चांदोरकर यांच्या अकाली निधनानंतर अस्मिता चांदोरकर ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत शीतल मुळे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लहान मुलाचं संगोपन कसं करायचं, घर कसं चालवायचं, मुलाचं भविष्य कसं घडवायचं असे अनेक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. मात्र त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. अत्यंत काबाड कष्ट करत दिवस रात्र मेहनत केली आणि घराची जबाबदारी पेलली. मुलाच्या शिक्षणात सुद्धा कोणतीही कमतरता पडू दिली नाही. संसाराची आणि मुलाची जबाबदारी सांभाळताना शीतल यांचं स्वतःचं शिक्षण खूप मागे सुटलं होतं. जवळपास 23 वर्षाचा मोठा खंड पडला होता आणि कायद्याचा कठीण अभ्यास करणं सोपंही नव्हतं. पण मैत्रिणींनो, मनात असलेली जिद्द, कायदेतज्ञ होण्याची इच्छा आणि कुटुंबाकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळे त्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयात पाऊल ठेवलं. अनेक आव्हानांचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे आपली वकिलीची पदवी त्यांनी सन्मानाने प्राप्त केली आहे. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे त्यांचा मुलगा आर्यन याने सुद्धा याच वर्षी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करत मास्टर शेफ बनण्याकडे यशस्वी पाऊल टाकलंय. आई आणि मुलगा दोघांनीही एकाच वर्षी मिळवलेलं हे दुहेरी यश, याबद्दल या मायलेकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर वय आणि वेळ याचं बंधन पडत नाही. मैत्रिणींनो, आज आपण अस्मिता चांदोरकर अर्थात पूर्वाश्रमीच्या शीतल मुळे यांना आज आमंत्रित केलंय. चला तर मैत्रिणींनो, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांची ही यशोगाथा. शीतलताई नमस्कार.
1: नमस्कार,
0: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल तुमचं आणि तुमचा मुलगा आर्यन याचं खूप खूप अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी सांगितलं की तुमची जी कहाणी आहे, एका खडतळ प्रवासातून तुम्ही यशस्वी मार्गाकडे निघालेले आहात, तुम्ही आणि अर्थात तुमचा मुलगा सुद्धा. सुरुवातीला सांगा, तुमचं माहेर कुठलं, शिक्षण काय झालंय?
1: माझं माहेर रत्नागिरीतलंच. माझी आई शिक्षिका होती, माझे वडील प्रायव्हेट नोकरीला होते. माझं शिक्षण सगळं आई शिक्षिका असल्यामुळे कळझोंडी या गावात झालं. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिकडेच.
0: अच्छा.
1: आणि पाचवीला मी पटवर्धन हायस्कूलला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही दोघंही बहीण भावंड आम्ही दोघंही पटवर्धनलाच जात होतो.
0: बर.
1: पाचवी ते दहावी पर्यंत माझं सगळं शिक्षण पटवर्धन हायस्कूललाच झालं. 10वी माझी 96 सालात झाली. त्याच्यानंतर 11वी 12वी गोपटेला झालं. आणि 12वी नंतर माझा भाऊ जेव्हा इंजिनिअरिंगला गेला त्यावेळेस मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाले. मग आम्ही दोघंच तिथे राहायचो मुंबईला.
0: अच्छा.
1: आई नोकरी आणि बाबा नोकरीला असल्या कळल्यामुळे ते रत्नागिरीतच होते. मग आम्ही दोघंच मुंबईमध्ये असायचो. त्याच्यामुळे माझं शिक्षण पुढे थांबलं कारण भावाची जबाबदारी माझ्यावरती आली.
0: बर.
1: मग काय नोकरी शोधायला सुरुवात केली. नोकरी झाली माझी 12वी नंतर. मी

0: मुंबईमध्ये जॉब केले, चाललं होतं, व्यवस्थित होतं, बालपण पण एकदम मजेशीर आनंदात गेलेलं होतं. कारण चार भावांची एकटी बहीण म्हटल्यानंतर जरा लाडातच होते.
1: बरोबर.
0: त्यामुळे फार आनंद होता.
1: अच्छा.
0: असं काही जास्त खडतर असं नाही गेलं, छान होतं एकंदरीत.
1: आणि मग आता म्हणाला तसं की बारावी नंतर तुम्ही शिक्षण थांबवलं.
0: शिक्षण थांबवलं म्हणजे कसं, तिकडे मुंबईमध्ये गेल्यानंतर आईला तेवढं शक्य नव्हतं की दोघांची शिक्षण करणं. त्याच्यामुळे मग मी प्रायव्हेट कोर्स केले कम्प्युटरचे वगैरे.
1: अच्छा.
0: भावाचं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, आईला त्याला सपोर्ट केला मी, आणि तो इंजिनियर झाला. त्याच्यानंतर मग काय, तिथपर्यंत मी चांगला जॉब करत होते त्यामुळे मी परत शिक्षणाचा विचार नाही केला की करायचा हवंय आपल्याला. बारावी झालाय, चांगला जॉब आहे, ठीक आहे, चाललंय, व्यवस्थित चाललंय, त्यामुळे समाधानी होते असं हे नव्हतं.
1: अच्छा.
0: व्यवस्थित चाललेलं.
1: परत रत्नागिरीकडे कशाल?
0: लग्न झालं 2004 सालामध्ये. त्याच्यानंतर मग मी रत्नागिरीत आले.
1: अच्छा.
0: हा, 2004 लाच नाही आले, 2008 ला मी रत्नागिरीत आले. तिथपर्यंत मी नोकरीच करत होते मुंबईत. 2005 ला माझा मुलगा झाला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 4 वर्षाचा होता. मग तो तिकडे प्रायमरीला जायला लागल्यावर मग सगळ्यांचे बाबा बघितल्यावर मला पण माझ्या बाबांकडे जायचंय. त्याचे बाबा इकडेच होते रत्नागिरीमध्ये. मग काय करायचं डिसिजन घेतला. ठीक आहे म्हटलं, आता जाऊया रत्नागिरी. तो सारखा बाबा बाबा करतोय म्हटल्यानंतर मग रत्नागिरीत जाऊया आणि तिथे सेटल होऊया.
1: अच्छा.
0: 2008 सालात मी रत्नागिरीत आले. मग तो इथे शाळेत जायला लागला प्रायमरीला. त्याच्यानंतर मग चालू झालं वैवाहिक आयुष्य इकडचं. तिकडे काय माहेरी असतेपर्यंत आपल्याला त्रास नसतो सगळ्यांचा. सासरी आल्यानंतर मग चालू झाल्या जबाबदाऱ्या, मुलाचं शिक्षण, नवरा, घरातल्या जबाबदाऱ्या सगळं चालू झालं. मग इथे आल्यानंतर कोचिंग क्लासेसला मी जॉबला लागले. तिकडे मी छान क्लासेसच मध्ये होते. त्याच्यानंतर मग जबाबदाऱ्या हळूहळू 2-3 वर्ष मी तिथे जॉब केला. भाऊ माझा अमेरिकेला गेला त्याच्यामुळे मग आई एकटी राहिली. मग परत त्याला मी मुंबईत पाठवला. मग त्याचं शिक्षण सगळं तिकडे झालं. 2री ते 6वी तो तिकडे होता
1: मुलगा.
0: हा मुलगा आईकडे, आई बरोबर एकटा, कारण आई तिकडे शिफ्ट झाली रिटायरमेंट नंतर. मग त्याचं शिक्षण तिकडे चालू होतं, मी इकडे, मग माझे मिस्टर इकडे. मग अशी दर आठवड्याला मी मुंबईत जाऊन त्याची चौकशी, आईची चौकशी अशी करत करत चालले होते दिवस. मग 2014 मध्ये माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं. 6 दिवस कोमात होते. 7व्या दिवशी ते गेले. आता करायचं काय, फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आली. करणार काय, कारण नेमके ज्या दिवशी ऍक्सिडेंट झालं त्या दिवशी मी नेमकी इथे नव्हते, मी पुण्यात होते. माझ्या सासऱ्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यासाठी मी गेले होते. मग कळलं मला ज्या वेळेस की ऍक्सिडेंट झाले, मला फोन आला की असं असं झालंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी पुण्यात आहे. तर मला असं कल्पना नव्हती एवढी की एवढं मेजर ऍक्सिडेंट झालं असेल म्हणून. कारण कसं झालं, कधी फास्ट गाडी चालवणं हा प्रकारच नव्हता. म्हणजे मी असं समजत होते की जस्ट हात वगैरे पाय वगैरे मोडला असेल. पण नाही, जेव्हा मी आले आणि जी भयान परिस्थिती मी बघितली ते फार मला, म्हणजे मी हादरूनच गेले की असं वाटलंच नव्हतं मला की एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल. हे टोटली कोलॅप्सच झाले मी. आता पुढे काय करायचं? 6 दिवस मी कसे तरी ढकलले. 7व्या दिवशी काय शेवटी देवाच्या मनात होतं तेच झालं. ते गेले, म्हटलं आता करायचं काय, फार मोठं आहे. मग पोलीस केस आणि ह्या त्या सगळ्या चालू झाल्या. ऍक्सिडेंट जवळजवळ हे गेल्यानंतर मी 13व्या दिवशी जी बाहेर पडले होते ना, ती 10 वर्ष केस लढत होते. 2021 ला माझी केस क्लिअर झाली. 2021 सालापर्यंत मी दर 4 दिवसांनी, दर 8 दिवसांनी कोर्टामध्ये, दर 8 दिवस कोर्टामध्ये. सपोर्टला कोणी नाही, मी एकटीच. एवढं टेन्शन आलेलं की काय मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात एवढा मोठा घडलाय की आपण त्याला तोंड कसं द्यायचं. मुलगा माझा 4थीत होता त्यावेळेस, त्यालाही काही समजत नव्हतं. पण आई होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी तिने पेरली होती, त्याच्यामुळे मी इकडे करू शकले सगळं. मग चालू झाल्या केस, केसवर केस. तो समोरचा आरोपी हजर नव्हता, ते टेन्शन. अशी गेली 10 वर्ष झाली, केस चालू आहे चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या लॉयर होत्या तिवरेकर मॅडम, त्यांनी मला फार सपोर्ट केला. त्यांनी त्याला पकडून आणणं, एवढं समन्स काढणं, या सगळ्या गोष्टी भरपूर भरपूर त्यांनी मला मदत केली. अशा तऱ्हेने कोर्ट केस 2021 साली ऑक्टोबरमध्ये क्लिअर झाली. त्या 10 वर्षात मी वकिली काय असते हे शिकले. की खरंच आपण खूप मागे आहोत. ज्या माणसांना काहीच कळत नाही ते परिस्थिती मला शिकवलं की वकील कोर्टात आपल्याला काय सांगतात काय नाही हे सामान्य माणसाला कळणं फार कठीण असतं.
1: खरं आहे.

0: ते अनुभव मी घेतले. त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही आपण पण वकीलच व्हायचं.
1: अरे वा.
0: त्या 10 वर्षांनी मला शिकवलं की वकिली काय असते आणि खरंच लोकांना आपली गरज आहे. म्हणून मग मी तेव्हा मनाशी ठरवलं की आपण वकील व्हायचं.
1: अच्छा.
0: मग 2021 ला माझ्या केसचा रिझल्ट लागला आणि डिसेंबरमध्ये मी लॉची सीईटी दिली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी.
1: बर.
0: त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं.
1: बरोबर.
0: माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला सीईटीचा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला. मग आम्ही सकाळी इथून 5:30 वाजता निघालो. काहीच नॉलेजच नव्हतं सीईटी काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईलवरती अभ्यास करून वाचलं, त्याच्यावरती मी परीक्षा दिली. त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं.

0: दिली म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मी.
1: बर,
0: त्याचा अभ्यास सुद्धा कसं, घरची जबाबदारी सगळ्या गोष्टी सांभाळत तेवढं शक्य होत नव्हतं.
1: बरोबर.
0: माझा भाऊ आहे, मानलेलाच भाऊ आहे, तो माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा होता. तू कर म्हणाला, मी आहे तुझ्या पाठीमागे. मग अभ्यास मी कसा केला सीईटीचा, खेडला माझा नंबर लागला होता.
1: अच्छा.
0: घरडाला. मग आम्ही सकाळी इथून 5:30 वाजता निघालो. काहीच नॉलेजच नव्हतं सीईटी काय असते, अभ्यास कसा करायचा, जस्ट जनरल नॉलेज मोबाईलवरती अभ्यास करून वाचलं, त्याच्यावरती मी परीक्षा दिली. त्याच्यात मला 100 पैकी 87 मार्क मिळाले. मला वाटलंही नव्हतं की मी पास होईन, म्हणजे मला हेच नव्हतं, अपेक्षाच नव्हती. मग त्याचे कॅप राऊंड चालू झाले. कॅप राऊंडला मी रत्नागिरीतलं एकच कॉलेज घातलं होतं, कारण ह्याचं शिक्षण, शाळा सांभाळून याला सांभाळून सगळं करायचं म्हटल्यानंतर 2 कॅप राऊंडला माझं नावच लागलं नव्हतं. म्हटलं आता काय माझं नाव लागत नाही, संपले म्हटलं चान्स नाही. मग 3रा कॅप राऊंडला माझं रत्नागिरी कॉलेजला नाव लागलं.
1: अच्छा.
0: मग ऍडमिशन, मग सगळी प्रोसिजर सगळ्या झाल्या, मग जून मध्ये आमचं कॉलेज चालू झालं.
1: तर अशा प्रकारे तुम्ही जो मधला 23 वर्षाचा गॅप होता तो भरून काढला, आणि आता म्हणालात तसं की मनाने खंबीर झालात, आणि तिथली जी 10 वर्ष तुम्ही केस लढताना जी परिस्थिती सगळी बघितलीत त्यावरून एक तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण सुद्धा वकील व्हावं आणि अशा अनेक लोकांची मदत करावी.
0: हो, कारण ती गरजच आहे आता समाजाची.
1: बरोबर.
0: कारण समाज एवढा पुढे गेलेला आहे ना की आपण स्त्रिया असं मागे राहतो, पण स्त्रियांनी खरं तर खरंच खूप पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. स्त्रिया जर अशा घरात राहिल्या, म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा घरातच राहतात, तसं न करता स्त्रियांनी खंबीर व्हायला हवं हे मला मनातून कुठेतरी वाटलं. म्हणून मी म्हटलं आपण किती वर्ष कोणावरती अवलंबून राहायचं, आपल्याला कुठे ना कुठेतरी उभं राहायचंच आहे, म्हणून जिद्द मनाशी ठरवली आणि उभी राहिले.
1: अच्छा. आणि अशा पद्धतीत तुम्ही ऍडमिशन घेऊन म्हणजे प्रत्यक्ष या कोर्सला सुरुवात
0: केली.
1: पण मग आता कसं असतं, कॉलेज म्हटलं की एक ते लाईफ किंवा ते वय हे ठराविक वेगळं असतं,
0: तोही
1: थोडस मला
0: वाटतं ना. कारण कसं झालं, जस्ट 12वी होऊन आलेली मुलं आणि आपण त्याच्या 42 वर्षाच्या आपण त्याच्यामध्ये स्टुडंट असलो, किंवा थोडस ऑकवर्ड वाटतं, थोडे पहिले 6 महिने असं वाटलं, पण माझा स्वभाव तसा नाहीये सगळ्यांना असं मिळून मिसळून घेण्याची, त्यामुळे मुलं सगळी एकरूप झाली असं त्यांनी मला वेगळं नाही टाकलं की तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला कसं इन्व्हॉल्व करून घेऊ असं वगैरे नाही केलं. सगळे बोलत होते माझ्याशी व्यवस्थित. मग ती 5 वर्ष माझी फार, म्हणजे मी कॉलेज लाईफ जे सोडलं होतं 12वीनंतर ते मी एन्जॉय केलं
1: पुन्हा एकदा.
0: पुन्हा एकदा एन्जॉय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वयाचं बंधन नाहीये की आपण कुठलंही एन्जॉय, कॉलेज जर सोडलंय आणि आपण एन्जॉयमेंट करायची राहिली तर ती आपण तिथे पूर्ण करून घेतली. मी माझी राहिलेली एन्जॉयमेंट.
1: अच्छा.
0: हा, खूप छान वातावरण होतं 5 वर्ष माझं. काही त्रास नाही झाला, माझे सगळे शिक्षक चांगले होते, सगळ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. अभ्यास फार जरा थोडासा कठीण गेला, पण केलं, जिद्दीने केलं, काही वाटलं नाही तेवढं मला.
1: नेमक्या काय अडचणी आल्या तुम्हाला अभ्यास करताना?
0: अडचणी म्हणजे कायद्याशी आपला काहीच संबंध नाही.
1: बरोबर.
0: काय आपण करणार?
1: बरोबर.
0: मग लायब्ररीत बसायचं, पुस्तकं वाचायची, घरातला संसार सांभाळून रात्री अभ्यासाला बसायचं, रोज वाचन करायचं, काही अडलं तर शिक्षकांना विचारायचं, गुगलला विचारायचं, असं करत करत सगळं समजून घेत पहिली 2 वर्ष फार मजेत गेली. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी जेव्हा खरंच कायदे चालू होतात त्यावेळेस मात्र मग सगळ्यांची बंबेरी उडते. मग ते करत शिक्षकांनी सांगून कसं समजावून घेऊन व्यवस्थित सगळं चाललं होतं. म्हणजे अभ्यास मी माझा दिवसभर जरी मला वेळ नसला मिळत तरी मी रात्री कंपल्सरी अभ्यास 2 तास तरी करत होते.
1: अच्छा.
0: की नाही बाबा, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला पास व्हायचंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं गरजेचंच आहे.
1: बरोबर.
0: तसं मी केलं.
1: घर, तुमचा मुलगा, सासरची लोक आणि शिक्षण, ह्याचा सगळ्याचा समतोल कसा साधला?
0: सासरचं तसं काही मला पाठबळ नाहीचे, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर त्यांनी पूर्णपणे माझ्याकडे पाठ फिरवली, माझ्याकडे फिरवली, माझ्या मुलाकडेही फिरवली. त्याच्यामुळे सासरी असा काहीच मला हे झालेलं नाही. माझी आई आणि माझा भाऊ माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. त्यांनी मला फार सपोर्ट केला की तू कर, आम्ही आहोत. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही. जास्त माझी आई सपोर्टिव्ह आणि विशेष खास सांगायचं तर सोनाली सावंत वहिनी आणि माझा तो मित्र दीपक मोहिते म्हणून त्यांनी मला खूप म्हणजे कोर्टाची एक बाजू आणि या सगळ्या गोष्टीतून पुढे मला त्यांनी व्यवस्थित सांभाळून आणलं. त्याच्यामुळे ते खंबीर पाठीशी उभे असल्या कारणामुळे मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही वाटली की मी आज हे टाकलंय तर मग मी ते

0: असं पूर्ण करू, तर ते बघत होते ती। त्यावेळेस मी माझा अभ्यास करायची, म्हणजे एक्झामच्या वेळेस त्यांनी मला कुठल्याच गोष्टीत डिस्टर्ब नाही केलं, तू तुझा अभ्यास कर, पास व्हायचंय आपल्याला चांगल्या मार्कानी, त्यामुळे तुला अभ्यास करणं गरजेचं आहे। तसा मी अभ्यास केला आणि दरवर्षी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले।
1: अरे वा, तुम्ही म्हणालात तसं की परिस्थिती कोणालावरती सांगून येत नाही आणि येते तेव्हा एकदम अशी आघात करते तशी तुमच्यावरती ती झाली, आणि अशा वेळी स्वतःला सावरणं, मुलाला वाढवणं कसं साधलं?
0: खरं तर हे गेल्यानंतर ते शक्य नव्हतं, कारण हा इथे नव्हताच, तो आईकडे होता, त्याच्यामुळे त्याला तेवढी परिस्थितीची झळ पोहोचू दिली नाही, मी तेवढी वाटली नाही। पण माझ्यावरती जो प्रसंग आला, म्हणजे जवळजवळ मी सांगते तुम्हाला, मी 7 महिने झोपले नव्हते, माझा डोळ्याला डोळाच लागायचा, करणार काय, हे कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या जवळजवळ 13 दिवसानंतर मी बाहेर पडले त्याच्यात, रोज पोलीस स्टेशनला जाणं, कोर्टात जाणं, त्या पेपर्स आण, तो पेपर्स आण, हे आणा ते आणा, हे करे करेपर्यंत अक्षरशः म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये असं वाटायचं मला, पण करणार काय, परिस्थिती आली आहे। मग माझा एक मित्र आहे, त्यांनी मला कोर्स येतो एक हॅपीनेस म्हणून, तो म्हणाला तुला जो त्रास होतोय म्हणजे तो बघतोय मला, म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून बघितलं होतं, म्हणाला तुझी अवस्था बघून मला असं वाटतंय की तू हा कोर्स करावा।
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर मी तो कोर्स केला। तो कोर्स जेव्हा मी केला ना, तेव्हा मी मनाने खूप खंबीर झाले, खूप खंबीर झाले, म्हणजे काय परिस्थिती असते हे गुरुजींनी मला शिकवलं की आपण त्याला फेस कसं करायचंय, ते केल्यानंतर मी स्ट्रॉंग झाले, एकदम एकदम स्ट्रॉंग झाले। म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी कुठे कमी पडतीये किंवा मला ह्या गोष्टी जमणार नाहीयेत, नाही। आणि मी माझ्या मुलाकडे बघून खंबीर झाले की नाही, मला त्याला वाढवायचंय,
1: बरोबर,
0: कोणी नसलं तरी आपण त्याला करायचंय। माझ्या आईने मला ऑप्शन पण दिले, तू दुसरं लग्न कर, मला नाही करायचंय, मला माझ्या मुलाला वाढवायचंय। सगळ्याच गोष्टी काय लग्न करून साध्य होत नाहीयेत, बरं मी लग्न जरी केलं तरी त्याला चांगलं कोणीतरी वडील म्हणून मिळणं फार गरजेचं होतं, कारण आधीच वडील गेल्याचा आघात आणि त्याच्यात परत आणखीन ह्या गोष्टी, तो विचारच केला नाही मी, तो आणि मी हेच माझं जग होतं। मग मी 6वीला त्याला रत्नागिरीत आणला, आईकडनं आईला म्हटलं आता बास मी एकटी राहणं फार झालं, आता तू तुझ्या मुलासोबत राहा, मी माझ्या मुलासोबत राहते। मग त्याच्यातच माझं सकाळी जॉब करणं, 10 ते 6 जॉब, त्याला पटवर्धनला गुरुकुलला घातला होता, त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजता सोडणं, त्याचे डबे करणं, म्हणजे विश्व माझं तेच झालं होतं पूर्ण, संध्याकाळी आणणं, त्याचा अभ्यास घेणं, या सगळ्या गोष्टी चालू होत्या।
1: मुलाचं शिक्षण आणि तुमचं शिक्षण असं एकत्रित हे चालू होतं, तर ते कशा पद्धतीने चालू ठेवलं? आर्थिक गणित कशी सुरू?
0: आर्थिक गणित म्हणजे मी माझं हे मिस्टर गेल्यानंतर, तो माझा मित्र जो आहे, त्याच्या सोबतीने मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं। म्हणजे आधी घरातून डबे वगैरे देतच होते, कारण काहीतरी करणं गरजेचं होतं। केस चालू झाल्यानंतर मग मी माझा जॉब, कारण ते 3-4 दिवसांनी मला रजा कोण देणार सारख्या, मग मी माझा जॉब सोडला, म्हटलं मरू दे आपण स्वतःचं काहीतरी चालू करूया, म्हणून मग मी माझं स्वतःचं हॉटेल चालू केलं होतं। मेहनत फार केली मी, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते मी लोकांच्या घरच्या पोळी भाजीची कामं सुद्धा केली आहेत, कारण त्याला वाढवायचे, आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, त्याचं शिक्षण आहे, म्हटल्यानंतर ते सगळं केलं। आणि सपोर्ट माझ्या आईचा आणि भावाचा, त्यांनी मला फार मदत केली, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी काही मदत घेतली नाही, पण त्याच्या शिक्षणासाठी माझ्या भावानी मला फार हे केलं, तो त्याची बाजू बघत राहिला म्हणून मी माझं शिक्षण कम्प्लीट करू शकले।
1: बरोबर, दोघही एकत्र अभ्यास करत होतात,
0: तो त्याचा मी माझी, माझं मी रात्रीच,
1: बरोबर,
0: आणि त्याला असं जबरदस्ती करून मी कधी अभ्यासाला बसवलंच नाही। आणि त्याचं माझं ना आता असं हे नाहीये की एक स्ट्रिक्ट आई आणि स्ट्रिक्ट असं मुलगा, तसं नाहीये, दोघांचंही फ्रेंडली रिलेशन आहे, म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी तो मला सांगतो की दिवसभरात जे काही करतोय तो ते सगळं सांगतो मला, कुठली गोष्ट सांगत नाही असं नाहीये। म्हणजे मुलांना जी परिस्थिती शिकवते ना, ती परिस्थिती त्याला शिकवून गेली की आपल्या आईनी काय आपल्यासाठी केलं हे त्यांनी बघितलं, कष्ट बघितले त्यांनी माझे,
1: तुमचा संघर्ष बघितला,
0: संघर्ष बघितला, आणि त्याच्यातून तोच मोठा झाला, म्हणजे त्याला ती समज आली की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तो शिकला, मला शिकवावं नाही लागलं त्याला। आणि आजी आहे संस्कार करायला, त्यामुळे आजीशी त्याचं जास्त पटत, माझं जरी जास्त पटत नसलं तरी त्याचं जास्त पटत आजीशी, हा तो लाडका आजीचा।
1: मानसिक स्थैर्य तुम्ही म्हणालात की मित्राच्या मदतीने तुम्ही ते मिळवलं होतं, पण हे सगळी धावपळ करताना आपण किती म्हटलं तरी आपलं शरीर दमतं
0: ना, दमतं,
1: त्यासाठी काय केलं?
0: त्यासाठी असं काही हे नाही, पण स्वतःच्या काळजी, आजारी पडायची, भरपूर आजारी पडायचे, पण

0: आजारी पडून सांगणार कुणाला, कोणाला त्रास देणार?
1: आई पण त्याच जबाबदारी घेते म्हटल्यानंतर तिला हे करून जमणार नाही.
0: मग आपण स्वतःचं असं करत जायचं, सहन करायचं सगळ्या गोष्टी करत करत करत. पण शक्यतो असं मला गुरुजींनी एवढं स्ट्रॉंग केलं ना की मी कुठल्या गोष्टीत खचले नाही, की आज माझ्यावर ही वेळ आलीये मग मी काय करू. ते मार्ग मला मिळत गेले की नाही आपल्याला हे असं नाही असं करायचंय, तर ते मी त्या ह्याच्यातून शिकत गेले. म्हणजे म्हणते ना परिस्थिती माणसाला शिकवतं, ते खरंच मला म्हणजे सार्थ आहे की परिस्थिती आपल्याला शिकवते. सगळ्या गोष्टी मला परिस्थितीने शिकवल्या की आपण त्याच्यावर मात कशी करायची. रडत बसून काय होणार आहे? काहीच नाही. किती रडणार आपण? त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत की नाही? असं करत करत करत करत तो एकदा 10वी झाला आणि मी श्वास सोडला की मी सुटले आता. म्हणजे ठीक आहे 11वी 12वी शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पण असा कधी मला त्रास नाही दिला, कधी शाळेतून कंप्लेंट आली आहे किंवा काय असं कधीच नाही केलं. म्हणजे इतर मुलं जी येतात खोडकर असतात, खोडकर प्रचंड होता, पण असं हे नाही केलं त्यांनी मला त्रास कुठल्याच गोष्टीचा दिला नाही.
2: समजूतदार.
0: हा समजूतदार तो, नॅचरल त्याच्याकडनं म्हणजे परिस्थितीने त्याला शिकवला तो. खूप चांगलं हे म्हणजे ते एक माझा नशिबाचा चांगला भाग होता की माझ्या मुलांनी मला समजून घेतलं, फार त्रास नाही दिला.
2: खरंय. आणि अशा पद्धतीत तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केलात.
0: 5 वर्षाचा.
2: तुमचा मुलगा सुद्धा, मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्याने सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलाय.
0: तो तर म्हणजे तो स्टेट लेवल प्लेअर आहे स्विमिंगचा.
2: अरे वा.
0: आणि त्याचं एम आधी फार वेगळं होतं.
2: अच्छा.
0: तो करणार होता एनडीए, म्हणे मी एअरफोर्स किंवा इंडियन नेव्ही जॉईन करणार. एवढं त्याचं 12वी पर्यंत म्हणजे अगदी फिक्स होतं की मी हे करणारच. 12वी झाल्यानंतर अचानक मला सांगतो, मम्मी मी एनडीए नाही करणार आहे, मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. म्हटला तो क्वेश्चन मार्क होता फार मोठा माझ्यासाठी. तर मामा म्हणाला ठीक आहे त्याला करायचं आहे ना हॉटेल मॅनेजमेंट, करू देत, त्याची आवड झाली आहे ना मग करू देत. थोडी मी विरोधात होतेच, पण ठीक आहे म्हटलं त्याला आवड निर्माण झाली आहे तर तो करतोय करू दे. तर ते म्हणतात ना जेनेटिक गुण येतात, आई हॉटेल चालवते आईच्या हाताला चव आहे, तर तोही त्या ह्याच्याकडे वळला. तर ते मला म्हणतात आई हॉटेल चालवते म्हणजे मुलगा पण त्या क्षेत्रात गेला. म्हटलं हे मी त्याला शिकवलेलं ना, त्याचं त्यांनी ठरवलंय की काय क्षेत्र निवडायचं. ते केलं 3 वर्ष त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या, पास झाला व्यवस्थित.
2: कुठे होता शिकायला?
0: कॉलेजला. हो रत्नागिरीतच. आणि आता दोन्ही म्हणजे माझ्या आधी 1 महिना त्याचा रिझल्ट लागला आणि माझा 1 महिन्यानी लागला. त्याचे शिक्षक पण सगळे चांगले आहेत. केलं त्यांनी म्हणजे आवडीने केलं आणि आता ते पुढच्या शिक्षणासाठी तो गोव्याला गेलाय. म्हणजे बारजॉकी जो कोर्स येतो म्हणजे कॉकटेल मॉकटेल्स जे बनवतात त्याच्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी गेलाय गोव्याला. ते तो आवडीने करतोय म्हणजे हे त्यांनी केलं पूर्ण. हे फार महत्वाचं आहे, त्यांनी तो क्षेत्र निवडलं आणि ते पूर्णत्वास नेलंय.
2: बरोबर.
0: हा आता तो करतोय. आता त्याची स्वप्न फार मोठी आहेत. मला क्रूजवर जायचंय, मला बाहेरच्या देशात जायचंय, मला खूप असं हे करायचंय. ठीक आहे तू तुझ्या हिमतीवर कर आणि मामाचा सपोर्ट आहे आजीचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे तो पुढे जातोय.
2: बरोबर. एवढ्या सगळ्या संघर्षातून मानसिक ताणतणाव असतील या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडून जिद्दीने तुम्ही वकील झालात आणि तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. काय आनंद होता?
0: आनंद म्हणजे काय असतं, परिस्थिती जेव्हा म्हणजे एखाद्याला आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्या अहंकारावरती गोष्ट येते ना तेव्हा वाटत की आपण काहीतरी करावं. म्हणजे लोकांनी मला खूप हिणवलं, काय करणार आहेस तू, अशी पण बोलल्या, काय मोठी वकील होणार आहे, काय अभ्यास करणार आहे, काय जमणार आहे. ती जिद्द मनात ठेवली आणि उभी राहिले. नाही म्हटलं आपल्याला लोकांना करून दाखवायचंय
2: आणि ते दाखवलं.
0: हा दाखवलं. इवन घरातले सुद्धा होते, घरातले इतर नातेवाईकही होते की ज्यांनी काय करणार आहे नवरा गेलाय, कोण पाठीशी उभं राहणार आहे, काहीच नाही करू शकत. म्हणजे इव्हन मी सगळे नातेवाईक माझे रत्नागिरीत आहेत, मी कुणाकडेही जात नाही, कुणाकडेही जात नाही आवडत मला जायला. कारण जेव्हा माझे मिस्टर गेले त्यावेळेस मी बघितलं कोणी नव्हतं माझ्याजवळ. 6 दिवस मी हॉस्पिटलला एकटी होते, कोणीच नव्हतं. वेळ आली की माणसं आपली कोण आहेत आणि कोण नाही हे कळतं.
2: अगदी खरं.
0: त्या परिस्थितीने मला शिकवलं काही कोणाचं कोणी नातेवाईक आपले नसतात, आपल्यालाच आपलं करायचंय. त्या जिद्दीने मी केलं. आणि ज्या दिवशी मी म्हणजे माझा रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा मी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मला टायफॉइड झाला होता आणि संध्याकाळी माझा रिझल्ट लागला. संध्याकाळी रिझल्ट लागला माझा तो आत्ता मी म्हणते मित्र

0: दीपक मोहित आहे, तो पत्रकार आहे स्वतः. तर त्यांनी माझा रिझल्ट बघितला, तो म्हणाला जिंकलंस, सगळ्या गोष्टी जिंकल्यास, फर्स्ट क्लासनी पास झाले, 64% मार्क्स मिळाले. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला एवढे, म्हणजे एक पेपर मला कठीण गेला होता, बाकीच्या पेपरच्या स्कोर प्रमाणे मला, म्हणजे मला असं वाटलं होतं की मी अगदी 40-45% येईल, तर नाही, 64% मार्क्स मिळाले. माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झाला आणि तो तिथेच रडायला लागला की आनंदाचे अश्रू आहेत फार. म्हणजे मी हेच झालं, खूप समाधानी झाले की स्वामी पाठीशी होते म्हणून या सगळ्या गोष्टी करू शकले.
1: अशा परिस्थितीमध्ये ठरवून एखादं ध्येय वाटचाल करत आपण राहतो, पण ते पूर्ण होणं
0: हो
1: आणि तो दिवस पाहणं ह्यासारखा मला वाटतं आनंद.
0: आनंदच नाही, खरंच नाही, खूप. मी तर असं म्हणते की माणसांनी आपली जिद्द ठेवूनच पुढे जावं आणि करून दाखवावं. परिस्थितीशी हरून किंवा या गोष्टी करून नाही होत, करावं. मी तर तेच सांगेन की सगळ्यांनी करा,
1: बरोबर आहे,
0: खूप जिद्द ठेवा आणि पुढे वा.
1: याच अनुषंगाने मला असं विचारावं असं वाटतंय की तुम्हाला, की आज आपण समाजामध्ये बघतो की सगळ्यात शीतल मुळे नसतात,
0: नाही.
1: अनेक जणी काय होतं, संसाराच्या व्यापामध्ये गुंतलेले असतात, किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की कुठेतरी आपला कॉन्फिडन्स कमी पडतो, सपोर्ट नसतो, अशा आर्थिक बाजू चांगली नसते, अशा अनेक अडचणी असू शकतात, किंवा काही वेळा सगळं असूनही केलं जात
0: नाही,
1: कारण मला वाटतं ती एक मानसिकता हवी असते. तर अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांनी शिक्षण असेल किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते मनात असूनही पूर्ण केलं नाहीये, काय सांगाल त्यांना एक मैत्रीण म्हणून?
0: मी तर म्हणते की स्त्रीने स्वतःसाठीच जगलं पाहिजे. संसार काय आयुष्यभर करायचंच आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतातच आपल्याला. मुलं आहे, नवरा आहे, सासू आहे, सासरे आहेत, आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? ते जगा ना तुम्ही.
1: अगदी खरं. हा,
0: तुम्ही कधी जगणार? तुमच्या इच्छा तुम्ही कधी पूर्ण करणार? त्या तुम्ही स्वतः खंबीर होऊन करा, हे माझं सांगणं आहे. जसं मी केलं तसं प्रत्येक स्त्रीला शक्य आहे ते. असं नाहीये की कुठली स्त्री करू शकत नाही. जर स्त्रीने ठरवलं तर ती करू शकते, काहीच अशक्य नाहीये. स्त्रीनी विचार केला पाहिजे की आपण असं बंदिस्त किती दिवस राहायचं. तो विचार करून आपलं आयुष्य पुढे घडवायला काहीच हरकत नाही. प्रत्येक स्त्रीनी ठरवा ना की आपल्याला हे करायचंच आहे, आपण किती दिवस दुसऱ्यावरती अवलंबून राहायचंय.
1: आणि कसं होतं, एकदा संसाराच्या व्यापात लागलेली स्त्री मग आपली स्वप्न विसरून जाते.
0: तेच होतं ना, म्हणून म्हटलं किती दिवस आपण दुसऱ्याचा विचार करणार.
1: खरं
0: ते आपला विचार करतात का? हा विचार करा ना कधीतरी. तुम्हाला कधी स्वतःहून कोणी विचारायला येतं का की बाबा तुला काय पाहिजे, तुला काय हवंय, तुला काय करायचंय? कधीच येत नाही कोणी विचारायला.
1: मला सांगा शीतलताई, की शिक्षणामुळे नेमकं काय साध्य होऊ शकतं किंवा तुम्ही काय मिळवलं?
0: खरे सांगू, समाजामध्ये समाजातला जो मान आहे तो वेगळाच. कारण काळा कोट जेव्हा अंगावरती येतो त्यावेळेस जे फिलिंग आहे ते फार, म्हणजे न बोलण्यासारखं आहे. म्हणजे शब्दात अनुभव हे सांगताच येत नाहीये. माझी चपराक फक्त सगळ्यांना एवढीच बसली की ज्यांनी मला हिणवलं होतं ना त्या सगळ्यांना. आणि मी मुद्दामून सांगितलं की मी पास झालीये,
1: बरोबर आहे,
0: आणि ते सुद्धा फर्स्ट क्लासनी पास झाले. ज्यांनी ज्यांनी मला हे केलं त्या सगळ्यांना मी हे चपराक लावून दिलीये की मी करू शकते. मी काय, मी माझ्या मुलाला सांभाळून मी हे सगळ्या गोष्टी केल्या. हे फार माझ्यासाठी मोठं होतं. म्हणजे मी स्वतःवरती विश्वासच, म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मला वाटलंच नव्हतं की मी हे सगळं केलंय. मग सगळी 5 वर्ष माझ्या डोळ्यासमोर गेली की नाही आपलं चीज झालं. खूप हेवा वाटला, माझा हेवा स्वतःला वाटला की नाही मी करू शकले.
1: खरंय,
0: आणि केलं मी.
1: स्वतःच्याच नजरेमध्ये कुठेतरी आपली मान उंचावलेली
0: हो. कारण परिस्थिती किती कठीण गेली, काय केलं, किती वेळ मी, म्हणजे अक्षरशः अशी पुस्तकं घ्यायला पण कधी कधी पैसे नसायचे. मग काय करायचं, थोडे दिवसांनी मग लायब्ररीतली घ्या, आपलं स्वतःचं नोट्स काढा, स्वतःचे प्रश्न तयार करा, असा अभ्यास केलाय मी. त्या मेहनतीचं कुठेतरी, म्हणजे इव्हन खरं सांगते आत्ता माझे जे ज्युनियर आहेत त्या माझ्या वया घेऊन अभ्यास करतात. हे आहे, म्हणजे मी देतीये त्यांना की करा तुम्ही. सपोर्ट आहे. शिक्षकांनी पण तेवढीच मला मदत केली. म्हणजे काय अडलं काय नाही 10 वेळा विचारलं तरी सांगितलं त्यांनी मला, तेवढं केलंय. एवढं सांगते की स्त्रियांनी शिकावं, मागे राहू नका.
1: एक कॉन्फिडन्स आला शिक्षणामुळे.
0: हो, फार. वकील म्हणून वक्तृत्व तर, म्हणजे मी बोलायला सुद्धा घाबरत होते. असं कधी स्टेज डेअरिंग माझ्याकडे नव्हतंच, पण वकिली पेशा आणि कॉलेजचं जे शिक्षण

0: लागतं आपलं, त्याच्यामध्ये एक बोलण्याचा कॉन्फिडन्स किंवा उभं राहण्याचा कॉन्फिडन्स, सगळ्या गोष्टी शिकवतात, मिळतात ते शिकायला आपल्याला. म्हणजे इव्हन मी सांगते कॉलेजमध्ये, मी म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं आहे यावर्षी, लास्ट वर्षी, दरवर्षी मिळवली प्राईज, पण एज असल्यामुळे थोडंसं हे वाटतं ना, तर मग नाही, यावर्षी मला 6 प्राईज आहेत कॉलेजमध्ये. कोलाज मेकिंग मध्ये आहे, पेंटिंग मध्ये आहे, बऱ्याच रांगोळी मध्ये आहे. हा, हे मिळालं म्हणजे स्टेजवरती आपल्याला जाऊन आपल्या शिक्षकांच्या हातून आपला सत्कार होतो हे फार मोठं वाटतं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना ज्या स्पर्धा हे होतं ते करणं वेगळं, आणि आता या वयात या गोष्टी सगळ्या करून आपल्याला प्राईज मिळतं आणि आपण स्टेजवरती उभं राहतो, हे फार महत्वाचं हे होतं.
1: आणि मला वाटतं अशा वेळी आपल्यातलं जे एक मूल असतं
0: म्हणजे 5 वर्षात मी माझं जे कॉलेज लाईफ जे विसरले होते, म्हणजे 12वी पर्यंत जी मजा केली मी, म्हणजे ती या 5 वर्षात, त्याच्यानंतर जी जी राहिलेली सगळी मजा 5 वर्षात केली असं म्हटलं तरी कुठे काही कमी पडणार नाही.
1: बरोबर,
0: खूप छान हे झालं.
1: म्हणजे असं म्हणता येईल की शिक्षणाने तुम्हाला तुमचं एक छान लाईफ मिळवून दिलं.
0: जे मी म्हणजे विसरले होते सगळ्या गोष्टी या परिस्थितीच्या ह्याच्यामध्ये, ते मी 5 वर्षात फार एन्जॉय केलं. म्हणजे मी मुलाला सुद्धा सांगते की काय आहे आपल्या आयुष्यात, जे आपलं आहे आज आलंय, छान जगायचं आणि पुढे व्हायचं, टेन्शन आयुष्य भरायचीच आहेत. तोही तसाच जगतोय, मी तशीच जगते, त्यामुळे यापुढेही तसंच आम्ही दोघं राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाही.
1: आपण सतत म्हणतो की आनंद घ्या, आनंद घ्या, तर मग तो प्रत्येक गोष्टीत अशा पद्धतीने घेता येतो की तुम्ही शिक्षणातून सुद्धा असा छान,
0: किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद मिळतो आपल्याला की नाही हे असं नाही. म्हणजे मी आणि तो, म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही फिरायला जातो दोघंही, म्हणजे असं हे नाहीये चल मम्मा आपण जाऊया, आम्ही दोघंही कुठे वाटेल तिकडे. खाणे हा आमचा आवडता विषय दोघांचाही, त्यामुळे दोघंही कुठेही काही वाटलं आज इकडे चांगलं खायला मिळतं तर आम्ही तिकडे दोघंही जाऊन खातो. त्यामुळे असं नाही, जे आहे आनंदाचे दीक्षण आहे दोघं ते सगळे जगतो आम्ही.
1: काय वाटते आज मागे वळून पाहताना कुणाचे आभार मानावेसे वाटतात?
0: विशेष आभार माझे आई, माझा भाऊ सोनाली सावंत वहिनी, आणि माझा जो खंबीर पाठीमागे उभा जो राहिलाय दीपक मोहिते, त्यांनी मला जगायला, म्हणजे एक मित्राचं जे कर्तव्य असतं, मित्र म्हणा भाऊ म्हणा काय असेल ते, मैत्रीण, त्या सगळ्या भूमिका त्यांनी निभावल्यात. म्हणजे माझ्या पाठीमागे कोर्टामध्ये असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक तारखेला माझ्या सोबत जाणं, मानसिक स्थितीत म्हणजे जेव्हा ढासळते तेव्हा खूप सपोर्ट देणं, हे काम त्यांनी केलंय आणि त्याचे फार विशेष आभार आहेत. म्हणजे आयुष्यात मी जे काही वकिली करू शकले त्याच्या सपोर्टमुळे, आणि तो पाठीमागे खंबीर उभा होता त्याच्यामुळे मी करू शकले, त्याचे फार हे म्हणजे खूपच त्यांनी मला. आणि सोनाली वहिनींचे सांगायचं तर या 3 वर्षामध्ये त्यांनी मला खूप, म्हणजे आर्थिक मदत असू दे किंवा काय, मॉरली असू दे किंवा काही, त्या सगळ्या गोष्टीत माझ्या पाठी, शीतल तू कर मी आहे, शीतल तू कर मी आहे, बघू काय करायचं, हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे
1: मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी आहे हे जे शब्द आहेत ना,
0: हेच फार महत्वाचे असतात की नाही तू कर मी आहे, पुढे तू हो आम्ही आहोत मागे, हेच बोलणं खूप महत्वाचं असतं. कोण सख्ख बोलतं आपल्याला सांग,
1: एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला त्याने मिळतो
0: खूप,
1: केवळ त्या दोन शब्दांमुळे.
0: दोन शब्दामुळे, म्हणजे एखादं टेन्शन असेल ना, ठीक आहे आज नाही झालं ना उद्या होईल, पण होईल, पण तू पुढे हो, तू मागे हटू नकोस, तू कर, आम्ही आहोत ना, तू कर.
1: बरोबर,
0: हा, हे माझा मुलगा पण मला कायम सांगतो, मम्मा कशाला टेन्शन घेतीये, सगळ्या गोष्टी होणार आहेत, किती दिवस राहिलेत, थोडासा वेळ, एकदा आपण स्टेबल झालो की आपलं सगळंच होणार आहे. मुलगा जेव्हा खंबीर आईच्या मागे उभा असतो ना, त्यावेळेस जे फिलिंग आता मला येत आहे ते फार, म्हणजे फारच हे आहे.
1: खरंय, आणि इतकी वर्ष तुम्ही केलेले संस्कार, तुम्ही सगळी केलेली जी फाईट होती सगळ्या परिस्थितीशी, त्याचंच मला वाटतं हे
0: फळ. आणि त्याचा स्वभाव पण फार असा, म्हणजे परिस्थितीने त्याला खूप शिकवलं, म्हणजे तो खूप समजूतदार, हट्ट केला त्यांनी माझ्याकडे नाही असं नाही, पण त्याला समजून सांगितलं ना की आज नाही आपल्याला जमणार आहे, आपण पुढे मागे करू, त्यांनी ऐकलं माझं, असं मला त्रास नाही दिला कुठल्या गोष्टीसाठी की नाही मला आत्ताच पाहिजे, मला हेच हवंय, मला तेच हवंय, असं कधीच त्यांनी केलं नाही, समजून घेतलं.
1: अजून पुढे शिकायचंय?
0: हो शिकणार, यावर्षी मला शक्य नाही झालं कारण आजारी होते मी, माझी एलएलएम एंट्रन्स होती ती मला देता नाही आली कारण डॉक्टरनी मला डिस्चार्ज नाही दिला. इव्हन मी डॉक्टरांना हे पण सांगितलं, डॉक्टर मी सकाळी जाते आणि दुपारी परत येऊन ऍडमिट होते, तरी डॉक्टर म्हणाले नाही म्हणून, तुला कंपल्सरी टेस्ट आहे म्हणजे आहे. आता पुढच्या वर्षी एलएलएमला, आता माझं चाललं होतं.

0: की गुजरात युनिव्हर्सिटीतून मरीन लॉ करायचं, पण सध्या आर्थिक बाजू तेवढी स्ट्रॉंग नाहीये. बघू, पुढे मागे विचार करीन, नाही तर पुढच्या वर्षी आपलं क्रिमिनॉलॉजी आहेच कॉलेजमध्ये, पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार. आणि माझं ध्येय मी ठरवून चालली आहे की आपल्याला एक चांगला लॉयर आणि चांगली व्यक्ती, म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच शिकवते की आपल्याला चांगलं माणूस म्हणून जगायचंय.
1: क्या बात आहे.
0: आपल्याला पैसा किंवा प्रॉपर्टी हे जास्त महत्वाचं नाहीये, आपण आपला माणूस, म्हणजे पुढच्या माणसांनी हाक मारली तर आपण त्याच्यासाठी उभं राहायचंय. जशी आपल्यासाठी आत्ता हे जे उभे राहिले तसं आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहायचंय. पैसा काय आज आहे उद्या आहे नाहीये, आपण उभं राहणं हे फार महत्वाचं.
1: शीतलताई, पुन्हा एकदा तुमचं आणि तुमच्या मुलाचं खूप खूप अभिनंदन करते मी. आणि तुमचा हा संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास हा मला वाटतं अनेकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणार आहे. तुम्हाला पुढच्या यशस्वी आणि खूप छान आयुष्यासाठी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, संघर्षाने आणि जिद्दीने तसंच परिस्थितीशी दोन हात करत 23 वर्षांच्या इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शीतल मुळे यांची यशोगाथा आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता पूर्णिमा साठे यांनी. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण संघर्षाने आणि जिद्दीने 23 वर्षांनी पुन्हा शिक्षणाकडे वळून वकिलीची परीक्षा पास झालेल्या अस्मिता चांदोरकर, पूर्वीच्या शीतल मुळे यांची मुलाखत ऐकली आणि त्यातून एक गोष्ट कळली, ती म्हणजे

मनात एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आणि ती पूर्ण करण्याचा दृढ निश्चय असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी मार्ग हा नक्की सापडतो. प्रत्येकाच्याच मनात काही ना काही स्वप्न असतात. काही स्वप्न सहज पूर्ण होतात तर काहींसाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण या प्रवासात आपल्याला साथ देते ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही एखाद्या जादूसारखी असते. ती आपल्याला निराशेतून आशेकडे, भीतीतून आत्मविश्वासाकडे आणि अपयशातून यशाकडे घेऊन जाते. अनेक वेळा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, पण मन खंबीर असेल तर परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा नक्कीच सापडतो. आपल्या मैत्रिणीने अस्मिता चांदोरकर यांनी सुद्धा खडतर संघर्षमय परिस्थितीतून मार्ग काढत इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे सिद्ध केलं. हो ना?

0: शहाण्णव एक्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: ए हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही स्मृतीवर्धन

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं व्हिजन एक असतं, तर आपली जर व्हिजन क्लिअर असेल आणि ती व्हिजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या व्हिजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगीत अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजते थोड्याच वेळात आकाशवाणीच्या

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर शहीदांना आदरांजली। पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला। पावसामुळे थांबलेली अमरनाथ यात्रा सुरू। आणि झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा तिसरा टी20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार। कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देश आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहत आहे। कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्रास इथं युद्ध स्मारकावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल तसंच लष्कर प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। संरक्षण मंत्र्यांनी यावेळी कारगिल युद्ध स्मारकाच्या पोर्टलचं उद्घाटन केलं तसंच शहीद पत्नींना सन्मानित केलं। शौर विजय यात्रा या मोटरसायकल रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे। सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा अतूट निर्धार याची साक्ष देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं। हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता। कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं।
1: कारगिल की ऊंची ऊंची चोटियां, कठिन मौसम, दुश्मन की चुनौती, हर परिस्थिति हमारे सैनिकों के सामने थी, लेकिन उनका हौसला हर चुनौती से बड़ा था। उन्होंने मां भारती की रक्षा के लिए अपना सर्वस्व अर्पित कर दिया। आज कारगिल विजय दिवस पर मैं सभी वीर शहीदों और वीर सैनिकों को श्रद्धापूर्वक नमन करता हूँ।
0: त्यांच्या शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शौर्य विजय यात्रेचं आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली। एक यात्रा एक राष्ट्र एक सलाम हा संदेश देण्यासाठी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघालेली ही यात्रा कारगिलच्या युद्ध स्मारकापर्यंत जाणार आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलिकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं सांगून ते म्हणाले।

भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढतो आहे. कॅच द रेन या मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्रतिष्ठापना ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. एक पेड माके नाम या उपक्रमाच्या सफलतेची उदाहरणही त्यांनी दिली. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकमुळं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी देशभर सुरू असलेले प्रयत्न, त्यातून तयार होणारी उत्पादनं आणि रोजगार याविषयीची माहिती त्यांनी दिली. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही आज घोषणा नाही तर आपल्या जीवनाचा भाग बनली असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. ब्रिटनमध्ये ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, आपल्या क्रीडा भावनेनं सर्वांची मनं जिंकावीत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. देशात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉनची संस्कृती विस्तारत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार असून त्यानिमित्तानं त्यांनी श्रोत्यांना सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे असंख्य कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. गेल्या 12 वर्षात खादीची विक्री 6 पट वाढली असून विक्रीचा आकडा 8,000 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, व्होकल फॉर लोकलनुसार स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेटगनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही त्यांनी या पत्रात विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक, पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक, त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत आयकर सिंधू या नवीन संकुलाचं उद्घाटन झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे असं त्या म्हणाल्या. मुसळधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण झाल्यावर आज पहाटे अमरनाथ यात्रेकरूंची 19वी तुकडी जम्मू इथून बालताल बेस कॅम्पकडे रवाना झाली. यंदा अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथ गुंफांना भेट दिली आहे. सिक्कीममधल्या नथुला मार्ग कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेली 5वी तुकडी आज गंगटोक इथं सुरक्षित परतली. सिक्कीम पर्यटन विकास महामंडळानं काल गंगटोक इथं आयोजित केलेल्या स्वागत समारंभात यात्रेकरूंनी त्यांचे अनुभव सांगितले. यंदा नथुला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 10 तुकड्या जाणार आहेत. आसामातल्या पूरस्थितीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. सोनोवाल सध्या दिब्रुगढमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्राचं आंतरमंत्रालयीन पथक राज्यात दाखल झालं असून बाधित प्रदेशाची पाहणी करत आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत पुरात 66

दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलंय. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत.

काँक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलंय असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लखनौमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे एक पदयात्रा काढण्यात येईल असं ते यावेळी म्हणाले. झिम्बाब्वे बरोबरच्या T20 क्रिकेट मालिकेतला भारताचा तिसरा आणि शेवटचा सामना आज हरारेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 4:30 खेळ सुरू होईल. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. पर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि झिम्बाब्वे भारत तिसरा T20 क्रिकेट सामना आज हरारेमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

वाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या अगदी दिल के करीब असलेला असा विषय, महाराष्ट्र आणि मॉन्सून ट्रिप्स. पावसाळ्यात ओलं चिंब भिजत फिरायला गेलो नाही तर तुम्ही पावसाळ्याची मजाच अनुभवली नाही असं नक्की म्हणता येईल. आपल्या महाराष्ट्राला एकापेक्षा एकदम भारी अशी निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. धुवाधार धबधबे आणि उंचच उंच डोंगरांनी महाराष्ट्राला चौफेर वेढलेला आहे. आणि अशा जर तुम्ही पावसाळ्यात काही निसर्गरम्य अशा ठिकाणी भेट दिली नाही तर तुम्ही पावसाळ्याची खरी मज्जाच अनुभवली नाही असं नक्की होईल बरं. तेव्हा टेन्शन नका घेऊ. कुठली ठिकाणं हे गुगल सर्च करण्याआधी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन युअर फेवरेट प्रोग्राम युवाणी विथ आकाशवाणी. चला तर लगेच जाणून घेऊया काही ठिकाणांबाबत जिथे तुम्ही जाऊ शकता आणि पावसाळ्याचा अगदी मनसोक्त आनंद अनुभवू शकता. ही ठिकाणं आहेत काही प्रमुख शहरांच्या जवळची महाराष्ट्रातलीच. पहिलं ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे कोलाड. मुंबईजवळ वसलेलं कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हे ठिकाण विविध वनस्पती आणि प्राण्यांसह नैसर्गिक विविधतेने समृद्ध असं ठिकाण आहे. इथे तुम्ही पिकनिक, कॅम्पेनिंग, कॅनोईंग अशा मजेदार ऍक्टिव्हिटीजचा आनंद नक्की घेऊ शकता. याशिवाय तुम्ही जवळच्या गुहा, किल्ले, ट्रेक आणि धबधब्यांचा मोहक सौंदर्याचा आनंदही घेऊ शकता बरं. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, कॅनोईंग, किल्ले पाहणं, धबधबे बघणं, त्याचा अनुभव घेणं, बनाना बोट चालवणं, कॅम्पिंग अशा अनेक गोष्टी करू शकता. इथली पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट धबधबा, भिरा धरण, घोसाळा किल्ला, सुतारवाडी तलाव, प्लस व्हॅली, तळाचा किल्ला, कुडा मांडाड लेणी, गायमुख, देवकुंड धबधबा. यानंतरचं ठिकाण आहे इगतपुरी. फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे इगतपुरी. इगतपुरी हे पावसाळ्यात पुण्याजवळ भेट देण्यासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि नियमित शहरी जीवनापासून विश्रांती घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण अगदी योग्य आहे. याशिवाय अनेक किल्ले आजूबाजूच्या परिसरात वसलेले आहेत त्यामुळे इतिहास आणि शिल्पकलाप्रेमींना ते नक्कीच साथ घालतात. इथे करण्याच्या गोष्टी म्हणजे ट्रेकिंग, किल्ल्यांना भेट देणं, मंदिरांना भेट देणं, प्रेक्षणीय स्थळं पाहणं, उद्यानांना भेट देणं. इथली प्रमुख आकर्षणाची स्थळं आहेत कॅमल व्हॅली, भातसा नदी खोरे, त्रिंगलवाडी किल्ला, कळसुबाई शिखर, घाट देवी मंदिर, अमृतेश्वर मंदिर, वैतरणा धरण, विहीगाव धबधबा. फ्रेंड्स, मी तुम्हाला आजचा विषय सांगितल्यावर काही पहिल्या ठिकाणांपैकी एक असलेला आता पुढचं ठिकाण आहे. तुमच्या मनात जे पहिलं ठिकाण आलं असेल ना, पहिलं दुसरं तिसरं असेल बहुधा, त्यापैकी एक हे पुढचं ठिकाण महाबळेश्वर. मुंबई आणि पुणे सारख्या प्रमुख शहरांजवळ सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे महाबळेश्वर. या प्रदेशातील शांततापूर्ण वातावरण दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतं. निसर्गाचा अनुभव लुटण्यासोबतच पर्यटकांना इथली ऐतिहासिक स्थळं आणि किल्लेही पाहता येतात. या व्यतिरिक्त घोडेस्वारी, शिकारी अशा अनेक मजेदार ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. इथे शिकार बोट स्वारी करू शकता तुम्ही, ट्रेकिंग, घोडेस्वारी, हिल स्टेशन एक्सप्लोअर करू शकता, धबधबे बघू शकता, पक्षी निरीक्षण किंवा अगदी ग्रुप पिकनिक जिथे तुम्ही अगदी छान वातावरणात रिलॅक्स करू शकता. इथली काही प्रमुख आकर्षणाची ठिकाणं आहेत ती म्हणजे वेण्णा लेक, विसन पॉइंट, प्रतापगड किल्ला, महाबळेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन, टाउन बाजार, लिंगमला फॉल्स, तापोला, राजापुरी, कॅनॉट पीक. यानंतर अजून एक तुमच्यासाठी ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे कर्नाळा.
रायगड जिल्ह्यात वसलेलं

कर्नाळा हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्याच्या काळात हा प्रदेश हिरवाईने भरलेला असतो आणि तुम्ही विविध वनस्पती आणि जीवजंतूंचं अन्वेषण नक्की तिथे करू शकता बरं. या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे भारतीय वन्यजीव एक्सप्लोअर करू शकता. याशिवाय हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप प्रसिद्ध आहे. पर्यटक या ठिकाणी प्राचीन मंदिरं देखील पाहू शकता. इथे करण्यासारख्या गोष्टी म्हणजे कर्नाळा किल्ला ट्रेक, ग्रुप आउटिंग, कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणं, ट्रेकिंग. इथली काही प्रमुख आकर्षणं अशी आहेत जसं की कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, शिव मंदिर, भवानी मंदिर. या आणि अशा अनेक ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड नक्कीच प्लॅन करू शकता. अजून काही दिल के करीब ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात. तेव्हा स्टे ट्यून विथ मीरा ऑन आकाशवाणी. कुठेही जाऊ नका, मी परत येते या एका म्युझिक

आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी रत्नागिरीने. आणि दोस्तो, रत्नागिरी आहे म्हटल्यावर कोकणातली टॉप 10 का होईना, पण मी काही ठिकाणं अगदी हँड पिक्ड विथ लव्ह म्हणतात तशी तुमच्यासाठी घेऊन आले. बरं, कोकण म्हटलं आणि पावसाळा की लगेच थम्सअप हे येतच, नाही का? तेव्हा लगेच पट्ट दिशी तुमची ट्रिप बुक करा बरं, हा विकेंड कोकणातच. पहिलं ठिकाण मी घेऊन आली आहे ते म्हणजे गणपतीपुळे. पावसात समुद्र आणि हिरवाईचा सुंदर संगम, आ हा हा, आय कॅन जस्ट फील इट. खरंच नक्की एकदा तरी भेट द्यावी, आणि तीही पावसाळ्यात असेल तर स्वर्गच. गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे तुम्हाला सांगायला नकोच, पण तरीही फ्रेंड्स, पावसाळ्यात इथला समुद्र, ओलसर वाळू आणि हिरवी टेकडी अगदी अप्रतिम दिसते. हा अहो, काय नाही पाहायचं हे विचारा. समुद्र किनारा तर अगदी वेड लावून टाकणारा आहे. मंदिर परिसरात अगदी शांततापूर्ण वातावरण आणि पावसाळ्यातील किनारी नजारा, सूर्योदय सूर्यास्त फोटोग्राफी तर तुमच्या टॉप लिस्ट वरती आहे.

यानंतर दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे आंबोली घाट. धुक्यात हरवलेला स्वर्ग कुठला असं जर कोणी विचारलं तर उत्तर एकच, आंबोली घाट. पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी 10 सुंदर ठिकाणं जर मी निवडायची म्हटली तर आंबोली घाट हे कायम पहिल्या पसंतीत असतंच. सतत धुकं, सुंदर धबधबे, निसर्ग ट्रेल्स आणि फोटोग्राफी स्पॉटसाठी आंबोली हे नेहमी प्रसिद्ध आहे. फ्रेंड्स, पावसातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर अजून एक पर्यटन स्थळ मी तुमच्यासाठी घेऊन आले ते म्हणजे देवकुंड धबधबा. ट्रेक आणि निसर्गप्रेमींसाठी देवकुंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बरं, रेन फोटोग्राफी जर तुम्हाला करायची असेल ना तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि हो, पूर्ण आठवड्यातल्या दगदगीच्या जीवनानंतर तुम्हाला जरा रिलॅक्स व्हायचं असेल ना तर हे घेऊन आले मी तुमच्यासाठीचं पुढचं डेस्टिनेशन. पावसात शांत समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी दापोली हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. बीच वॉक, स्थानिक खाद्यपदार्थांचा अनुभव तर इथे तुम्ही मनमुराद घेऊ शकता आणि शांततेचं मुक्काम तर दापोली तुम्हाला नक्कीच देईल. पीस ऑफ माइंड साठी आत्ताच दापोलीला

भाई कोकण म्हटलं आणि रत्नांच्या खाणीत आलं नाही असं कसं होईल? रत्नागिरीचा समुद्र, इतिहास आणि इथले खाद्यपदार्थ नक्की अनुभव घ्या. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी, कारण आता हा पावसाळा तुम्ही मिस केलात ना तर मग डिरेक्ट पुढच्या वर्षीसाठी थांबावं लागेल. रत्नागिरीतले समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक कोकणी खाद्यांची तर आत्ता रेलचेल आहे. तेव्हा पावसाळ्यामध्ये रत्नागिरीला नक्की भेट द्या. तुम्हाला जर अध्यात्माची जास्त आवड आहे पण त्याचबरोबर

सुंदर असा शांतपूर्ण निसर्ग अनुभवायचा आहे तर कुंकेश्वर हे तुमच्यासाठी नक्की परफेक्ट डेस्टिनेशन ठरेल. समुद्र किनाऱ्यावरचं हे सुंदर मंदिर पावसात अधिक आकर्षित वाटतं. शांत वातावरण, समुद्र किनारा आणि हातात फोन आणि छान अशी फोटोग्राफी. आहा, ह्यानंतरचं डेस्टिनेशन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. जर तुम्हाला पावसाळ्यातील एकदम वेगळा समुद्र अनुभवायचा असेल तर तारकर्ली हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जरी वॉटर ऍक्टिव्हिटीज कमी असतील तरी पावसाळ्यातील तारकर्लीचा हा वेगळाच अनुभव मिळतो. आणि हो, कपल ट्रिप्ससाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. बरं फ्रेंड्स, इतिहास आणि पावसाचं सौंदर्य असं एकत्र हवंय का? चलो दे दिया. पुढचं डेस्टिनेशन आहे विजयदुर्ग किल्ला. किल्ला आणि समुद्र एकत्र अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. हिरवाई आणि पारंपरिक कोकण हे जर अगदी तुम्हाला अनुभवायचं असेल तर तळ कोकणातलं म्हणजेच आमची वाडी सावंतवाडी हिला नक्की भेट द्या. तिथले तलाव, स्थानिक बाजार, निसर्ग तुम्हाला नक्की खुळ करेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक याआधी तुम्हाला शांततेसाठी ठिकाण दिलंय पण कोकणातली ठिकाणांची यादी खरंच सांगू का, न संपणारी आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून एक ठिकाण जे तुमच्यासाठी शांत समुद्र किनाऱ्याची सफर घडवून आणेल ते म्हणजे गुहागर. कमी गर्दी, स्वच्छ वातावरण आणि रिलॅक्स ट्रिप अशी तुम्हाला जर अनुभवायची असेल तर गुहागर हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी.

पावसाळ्यात कोकण फिरण्यासाठी छान आणि सुंदर ठिकाणं तर मी तुम्हाला सांगितली, पण कुठेही फिरायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा की बाहेर पडायच्या आधी हवामान तपासा. अतिवृष्टी असल्यास प्रवास पुढे ढकला. सुरक्षित ड्रायव्हिंग करा. घाट रस्त्यावर सावधानगिरी बाळगा. आणि आवश्यक अशा वस्तू नक्की ठेवा बरं. रेनकोट, छत्री, पॉवर बँक, अतिरिक्त कपडे, मेडिकल किट अजिबात घ्यायला विसरू नका. आणि हो, स्थानिक नियमांचं पालन करा. तिथल्या निसर्गाला अनुभवा आणि हो, जपा सुद्धा. एक छोटीशी कॅरी बॅग, कॉटन बॅग नक्की उपयोगी पडेल. खाल्लेल्या वस्तू तिथेच न टाकता तुमच्याबरोबर घेऊन जाऊन तुमच्या घरी टाकल्यात, तुमच्या स्टेकेशनवरती जर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकल्यात तर खरंच

हे तुमचं एक छोटंसं पाऊल नक्कीच फरक पडणार आहे. तेव्हा शक्य होईल तेवढा कचरा निसर्गात कमी करा आणि इको फ्रेंडली ट्रीप नक्की घडवून आणा. फ्रेंड्स, मी तुम्हाला छान छान ठिकाणं तर सांगितली, पण याच सारखी किंवा यापेक्षाही एकदम भन्नाट अशी ठिकाणं तुम्हाला माहिती असेल जिथे तुम्ही पावसाळ्यात नक्की आनंद द्विगुणित करू शकता तुमचा, तर ती ठिकाणं आम्हालाही कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याचा आनंद घेता येईल. कसं सांगते ना, आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या FB आणि इन्स्टा पेजवर जाऊन आमच्या या कार्यक्रमाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या आवडीचं किंवा माझ्याकडून मिस आउट झालेलं असं ठिकाण तिथे टाईप करा आणि मग आपल्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत ते पोहोचेल, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेता येईल. आणि हो, आजचा हा कार्यक्रम ऐकून जर तुम्ही एक पावसाळी ट्रीप प्लॅन करत असाल, पावसाळी ट्रीपवर निघाला असाल, तर एक सेल्फी काढून आम्हाला नक्की टॅग करा बरं, आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या या सुंदर नोटवरती तुमचा इथेच निरोप घेतेय, पण तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9405573485. त्याचबरोबर आमचे हे सगळे कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनल आकाशवाणी रत्नागिरीवरती उपलब्ध आहेत. आणि हो, आमच्या या कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा FB आणि ट्विटर हँडल आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते, परत भेटू युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विद्यनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: उठास माझा धार वज्राची.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर.
0: यानंतर संध्याकाळी ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 आणि इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सरफिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सामूहिक भागीदारी हमेशा से भारत की सांस्कृतिक परंपरा की ताकत रही है. उन्होंने आज वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से विकसित वाइब्रेंट विलेज कार्यक्रम 2026 के प्रतिभागियों से संवाद करते हुए ये बात कही. इस दौरान सभी राज्य और केंद्र शासित प्रदेशों के 400

सामना चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं, तर कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गरंबीचा बापू चित्रपटातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांच्या युगल स्वरातलं गारंबीचा बापू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.

बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बालदोस्तांनो, काल संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सगळ्यांनी आनंदानं आषाढी एकादशी साजरी केली आणि आपल्या विठुरायाच्या चरणी प्रार्थनासुद्धा केली. तेव्हा आषाढी एकादशीचं औचित्य साधत आपल्याकडे काही बालदोस्त मंडळी आली होती आणि त्यांनी विठुरायाच्या चरणी एक सुंदर असं भक्तिगीत सादर केलं. त्यांची नावं आहेत स्वरा लिमये, मिहिरा गोसावी, मैथिली भाटवडेकर, विजेत्री बारहाते, अस्मी पोफळी, अनुष्का जोशी, प्रत्युष कुळकर्णी आणि ओम पोफळी. चला तर ह्यांच्या गोड स्वरात आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.

0: वा क्या बात है, आपल्या बालदोस्तांनी सादर केलेलं भक्तिगीत अप्रतिमच होतं. आणि आता वेळ झाली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची. बालदोस्तांनो, बालमित्र रुद्र कोंडावार आपल्यासाठी घेऊन आला आहे एक सुंदर अशी कथा. चला तर आपण ऐकूया.
1: नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्रहर्षल नेहा कोंडावार. आज मी तुम्हाला एक गमतीशीर बोधकथा सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे रुसलेलं पोट. श्रेया नावाची एक गुणी मुलगी असते. तिला मैदानी खेळांची खूप म्हणजे खूपच आवड असते. रोज संध्याकाळी अभ्यास करून ती एकदा का आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला गेली की चांगली 2 तास मैदानावर खेळत असे. तिचे आई बाबा तिला जेवायला बोलवून बोलवून दमायचे. जेव्हा फारच अंधार झाला किंवा सगळेच घरी गेले तेव्हा कुठे श्रेयाला घर आठवायचं आणि नाईलाजाने ती घरी वापस येत असे. जेवून थोड्या वेळ पुस्तक वाचून ती झोपत असे. तर अशी ही श्रेया अभ्यासात हुशार आणि मैदानी खेळांमध्येही खूप पुढे. पण हल्ली न श्रेयाला जेवणात सतत दूध गुळपोळी नाही तर पोळीचा लाडू हेच पाहिजे असे. फार फार तर ती वरण भातच खायची. बाकी काही म्हणजे काही नको असायचं. हां, समोर चिवडा किंवा भाकरवडी दिसली तर त्याच्यावर मात्र ता मारायची. पण आईने डब्यात दुधी भोपळ्याची भाजी, मेथीची भाजी, केळं, चिकू असं काही दिलं तर आपला डब्बा मित्रमैत्रिणींबरोबर वाटून द्यायची आणि त्यांच्या डब्यातलं चमचमीत स्वतः खायची. आईबाबा तिला घरचे वेगवेगळे चवींचे पदार्थ करून द्यायचे. पण एक नाही की 2 नाही, श्रेयाचं एकच नको, मला लाडूच हवाय. या सगळ्यामुळे तिची जीभ मात्र तिच्यावर खूपच खुश होती. काय म्हणून काय विचारताय, जिभेलाच तर सतत गोड सटर फटर हे आवडतं ना. ती नेहमी श्रेयाला तेच मागायची आणि श्रेया पण नेहमी तेच खायची. या सगळ्यामुळे पोटाला वैताग आला होता. कंटाळून एक दिवशी पोट जिभेला म्हणतं, काय ग तेच तेच सतत गोड माझ्याकडे ढकलत राहते, काही तर वेगळं पाठव, शरीराची चांगली वाढ कशी होईल. त्यावर जीभ तोंडाचं चंबू करून म्हणते, ए नाही रे, मला गोडच खूप आवडतं, मी तेच मागणार, मला नाही बुवा भाज्या वगैरे आवडत. पोट तिला किती समजवतं पण जीभ काय तिला दाद देत नाही. पोट ठरवतं आपण श्रेयाशी पण बोलून पाहू. रात्री झोपताना पोट श्रेयाला गुडगुडू गुडगुडू गुडगुडू असा आवाज काढून दाखवतो. मग नंतर चक्क पोटाने श्रेयाला हाक मारली असते. श्रेया म्हणते, काय रे पोटा, आता तू पण जिभेसारखं माझ्याशी बोलायला लागला. पोट म्हणतं, काय करू, काहीच उपाय उरला नव्हता. मी जिभेला किती समजलं की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते पण जीभ काय माझं ऐकत नाही. खूप रात्र झाली होती म्हणून श्रेयाही म्हणते, हो उद्या पाहू ना. दुसऱ्या दिवशी ती हा विषय विसरूनही जाते. पण तिला काही जाणवतं, आपलं पोट रुसून बसलंय म्हणजेच फुगून बसलंय. ती हा विषय दुर्लक्ष करते. तिला वाटतं की संध्याकाळी धावलं ना तर सगळं बरोबर होऊन जाईल. ती धावते, रोजच्यासारखं दूध गुळ पोळी खाते पण पोट मात्र

0: तसाच अजूनच जड वाटायला लागतं तिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या खेळाच्या ताईनी म्हणजेच अमृताताईनी शाळेत लवकर बोलवलं असतं. आज श्रेयाला सायकलवरून शाळेत पोहोचायला चांगला अर्धा तास उशीर झाला असतो. शाळेत पोहोचल्यावर सगळे तिला विचारतात, काय ग श्रेया आज एवढा उशीर कसा झाला, काय बरं नाही आहे का? श्रेया वेळ मारून न्यायला काहीतरी कारण सांगते. थोड्याच वेळात अमृताताई सगळ्यांना म्हणते, मुलांनो आजपासून 3 आठवड्यांनी आपला खेळाचा दिवस असणार आहे. सगळे आनंदाने म्हणतात हुर्रे. पण श्रेयाला तर प्रचंड आनंद होतो, कारण की धावणं हा तिचा सगळ्यात आवडता प्रकार असतो. आणि त्याच्यात स्पर्धा ती थोडी मागे हटणार होती. थोड्याच वेळात सगळे मैदानावर सरावासाठी जातात. साडे माडे 3 म्हटल्यावर सगळ्यांना धावायचं सुरुवात करायची असते. श्रेया पोटाचं रुसून बसणं विसरून धावायची सुरुवात करते. पण नेहमी पहिली दुसरी येणारी श्रेया आज सगळ्यात मागे राहते. हा सगळ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. श्रेया तर रडायलाच लागते. अमृताताई तिला शांत करते आणि म्हणते की पौष्टिक पदार्थांनी शरीराची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते. श्रेया म्हणते हो असं नक्कीच होईल. अमृताताई म्हणते नक्कीच होईल. घरी गेल्यावर श्रेया आईला फळं मागते आणि रात्री जेवताना पोळी भाजी खाते. यांनी तर तिच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला असतो. रात्री झोपताना ती पोटाला म्हणते, आता मला समजलं तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता असं रुसू नकोस ना रे, उलट मला तुझी मदत पाहिजे स्पर्धा जिंकायला. काहीच दिवसात श्रेयाला तिच्या धावण्यात फरक दिसायला लागतो आणि ती सरावातही थकत नसते. स्पर्धेच्या दिवशी तिला एवढं हलकं आणि प्रसन्न वाटत असतं. ती एवढी चांगली पळते की तिचा दुसरा नंबर येतो आणि एक छानसं बक्षीसही मिळतं. सगळ्यांनाच आनंद होतो, पण सगळ्यात जास्त आनंद अमृताताईला होतो. श्रेया अमृताताईना आनंदाने मिठीच मारते आणि पोटाला धन्यवाद म्हणते आणि जिभेला सांगते, तुझा असतो रोजचा चटपटीत खाण्याचा हट्ट, पण हिरव्या पालेभाज्यांनीच तर शरीर बनतं घट्ट. धन्यवाद.
1: वा, रुद्रकोंडावरनं सांगितलेली गोष्ट सुंदरच होती. आणि आता भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बाल मैत्रिणीशी साधलेला संवाद आपण ऐकूया. गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय आपली बाल मैत्रीण काया खोब्रागडे हिला. ती उत्तम भरतनाट्यम करते. तेव्हा आज आपण तिच्याशी गप्पा करून तिच्या विषयी आणि भरतनाट्यम विषयी बातचीत करूया. काया, तुझं स्टुडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सगळ्यात आधी विचारते, तुझा थोडक्यात परिचय सांगशील का?
2: नमस्कार, माझे नाव कायमतीन खोब्रागडे आहे. मी सेंट विन्सेंट पलोटी स्कूल मध्ये शिकते 6वी कक्षामध्ये. अजून मला भरतनाट्यम नृत्य खूप आवडतो. मी 11 वर्षाची आहे. अजून 3 वर्षापासून मी भरतनाट्यम करत आहे.
1: वा, खूपच छान. काया, तुला भरतनाट्यमची आवड कशी काय निर्माण झाली?
2: लहानपणीपासून मला नृत्य पाहायला खूप आवडायचे.
1: अच्छा.
2: त्याच्यासोबत भरतनाट्यमचे जे वेशभूषा आहेत, त्याचे मूव आहे, स्टेप्स आहेत, ते मला पाहण्यात खूप आकर्षक वाटत होते.
1: अच्छा.
2: तर त्याच्याने माझ्यामध्ये आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान. तसंच तू भरतनाट्यम शिक्षण कोणाकडे घेते आहेस आणि तू तुझ्या गुरूंबद्दल काय सांगू इच्छिते?
2: मी गेली 3 वर्षापासून श्री प्रमिला उन्नीकृष्णनकडे भरतनाट्यम शिकत आहे. अजून ती माझी गुरु आहेत. तिने मला भरतनाट्यम शिकवलं आहे 3 वर्षापासून. अजून तिने मला खूप सारी गोष्टी शिकवली आहेत की आपल्यावर संयम ठेवायचं, हार्डवर्क करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचं, अभ्यासात पण लक्ष द्यायचं, भरतनाट्यम पण करायचं.
1: खूपच छान सांगते आहेस. आणि तू किती वर्षापासून भरतनाट्यम शिकते आहेस काया?
2: मी गेली 3 वर्षापासून भरतनाट्यम शिकत आहे, अभ्यासाबरोबर ते पण करते मी.
1: अरे वा. आणि भरतनाट्यम करताना किंवा भरतनाट्यम शिकताना सुरुवातीला तुला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या?
2: सुरुवातीला मला हातापायात थोडं झालं की कसं करायचं. मी विचारलं दीदी आणि मॅमला की कसं करायचं. तिने सांगितलं आतापर्यंत मी चांगला करते, अजून मला कॉम्प्लिमेंट पण भेटतात.
1: अरे वा. आणि तुझा रोजचा सराव, तुझी रोजची प्रॅक्टिस

0: कशी असते?
1: शाळेतून आल्यानंतर पहिले मी गृहपाठ करते, त्याच्यानंतर थोडा वेळ भरतनाट्यमला देते, परत थोडा वेळ गृहपाठ करते, मग झोपून जाते.
0: अरे वा, म्हणजे भरतनाट्यम आणि होमवर्क, शाळेचा अभ्यास तू मस्त मॅनेज करते आहेस. आणि त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यम यांचा बॅलन्स, यांचा समतोल तू कसा काय राखतेस?
1: पहिले मला वाटत होतं की भरतनाट्यममुळे अभ्यासामध्ये मी कमी होणार, अजून झाले पण होते मदत, पण मग मला समजलं की दोघंही खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. भरतनाट्यम पण करणं इम्पॉर्टंट आहे, स्टडीज पण इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटलं की जेवढा वेळ आपण भरतनाट्यमला देतो तेवढाच याला अभ्यासाला पण द्यायला पाहिजे. अजून आता अभ्यासात पण मी छान आहे, भरतनाट्यम मी छान आहे.
0: खूप छान गोष्ट आहे. काय आहे की तू इतक्या लहान वयात दोन्ही मॅनेज करते आहे आणि तुला ते समजलं सुद्धा की अभ्यास पण तेवढाच करायचा आणि भरतनाट्यम सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर आता असं विचारावंसं वाटतं की तू अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला?
1: खूप सारे कॉम्पिटिशन केले आहेत मी.
0: अच्छा.
1: त्याच्यात पहिल्यांदा मी पुण्यात गेलती.
0: हा.
1: त्याच्यात आम्ही दोन ग्रुप केलते.
0: हा.
1: अजून त्याच्यामध्ये पण आम्हाला वाटलं की पहिल्यांदा आता कसं करायचं, पण आमची मॅम खूप सपोर्टिव्ह होती, तिने सांगितलं की करा, नथिंग हॅपन्स. तर आम्ही केलो. त्याच्यानंतर आम्ही गेलतो रायपूरला.
0: बरं.
1: तिकडे आम्ही तीन डान्स केलतो, एक क्लासिकल, फोक आणि सेमी क्लासिकल. तो पण आमचा चांगलाच होता. त्याच्यानंतर आम्ही गेलतो उज्जैनला. तिकडे मी पहिल्यांदा सोलो केलतं, तो पण एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. अजून एक सेमी क्लासिकल गेलतं.
0: बरं.
1: त्याच्यानंतर वर्धेला गेलतो, त्याच्यामध्ये दुसरीदा मी सोलो केलं. अजून दोन ग्रुप केलं.
0: हा.
1: ती सगळ्यात मला फर्स्ट भेटलं होतं.
0: वा, खूपच छान. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तू जेव्हा बाहेर गेली कॉम्पिटिशन्स करता, तर तुझ्या बरोबर कोण कोण होतं अजून?
1: माझे दीदी होती काही.
0: हा.
1: अजून जे माझ्यासोबत शिकतात ते होते. सोबत एव्हरी कॉम्पिटिशन मध्ये आमचे मॅम पण येते.
0: अच्छा.
1: आणि पेरेंट्स.
0: बरोबर. आणि तुला मिळालेल्या पुरस्कारांपैकी कुठला पुरस्कार तुझ्यासाठी सगळ्यात विशेष आहे, सगळ्यात स्पेशल आहे?
1: तसं तर सगळेच मला खूपच स्पेशल वाटतात.
0: बरोबर.
1: पण तुम्ही विचारताय पर्टिक्युलर दोन मी सांगते.
0: हा.
1: एक आहे रायपूर मधील, अजून एक आहे वर्धा मधील.
0: हा. आणि ते पुरस्कार कोणते होते?
1: तर रायपूरमध्ये आम्हाला ग्रुपमध्ये भेटलेला होता पहिला, फर्स्ट प्राइज. त्याच्यानंतर अजून एक केलतो, त्याच्यात सेकंड. अजून फोक सांगितलं, त्याचा थर्ड. मग वर्ध्यात मी जसं सांगितलं दुसऱ्यांदा सोलो केलं, त्याच्यात मला फर्स्ट प्राइज भेटला होता. अजून ग्रुपमध्ये पण फर्स्ट भेटलं.
0: वा, खूपच कौतुक आहे तुझं काय. आणि आता तू इतके बाहेर स्टेजवर परफॉर्म केलं आहे, सादर केलेले आहेत प्रोग्राम्स, तर तुला ते करण्यापूर्वी कुठली भीती वाटली होती का?
1: आधी मला वाटायची की काही मिस्टेक झाली तर कोणी काय म्हणणार, कसं लोक सोचणार. पण मग मला समजलं की आपल्याला परफॉर्म करणं महत्वाचं आहे, बाकी सगळं सोडायला.
0: बरोबर.
1: फक्त परफॉर्म करा, या काय नाही होत.
0: अगदी बरोबर. काया, भरतनाट्यममुळे तुझ्यामध्ये कुठले कुठले चांगले बदल झाले ते आम्हाला सांग.
1: भरतनाट्यममुळे मला आत्मविश्वास, शिस्त, संयम आलं. मी मेहनत करायला लागली पहिलेपासून जास्त. अजून अभ्यासामध्ये पण मला आता बदलाव दिसत आहे.
0: कॉन्सन्ट्रेशन पण वाढलं तुझं.
1: फोकस लेवल वाढला.
0: वा, खूपच छान सांगते आहेस. काया, तुझे आई वडील तुझ्या या प्रवासात, भरतनाट्यमच्या प्रवासात कशी मदत करतात तुला?
1: माझे आई वडील मला खूपच सपोर्ट केला आहे, मोटिवेट केला आहे. जेव्हा जेव्हा मला वाटलं मी नाही करू शकतील, त्यांनी म्हटलं काही नाही होत, वी आर विथ यू, विल हेल्प यू एव्हरी टाइम. ते माझ्यासोबत आहेत. माझे वडील ज्यांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली, आता ते शेतकरी आहेत. पहिले ते फर्निचरचे सांभाळायचे, जे ते असायचं. अजून माझी आई जे पलोटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, ते पण इथे आलती, ते पण मला खूपच मदत करते. दोघांची आभारी आहे. जेही मी काही आहे आता ते त्यांच्यामुळेच आहे.
0: वा, खूपच छान. आणि तुला तुझ्या गुरूंकडून तुला सगळ्यात महत्वाचा कोणता धडा मिळाला?
1: मला जे माझे गुरु शिकवतात ते सगळंच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण जे तिने शिकवलं आहे ते आहे मेहनत.
0: हो,
1: हार्डवर्कने सगळं मिळेल. तुम्ही जर तुम्हाला काही बनायचं आहे, त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, त्याच्यानेच तुम्ही

0: पॅशन जे तुम्हाला आहे ते अचीव करू शकतात, त्याच्यामुळे काहीच नाही होऊ शकत.
1: अगदी बरोबर. काया, शाळेतले शिक्षक आणि मित्रमैत्रिणी जे तुझे आहेत, तुझे फ्रेंड सर्कल, तुझ्या यशाकडे कसे बघतात?
0: शाळेतले शिक्षक तर मला खूपच सपोर्ट करतात, खूप कॉम्प्लिमेंट देतात. त्याच्यासोबत माझी मित्रमैत्रिणी जे आहेत, बेस्ट फ्रेंड्स, अनाव्या, मेहरीन, माहीब, ईशर, कॉकअप, सगळेच मला खूपच सपोर्ट करतात. जेही काही मिनी परफॉर्म केला आहे ते सांगतात, तुने कितना अच्छा किया है, ये वो, तेरे एक्सप्रेशन्स सगळे म्हणतात. जे काही काम क्लासमध्ये झालेलं आहे सगळं सांगतात, एक्सप्लेन करतात, म्हणून खूप मोटिवेटिव्ह आहेत.
1: तुझ्या बोलण्यातून पण तुझे एक्सप्रेशन खूप छान दिसतात आहे अगदी. आणि त्याचप्रमाणे काया, तुला कुठला नृत्य प्रकार किंवा सादरीकरण सगळ्यात जास्त आवडतं?
0: तसं मी जे भरतनाट्यम करते ते मला खूप आवडतो. त्याच्यासोबत आज आम्ही नवीन मोहिनीअट्टम लावलाय त्याच गुरुकडून, तो पण मला खूप आवडतो. त्याच्यासोबत ओडिसी हा मला खूप आवडतो, कारण की जेही मूव्स आहेत, जे त्यांचा प्रकार आहेत त्या डान्सला परफॉर्म करायचा, तो मला खूपच आनंदी वाटतो पाहायला.
1: वा, नृत्य करताना तुला आनंद पण मिळतो, खूपच छान वाटतंय. काय आता असं विचारावं असं वाटतं की भरतनाट्यम ज्यांना शिकायचं आहे त्या मुला मुलींना तू काय सांगशील?
0: माझ्याप्रमाणे भरतनाट्यम मी तुम्हाला खूप काही भेटते. पहिली तुम्हाला भेटते तुमची हेल्थ जे आहे. जे लोक त्यांना वाटते ते फ्लेक्झिबल नाही आहेत, ते लोक खूप लेझी आहेत, त्यांच्यामध्ये खूप सुधार येतो. सोबत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स, फोकस सगळं वाढतो. तर तुम्हाला भरतनाट्यम लावायला पाहिजे, करायला पाहिजे.
1: बरं, आणि भविष्यात तुला कोणतं कोणतं स्वप्न पूर्ण करायचे आहेत?
0: भविष्यात तर मला डॉक्टर बनायचं आहे, अजून लोकांना खूप मदत करायचं आहे कमी पैशात, असं माझं स्वप्न आहे. त्याच्यासोबत मी भरतनाट्यम नाही सोडणार, मी त्याला करणार जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत माझ्यासोबत भरतनाट्यम राहणारच आहे.
1: खूपच छान सांगतेस काया. काया, तू आज आकाशवाणीला आली, तर आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव तुला कसा वाटतोय?
0: आकाशवाणीवर बोलण्याचा अनुभव मला खूपच चांगला वाटतंय. लहानपणीपासून मी आपले आजोबांसोबत रेडिओवर खूप सारा, खूप जे लोक म्हणतात ते ऐकत होती, स्टोरीज ऐकत होती, तर माझं पण मन होतं की मी हे करू, मी पण येऊ रेडिओवर. तर माझी मम्मी जेव्हा आली तिने सांगितलं मी भरतनाट्यम करते, आता मी म्हणतंय तर तो खूपच आनंद वाटतो मला.
1: तुझ्या चेहऱ्यावरून पण खूप आनंद दिसतोय. आणि काया, जाता जाता आपल्या बाल श्रोत्यांना काही संदेश देशील का?
0: जाता जाता मी आपले मित्र मैत्रिणींना हेच संदेश देणार, तुम्हाला जेही काही आवडतो करायला, तुम्हाला स्केटिंग, बॅडमिंटन, कराटे, जेही काही आवडतं तर तुम्ही ते करा. भरतनाट्यम सोबत मी कराटेही करते, पण मला खूप आवडते. आता माझ्या घराच्या जवळच आहे क्लास, ते पण मी करते. तर माझं म्हणणं आहे की काही एक वर तुम्ही डिपेंडेंट नको राहा, नाही जमत आहे सोडा, काही दुसरं करा, पण स्किल इम्पॉर्टंट आहे करणं.
1: क्या बात आहे, तुला इतक्या लहान वयात इतकं सगळं समजलं ही खूप मोठी गोष्ट आहे काया. काया, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली, तुझा अनुभव आमच्याशी शेअर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण भरतनाट्यम पारंगत काया खोब्रागडे या बालमैत्रिणीशी स्वप्ना देव यांनी साधलेला संवाद ऐकलात. आपण ऐकूया विठ्ठल माऊलीचं सुंदर असं भक्तिगीत.
2: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

आणि याबरोबरच आजचा गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. गम्मत जम्मत, जा रहा गम्मत जम्मत, गम्मत जम्मत, जा रहा गम्मत.

0: आपण ऐकत होतात प्रशांत दामले यांच्या स्वरातलं देवदत्त साबळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे पारंपरिक गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल.
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढं, विजयासाठी 193 धावांचं लक्ष. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळी वेगळी मानवंदना दिली. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136 भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताठकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेशनिर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले, भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
1: कही कुआं और बावड़ियों को फिर से जीवन दिया जा रहा है. बंद पड़े बोरवेल अब ग्राउंड वाटर रिचार्ज का माध्यम बन रहे हैं. साथियों, मध्य प्रदेश के सीधी जिले में करीब 1500 तालाब बनाए गए हैं. नरसिंहपुर में अमृत सरोवरों को संवारा गया है. महाराष्ट्र के नासिक में बड़ी मात्रा में पानी सहेजने की क्षमता विकसित हुई है.
0: पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ही निसर्गपूजाच ठरेल असं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रात देशानं केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. अलीकडेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्तानं त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढे यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. मन की बातमधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. सीमावर्ती राज्यांमधल्या नागरिकांशी संवाद साधण्याची आणि तिथल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानातली प्रगती जवळून अनुभवण्याची संधी विकसित व्हायब्रंट व्हिलेजने दिल्याचं सहभागी युवकांनी सांगितलं. घरापासून दूर राहून हे अनुभव घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी युवकांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं. प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतल्या आयकर सिंधू या कार्यालय संकुलाचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. करदात्यांनी दिलेल्या करांच्या सहाय्यानं देशाचं कोषागार या संकुलाच्या नावाप्रमाणे महासागराचं रूप घेत आहे, असं त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेन झी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. धुळे शहरात आज विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत तिरंगा यात्रा काढली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस समितीनंही काल विद्यार्थी विजय मार्च आयोजित केला होता. बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांनी देखील आज या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनं नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. युवकांवर झालेल्या लाठीचार्जचं आपण समर्थन करत नाही, असं ते म्हणाले. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं लखनौमध्ये रिपब्लिकन पक्ष पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1,00,000 कार्यकर्ते सहभागी होतील, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू, असं आठवले म्हणाले. दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का, असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृहमंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली, असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला. त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेपुढं विजयासाठी 193 धावांचं लक्ष ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 192 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 81 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा झिम्बाब्वेच्या 8व्या षटकात 4 बाद 65 धावा झाल्या होत्या. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंग चन्नमनं आज 60 किलो वजनी गटाच्या पुरुष बालोत्तोलन स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. ऋषिकांतनं स्नॅच प्रकारात 121 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला नवीन विक्रम नोंदवला, पण नंतर मलेशियाच्या मोहम्मद अनिक काजदानं या विक्रमाची बरोबरी केली. आणि आता शेवटी ठळक बातम्या.

0: पुन्हा एकदा कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन. नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला. आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बाब्वे पुढे विजयासाठी 193 धावांचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
6: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर.
7: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
8: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विद्यनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
6: उठास माझा धार वज्राची.
7: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी 11:00 आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
6: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
9: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
10: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
9: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
11: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
12: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
11: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. 27 जुलै रोजी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह.

0: न्यूज ऑन AIR या ऐप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
1: शेतकरी बांधवांनो, माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद घुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्या
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR आमच्या ऑफिशियल ऍपवर। मंडळी, आता वेळ झालीये माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची। चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड।
4: माझं शेत माझं शिवार।
3: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार। मंडळी, नेहमीप्रमाणेच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकणार आहोत। चला तर मग या आठवड्याला सुरुवात करूया आणि ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी। कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत दे दणादन ग्रुप सुवर्ण कांबळे तारबे पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी विशाल, पूजा बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टणकडोली, बालश्रोता संघ अर्चित, आरुष, सोहम, मयंक, रियांश, कैवल्य, रेवा, शरयू, स्वरा, परी, निधी, अभिज्ञा, सई, प्राची, मृणाली, समस्त मुसळे परिवार, बालसेना इचलकरंजी, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई, सुरेंद्र, मयुरी, सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून

दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैया से छकुली इंगोले, देव छोटू दादा, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंद्र चौरसिया, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, प्रथमेश, प्रेरणा, संपदा, बाबासाहेब कांबळे, मुक्काम पोस्ट पाडळी बुद्रुक, आंबेडकर नगर, करवीर, वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी गुंड्या, पांड्या, माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत चव्हाण, कल्याणहून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे आणि शौर्या कांबळे, याचबरोबर धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, संजय वरुटे, बेडकिहाळ, तालुका निपाणी आणि सचिन पाटील, गडमुडशिंगी इथून. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मला घेऊन चला या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा तुषार, प्रसिंग कांबळे, वनिता जत्राटकर, रेखाताई यळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे यळगुड, रेवण, अनिता, राहुल भंबिष्टे कमनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, सोमान, अरुण कांबळे, अरुण यळगुडकर चंदूर, रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, दिलीप निगवे, श्यामसुंदर जत्राटकर, पांडुरंग कांबळे, अरविंद कांबळे यळगुड, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ, स्नेहजीवाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद, शोभा, संजय डिगवळी, गणेशनगर बांबवडे, कीर्ती स्वरा, अहिल्या, साईराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी, आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे इथून आणि श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, सीमा, हरीश, शीतल, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, आनंदा, संभाजी, शौर्य, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, बाबूराव कुंभार, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदेही, स्वप्नाली मोरे आणि सुवर्णा पाटील. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रेवा, ईश्वरी, समर्थ, ऋतुराज, रतन, संजय, सुलेंद्र आवटे येळगुड, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली, अर्श अली सनदी.

सदीन अली सनदी कबनूर दक्ष मुर्गी मुतनाळ शहबाज नायकवडे सादिया जरीना शब्बीर नायकवडे रुई निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मही इथून एकनाथ इंगवले ओंकार इंगवले उदय माने मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी आयशा रमजान डफेदार आणि अर्चना सावंता मगदुम ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून वीरभद्र जंगम शिवप्रसाद महादेवी श्रुती स्नेहा मियारा प्रीती अभिलाष सोहम आणि अनिकेत जंगम याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर अण्णा सोखोत दत्तवाड गजबर अत्तार फरीद मोमीन मनोज रानडे वैभव जाधव सलीम नायकवडे कुरुंदवाड सचिन राजमाने तेरवाड भोला जाधव नृसिंहवाडी चंद्रशेखर पाटील विमलताई पूजा सागर पाटील बाबासो दुकानदार कुगे राजू मिठारी स्टॉप रविग्रुप चंदूरचे हे श्रोते आणि डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हरसुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधोरेदेवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथून कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आन मिलो सजना या चित्रपटातलं हे मस्त गीत

मंडळी, या गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गब्रू पैलवान थोरात, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन आणि PR जैन, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, BS पाटील राशिवडे, हसत खेळत महिला भजनी मंडळ सरिता शांताराम पाटील, लता गोपाळ भोसले, रेखा बाळू तिप्पे, दीपाली नंदकुमार तोडकर, अनिता मारुती देशमुख, केरुबाई आणि शांताबाई तिप्पे, सुरेश रामू साबळे, दत्ता गोरे, रघुनाथ गणपती शिंत्रे, आनंदा गायकवाड, मारुती ढोकरे, मुक्काम

पोस्टतम नकवाडा श्रेया सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर राजाराम गायकवाड तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबाबावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिळचे शिरडोन श्रीनिवास कांबळे यड्राव शशिकांत पाटील लतीफ महात कुरुंदवाड सचिन किल्लेदार भडगाव रियल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे सैफुल्लाह सबाहत किरत हुजरे रेहान शेख अंजू शनिराज रवी छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी मैत्री श्रोता संघ वसंत तुकाराम डावरे छाया श्यामराव शिवडकर आर्या अथर्व दीपाली सुनील शिवडकर बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार रेखासागर साबळे अलका दयानंद साळवी मेघा सुभाष सातवेकर मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथले श्रोते कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं फुकट चंबू बाबूराव या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात मात्र वेळ झाली आहे शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत राजू कांबळे, विनायक कुंभार तळंदगे, रमेश घोरपडे हुपरी, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव, शिवानी कांबळे अलाहाबाद, श्रीधर धेंडे, मंगल प्रसेनजीत धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोटे, रिया अमृता कांबळे, रितिशा, आशिष, अतुल, अभिदीप, स्नेहल धेंडे, स्वराज धेंडे, सुनंदा कांबळे, अरंजय कांबळे, अभियंता श्रद्धा कांबळे आणि जयवर्धन, याचबरोबर समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट सावळस, तालुका तासगाव, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर, संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, सानिका रांगोळे, राजश्री रांगोळे, अनुष्का पोपट मोरे, राजेंद्र बंडा रांगोळे, गणेशनगर पट्टणकोडोली, शुभांगी अमर गोरे, प्रियांश गोरे, कृष्णाघाट मिरज आणि महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी इथले श्रोते। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं लई भारी या चित्रपटातलं हे गीत।

0: तर मंडळी, या छानशा गीतानंतर मात्र आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

0: FM बँड 102.0 7 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
1: ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही. आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे. हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर होती. मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे. मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे. याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती. 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या

कारगिल वॉर मेमोरियल पर्यंत पोहोचणार आहे. या यात्रेचा संदेश आहे वन राईट वन नेशन वन सॅल्यूट. ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली. या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं. याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDOनं पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं. या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत. 2-3 दिवसांपूर्वी DRDOनं कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे. मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला. जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे. या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती. मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं. कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे. जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं. यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षावरोपणाला नवी चालना दिली जाणार आहे. मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे. कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे. कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे. बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत. नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत. आमची शहरं देखील यात मागे नाहीत. छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या

क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्त्व फार असतं. मला केरळममधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूरमधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्त्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिकशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिकशास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आत्तापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवाशक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. 2 कारागिरांना 1 चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरणपूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत.

या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रति आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडच परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड़ माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड ही केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा

आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते, त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणत 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हा सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींऐवजी, तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बातमुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे, हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाशगंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटोक्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता, हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय.

हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काहीजण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काहीजण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काहीजण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी.

महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाऊल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे. मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो. पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती. ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत. योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरं करणार आहोत. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते. मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो. काही आठवड्यातच आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा महान उत्सव साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या असंख्य वीरांच्या स्मृतीचा हा दिवस आहे. या वीरांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपल्या हाती आपला तिरंगा आहे. आपल्या संविधानाची सर्व आदर्श तत्व या तिरंग्यात सामावलेली आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हर घर तिरंगा अभियानामुळे प्रत्येक भारतीय एका वेगळ्याच भावनेने एकत्र आला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत हा उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही आम्हाला हर घर तिरंगा हे अभियान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार MyGov वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या

0: यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आत्ताच आपण मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.
2: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
3: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
2: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: रात्रीचे 8:30 झाली आहेत. रक्षा रिंदानी यांच्या स्वरातलं हे गुजराती गीत.

रक्षा रिंदानी यांनी गायलेलं हे गुजराती गीत आपण ऐकलं. याबरोबरच गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, रात्री 9:30 आणि नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ठीक 8:35.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली। सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन। गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 जणांचा मृत्यू। बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका। आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेवर 35 धावांनी पराभूत करत भारतानं मालिका जिंकली। देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञान विशेषज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला जाणार आहे। परीक्षा व्यवस्थेसंदर्भात उद्या संसदेत नवीन विधेयकही मांडलं जाणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास व्हिडिओ संदेशाद्वारे आज ही माहिती दिली।
1: हम कल पार्लियामेंट के अंदर कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है। हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा।
0: इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल, गुप्तचर संस्थेचे माजी संचालक तपन डेका, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीणा, आयआयटी चेन्नईचे व्ही कामकोटी यांचा या कार्यगटात समावेश आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज स्वीकारला। त्यानंतर त्यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला। शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि विभागातले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला।

दिल्लीत शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणारं पत्र लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या शस्त्रांचा वापर करण्याला गृहमंत्री या नात्यानं मंजुरी दिली होती का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्लीत तैनात सुरक्षा दलं केंद्रीय गृह मंत्रालयाला उत्तरदायी आहेत, त्यामुळे या कारवाईला परवानगी कोणी दिली? विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातले लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांच्या तैनातीला कोणी मंजुरी दिली असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली एकता दाखवून देशाच्या लोकशाही इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित युवा सभेला संबोधित करत होते. आपल्या हक्कांसाठी युवकांनी जागरूकता कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आजची जेंजी सरकारला आव्हान देऊ शकते हे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानं सिद्ध केल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवाजी पार्क इथे विद्यार्थी मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दीपकेनं नीट परीक्षा पेपरफुटीविरोधात आंदोलन करून देशातल्या युवकांना सजग केलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौ इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते. 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्ष लखनौमध्ये पदयात्रा काढणार आहे. त्यात सुमारे 1 लाख कार्यकर्ते सहभागी होतील असं ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपाकडे 5 जागांची मागणी करू असं आठवले यांनी सांगितलं. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशानं आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली. कारगिल विजय दिनाचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकावर झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच लष्कर प्रमुख धीरज सेठ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कारगिल विजय दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी वीर सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. सैनिकांची वीरगाथा देशवासियांना समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आजचा दिवस देशाचं लष्करी सामर्थ्य, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीच्या अतूट निर्धाराची साक्ष देतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. देशभरात आज कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात नागरिकांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करून देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कराच्या 13 महाराष्ट्र बटालियनच्या जवानांनी धावून आणि वृक्षारोपण करून शहीद वीरांना आगळीवेगळी मानवंदना दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कारगिल विजय दिनानिमित्त सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना केलं. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग होता. कारगिलच्या आव्हानात्मक परिस्थितीपेक्षा आपल्या सैनिकांचा ताटकणा, दुर्दम्य साहस आणि अढळ आत्मविश्वास मोठा ठरला असं म्हणत त्यांनी हुतात्म्यांना आणि वीर सैनिकांना वंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा तसंच अलीकडेच नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या स्वदेश निर्मित महेंद्रगिरी या युद्धनौकेचा उल्लेख करून ते म्हणाले की भारताची संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञान यावर जगाचा विश्वास वाढत आहे. कॅच द रेन मोहिमेच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं सांगून त्या अनुषंगानं देशभर सुरू असलेल्या यशदायी प्रयत्नांची तसंच त्यामुळे घडून आलेल्या बदलांची उदाहरणं त्यांनी सांगितली. महाराष्ट्रात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाटणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी देशातल्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीची पूजा करावी या आपल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मूर्तींची

0: प्रतिष्ठापना ही निसर्ग पूजाच ठरेल असं ते म्हणाले.
1: एक बार फिर अपना आग्रह दोहराता हूं, इस बार गणपति पूजा में देश की मिट्टी से बने गणेश जी को अपने घर पर स्थापित करें, उनकी पूजा करें. आपका ये प्रयास भी एक तरह से प्रकृति की ही पूजा होगा.
0: क्रीडा क्षेत्रात देशाने केलेल्या यशस्वी कामगिरीचा त्यांनी गौरव केला. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तसंच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. येत्या 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलं की सरकारी प्रोत्साहनामुळे कारागीर आणि विणकरांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे. येत्या सणासुदीच्या हंगामात खादी आणि हातमागाची उत्पादनं खरेदी करावीत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा या मोहिमेला उत्साहानं पुढं न्यावं, आपल्या घरी पूर्ण आदरानं तिरंगा फडकवावा असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या सीमावर्ती भागात राबवलेल्या विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्राममधल्या सहभागी युवकांशी प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला. मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या संदेशांमधून प्रेरणा मिळाल्याचं युवकांनी या कार्यक्रमात सांगितलं. देशभरातले 400 जास्त युवक या संवादात सहभागी झाले होते. दक्षिण गुजरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यूमुखी पडले असून यात वलसाड आणि नवसारी या 2 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथे आज झालेल्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 35 विजय मिळवत 3 सामन्यांची ही मालिका एकतर्फी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातली परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शी करण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची वीर शहीदांना आदरांजली. सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा निर्धार अधिक दृढ करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमधून आवाहन. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 35 मृत्यू, बचाव कार्यात आतापर्यंत सुमारे 8,000 नागरिकांची सुटका. आणि 3rd T20 क्रिकेट सामन्यात झिम्बाब्वेला 35 पराभूत करत भारतानं मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मोदी ने परीक्षा सुधारों पर उच्च अधिकार प्राप्त विशेष कार्यबल की घोषणा की. तकनीकी विशेषज्ञ नंदन निलेकणी इसके अध्यक्ष होंगे. परीक्षाओं में अनियमितताओं से निपटने के लिए कल संसद में नया कानून पेश किया जाएगा. केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी ने शिक्षा मंत्रालय का कार्यभार संभाला. कृतज्ञ राष्ट्र ने आज करगिल विजय दिवस पर अपने सैनिकों के अदम्य साहस और सर्वोच्च बलिदान को नमन किया. प्रधानमंत्री ने नागरिकों से करगिल युद्ध के शहीदों का सम्मान करने और सुरक्षित, सक्षम तथा आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प लेने का आग्रह किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर की वापसी के अलावा पाकिस्तान के साथ कोई बातचीत नहीं होगी. राष्ट्रमंडल खेलों में भारत की मीराबाई चानू ने महिलाओं के 48 किलोग्राम भारोत्तोलन में स्वर्ण पदक जीता और ऋषिकांत सिंह चानंबम ने पुरुषों के 60 किलोग्राम भारोत्तोलन में रजत पदक हासिल किया. और क्रिकेट में भारत ने हरारे में खेले गए 3rd T20 मैच में जिम्बाब्वे को 35 से हराकर श्रृंखला 3-0 से अपने नाम की. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज परीक्षा सुधारों के लिए उच्च स्तरीय कार्यबल के गठन की घोषणा की. इसकी अध्यक्षता प्रख्यात प्रौद्योगिकी विशेषज्ञ नंदन निलेकणी करेंगे. इस कार्यबल में पूर्व आईबी निदेशक तपन डेका, पूर्व इसरो अध्यक्ष डॉ एस सोमनाथ, आईआईटी मद्रास के निदेशक वी कामकोटी, पूर्व शिक्षा सचिव अनीता करवाल और आपूर्ति श्रृंखला प्रबंधन विशेषज्ञ अमृत लाल मीणा भी शामिल है. प्रधानमंत्री ने अपने वीडियो संदेश में कहा कि यह कार्यबल परीक्षा प्रणाली को और मजबूत बनाने पर काम करेगा. उन्होंने दोहराया कि सरकार प्रतियोगी परीक्षाओं की निष्पक्षता बनाए रखने और करोड़ों विद्यार्थियों के भविष्य की रक्षा के लिए पूरी तरह